रामकृष्ण हरी। ईश्वर स्मरणाची सवय म्हणजे एक प्रकारची फिक्स डिपॉझिट। आपण सुंदर सुंदर वस्तू खरेदी करतो तेव्हा आपले बँक खाते रिकामे होत असते, तसेच आपल्याला उत्तम नरदेह मिळतो, प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो, निरोगी काया प्राप्त होते, अनुकूल भार्या भरदार मिळतात, प्रेमळ आई वडील लाभतात, जीवाला जीव देणारे सहोदर मिळतात, प्रखर बुद्धिमत्ता वाट्याला येते, उच्च शिक्षण पूर्ण होते, शत्रुनाश होतो, गुणी मुले होतात, उत्तम अर्थार्जन होतं, दीर्घायुष्य लाभतं, सत्संगाची प्राप्ती होते, विरोधाविना वाटचाल होते, उत्तम वास्तुसौख्य आणि वाहन सौख्य लाभते। तेव्हा लोक म्हणतात, केवढा भाग्यवान माणूस आहे हा। पण आपल्या आध्यात्मिक बँकेतून हे पुण्य खर्च होत असते आणि आपल्याला अपेक्षेने पलीकडे सुख प्राप्त होत असते। त्यात पुन्हा भर करायला नको का? म्हणून सुज्ञ माणसे नित्य उपासना करून आपल्या पुण्याची बँक नेहमी भरलेली ठेवतात। परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवलेली आहे। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. आज 3 जून, अर्ध्या आठवड्याचा हा टप्पा पार करताना मनात सकारात्मक ऊर्जा आणि चेहऱ्यावर निखळ हास्य ठेवून आजच्या दिवसाची सुरुवात आपण केलीच आहे. आजच्या या प्रसन्न दिवशी आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 जून हा दिवस पर्यावरण, आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जागतिक सायकलिंग दिन. सायकल हे केवळ वाहतुकीचं साधन नसून ते उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचं एक उत्तम माध्यम आहे. सायकलीच्या वापरामुळे प्रदूषण कमी होतं आणि आरोग्य सुदृढ राहतं. हाच संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जात असतो. जयंती एम करुणानिधी जयंती. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड चळवळीचे खंदे नेते एम करुणानिधी यांची आज जयंती. भारतीय राजकारणात आणि साहित्यात त्यांचं मोठं योगदान आहे. सारिका ठाकूर एक अभिनेत्री. भारतीय चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सारिका यांचा आज जन्मदिवस. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या लोकमानसातील थोर आणि जनमानसाचे नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांची आज पुण्यतिथी 3 जून 2014. सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या लोकनेत्याचे आज महाराष्ट्र आदराने स्मरण करतोय. आणि आजची बोधकथा. एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा आयुष्यात समतोल कसा राखायचा, बॅलन्स कसा राखायचा. वडिलांनी त्याला सायकल चालवायला शिकायला सांगितलं. मुलगा सायकलवर बसला. सुरुवातीला तो पडला, पण सततच्या प्रयत्नाने तो सायकल चालवायला शिकला. वडिलांनी त्याला समजावलं, बघ बाळा, सायकल तेव्हाच नीट चालते जेव्हा आपण पॅडल मारतो आणि पुढे जात राहतो. जर आपण थांबलो तर आपण पडतो. तात्पर्य हेच, आयुष्याचंही असंच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कष्टाचे पॅडल मारत राहाल आणि भूतकाळ सोडून पुढे पाहत राहाल, तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा समतोल कधीच बिघडणार नाही. प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी एक छोटंसं सकारात्मक पाऊल उचलता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

श्री राम समर्थ 3 जून परमार्थ कसा साधेल, ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे, त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पहावे, कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते, माझेपणाला मिळवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल। आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोराबाळांकरता, बायकोकरता, संतांकडे नाही जाऊ। संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उरते, म्हणजे मी विजयाकरता नाम घेतो असेच झाले। विषय सुटावेत असे वाटते पण ते सुटतच नाहीत, याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते। संन्यास घ्यायला निघाला तर बायको पुढे घेऊन आडवी येते, तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्ती करण्याची वेळ येते। माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात। 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे। परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारण्याचा नाही। बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही, त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल। काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे, तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे। खेळात काही बाह्य साधन तरी लागते पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते। परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे। आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे। जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही। खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे। अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय। सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ। जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ। कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922।

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। ह्या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे। म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही, खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही। ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते। सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे। साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात। वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायचा, पण वस्तुतः तसं नाही। या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही, तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही। आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या। फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या। धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीच

0: श्रोताओं, कबीर साहब कह रहे हैं, कबीर थोड़ा जीवना, यह जीवन बहुत छोटा है, पलक झपकते ही निकल जाता है, लेकिन इंसान क्या कर रहा है, मांडे बहुत भड़ान, भड़ान का अर्थ है बखेड़ा, तामझाम, अंतहीन विस्तार। हमने अपनी छोटी सी जिंदगी के लिए इतने बड़े इंतज़ाम फैला लिए हैं कि उन्हें सहजते सहजते ही उम्र गुजर जाएगी। इसे ऐसे समझिए जैसे कोई मुसाफिर स्टेशन पर सिर्फ 10 मिनट के लिए रुका हो, लेकिन वह वहाँ अपना पूरा घर बसाने की कोशिश करने लगे। हम भी इस संसार के स्टेशन पर मुसाफिर ही तो हैं। अगली पंक्ति में कबीर एक कठोर सत्य बताते हैं, सब ही उभा मिल ही गया, यहाँ से सब उभा यानी खड़े खड़े ही चले गए, किसी को अपना सामान समेटने का वक्त भी नहीं मिला, राव रंग सुलितान। चाहे वो राजा हो, कोई भिखारी हो या कोई बड़ा सुल्तान हो, मौत किसी के ओहदे को नहीं देखती। जब अपना फैलाया हुआ बखेड़ा यहीं बीच में छोड़कर विदा हो गए। आज का चिंतन, मेरे दोस्तों, आज जरा अपनी इच्छाओं की लिस्ट को देखिए, हम क्या क्या इकट्ठा कर रहे हैं और क्या वो सब हमारे साथ जाने वाला है। पेट भर जाता है क्योंकि वह ज़रूरत है, मन नहीं भरता क्योंकि वह लालच है, और लालच का कोई अंत नहीं होता। आज कोशिश कीजिए अपने बखेड़े को थोड़ा कम करने की, ज़रूरतें पूरी कीजिए पर इच्छाओं के गुलाम मत बनिए। याद रखिए, जिंदगी बहुत छोटी है, इसे चीज़ें बटोरने में नहीं बल्कि खुद को जानने में लगाइए। जब जाने का वक्त आएगा तो हाथ में संपत्ति नहीं, सिर्फ आपके अच्छे कर्म और वो शांति होगी जो आपने अपने भीतर कमाई हैं। सामान कम रखिए ताकि सफ़र आसान रहे। तो आज के लिए बस इतना ही, कल फिर होगी मुलाकात कबीर के एक नए सूत्र के साथ। सुनते रहिए मनोज के साथ सुनो भाई साधो 90.8 FM रेडियो मन भावन पर। तब तक के लिए राम राम।
1: शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका। रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
2: ग्रामगीता चिंतन भाग 3। ग्रामगीता ग्रंथातील या भागाचे चिंतन करीत असताना राष्ट्रसंतांनी समर्थ रामदास स्वामींचा आदर्श समोर ठेवला आहे। गुरुजनी ऐसे ध्यावेत धडे, आपला आदर्श ठेवणी पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी। समर्थ दासबोधात लिहितात, जो जैसा संग करी तो तैसा गुण लीन, कदली शिंप भुजंग मुख, बुंद एक गुण तीन। अर्थात पाण्याचे थेंब करदळीत पडले तर कापूर बनतो, शिंपल्यात पडले तर मोती, आणि सापाचे तोंडात पडले तर विष बनते। पाण्याने जशी संगती केली तसं त्याला रूप प्राप्त झालं। तसं लहान वयापासून मुलामुलींना जसे संस्कार दिले तसे त्यांना रूप प्राप्त होते। जशी संगती तसे संस्कार, जसे संस्कार तसे कर्म, जसे कर्म तसे बरे वाईट परिणाम हाती येतात। कोणते वळण लावावे ही जबाबदारी गुरुजनांची आहे। या ठिकाणी गुरुजींनी नव्हे तर गुरुजींनी म्हटलंय, तेव्हा ही जबाबदारी तिघांची आहे। आई वडील, शालेय शिक्षक व आध्यात्मिक प्रबोधन करणारे विद्वान। आधी पाहिजे सुसंस्कार, पुढे जाण्याचा निर्धार, मग संत ग्रंथ काय अवघाची संसार, सहायक होई तयासी। 500 वर्षापूर्वी शाळा कॉलेज विकसित नव्हते, जवळजवळ नव्हतेच, तेव्हा लहानपणीचा एक तपाचे नियमाप्रमाणे जीवनाचा काळ गुरु आचार्य यांचे सानिध्यात जात होता। ते विज्ञान अध्यात्म, मराठी, हिंदी, गणित, संस्कृत, आयुर्वेद, प्रसंगी धनुर्विद्या, व्यायाम, प्राणायाम देखील शिकवत होते. राजनीती देखील शिकवायचे. अशीच समर्थाजवळ सज्जनगडावर अनेक मुलं होती. त्यात कल्याणादी श्री छत्रपती शिवाजी महाराजही होते. आपला विद्यार्थी स्वतःचे जीवन सुंदरतेने जगणारा व राष्ट्र सांभाळणारा झाला किंवा नाही आचार्य हे जातीने पाहत होते. त्यांनी शिवरायाची परीक्षा घ्यायचे ठरविले. एकदा समर्थ आजारी पडले. शिवरायांना कळले. विना विलंब ते स्वामीजीजवळ पोहोचले. विचारतात, गुरुजी राजवैद्याला बोलावून औषधाची व्यवस्था करतो, आज्ञा द्यावी. समर्थ म्हणतात, शिवबा, हा आजार अंतिम क्षणाचा सोबती असू शकतो, उगीच कशाला त्रास घेता. तेव्हा शिवाजी महाराज गंभीर झाले. त्यांची गुरुजींच्या सेवेची केविलवाणी अवस्था झाली. त्यावर समर्थ म्हणतात, शिवबा, यावर एकच औषध आहे, वाघिणीचं दूध मिळालं तर आम्ही यातून कदाचित मुक्त होऊ शकतो. लगेच चरणस्पर्श करून शिवबा दाट जंगलात गेले. एका गुहेजवळ वाघिणीचे दोन छावे खेळत होते. काही वेळाने त्यांची माय आली. शिवाजी महाराजांना पाहून ती आक्रमक झाली. त्यांनी प्रेमळ अंतकरणाने प्रार्थना केली तेव्हा ती शांत झाली. साने गुरुजी लिहितात, प्रेमाने पशुही क्रूरता विसरतात. त्यांनी वाघिणीचं दूध आणलं. समर्थांनी दुरून येताना पाहिलं आणि समर्थ उठून बसले. शिवाजी महाराज जवळ येताच म्हणतात, आता आमचा आजार थांबला, दुधाची आवश्यकता नाही. शिवबा, आम्हाला तुमची परीक्षा घ्यायची होती. माझा शिवबा स्वराज्याची स्थापना करून सर्व जाती, धर्म, पंत, संप्रदायाचे, जनतेचे प्रेम संपादन करण्याचे लायक झाला किंवा नाही हे पाहायचे होते. हा शेवटचा पेपर होता. तुम्ही पास झालात, यशस्वी भव. कल्याणाची देखील त्यांनी परीक्षा घेतली. ग्रामगीता ग्रंथात सिद्धांत येतो, फोड चोखाया लावणी जैसे शिष्य निवडिले रामदासे, मृत्यूच्या कसोटी वरी पाहणे तैसे गुरु गोविंद सिंहाचे. या सर्व सोपस्काराचे चिंतन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केले आहे. ते 16 संस्कारात विभागले. प्रथम गुरु आईवडील, त्यांच्यासाठी ग्रामगीता ग्रंथात ते लिहितात, या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन संस्कार चाले गर्मधानने पासून, पोटातची असता जीव पडोन जतन करावा संस्कारे. संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, येथोनी माता पित्याने सदाचारी राहावे सद्भावे. न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे. आहार विहार सात्विकपूर्ण, उत्तम गुणी चिंतन वाचन, न ऐकावे शृंगार गायन, गर्भवतीस घेऊनी. हा गर्भधान संस्कार आहे. ज्यांना हा संस्कार परिपूर्ण प्राप्त झाला असे महात्मे भीष्माचार्य, कार्तिक स्वामी, शुक्राचार्य, भगवान दत्तात्रय, हनुमंत यांना क्रमशः रतनिश्चय, चातुर्य, ज्ञानयोग, विशाल दृष्टी, महाबल आणि वज्रदेह प्राप्त झाला. तसेच इतिहासातील वीर भगतसिंग, आझाद चंद्रशेखर, राजगुरू, झाशीची राणी, शेलार मामा, तानाजी आदी मायभूमीची सेवा करून अमर झाले. या अर्थाने ग्रामगीता ग्रंथात महाराज लिहितात, या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. पहिले गुरु माता पित्यासाठी वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, लहानपणी आश्रमी न्यावी मुले जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, संधीपणी द्रोणांनी शिकविले तैसे विविध ज्ञान द्यावे. मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला, खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी. याचा अर्थच असा आहे, राम लक्ष्मण भगवान कृष्ण बलराम हे स्वयंप्रकाशित होते. त्यांना कोण्या वेगळ्या संस्कार किंवा ज्ञानाची आवश्यकता नव्हती. परंतु विज्ञान युगात देखील समाजाला याची जाणीव राहावी. पुस्तकी शिक्षणाबरोबर जीवन शिक्षण जाणीवपूर्वक आपल्या मुलामुलींना द्यावं यासाठी आदर्श मातृपितृभक्त, देशभक्त, शासक, नेता, संरक्षक, स्त्री शूद्रांचे कैवारी या दिव्य पुरुषांनी देखील कर्तव्य सांभाळलं. कंदमुळं खाऊन नैष्टिक ब्रह्मचर्य पाळलं. प्रातर्विधी सेवाशिस्त, आदर्श दिनचर्या, अनुशासनपूर्वक सदाचार सांभाळला. उपनयन म्हणजे विद्याभ्यासाचे नियम समाजाचे समोर ठेवले. अध्ययनाचा काल निश्चित केला. ब्रह्ममुहूर्ताचे 3 तास पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत. या वेळात 3 अणू एकत्रित येतात. ओझोन वायू वाहतो, अर्थात शुद्ध प्राणवायू. याचा शरीराला स्पर्श झाला तर रक्ताला लाली चढवितो, रोगांचा प्रतिकार करणारे जंतू निर्माण करते, आकलन शक्ती वाढविते. याचा लाभ विद्यार्थी मुलामुलींना कधी घडेल? पवित्र मीत आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर, बोलता चालता. सर्वच पदार्थ खाण्यासाठी आहेत, पण ते पवित्र असावेत आणि आवश्यकतेनुसार मीत आहार असावा. पवित्र आहार कोणता? शेतकरी शेतमजुराचे कष्टातून भूमी प्रसाद रूपाने जे देते, कंद, मुळं, पालेभाज्या, फळभाज्या, अन्नधान्य, कोकणचा मेवा, रानमेवा, हा पवित्र आहार होय. तोही मीत असावा. वंदनीय महाराज लिहितात, दिवसभर उगीच काही काही खात बसल्यापेक्षा भूक लागल्यावर 2 वेळ भोजन करणे आरोग्याला अति उत्तम आहे. चमचमीत चुरचुरीत अति तळीव मधुर पदार्थ अथवा वृक्ष कृत्रिम मिश्रित भोजनाशी न द्यावे. प्रातर्ध्यान, सायंकाळी प्रार्थना, उषपान, सूर्यनमस्कार, आसने, पान, बिडी, चहा, मादक द्रव्य आदी वर्ज्य असावे. या भागात एवढेच.
3: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
4: श्यामची आई. परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव. वाईट पुस्तकं वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज नाही वाटत. पण देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची, पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे. आणि असत्कर्म करण्यात प्रौढी संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे. मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं, आई जाईन हो मी, कुणी मला हसो कुणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबाबाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला. तुझं काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे हो. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई तुला माझा राग आला होय, तुला वाईट वाटले असं केविलवाण होऊन मी विचारलं. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागावीन, मला तुझ्यावर रागवता येत नाही हो, आई म्हणाली. गड्यांनो, मी घरी असलो आणि वडसावित्री जर आली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात. माझ्या आईच्या दिवशीचे शब्द मी कधीही विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना लाज नको. अक्काचे लग्न. आश्रमातील सायंकाळची जेवण झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी, नदीचं नाव अहुळा. नदी तीरावर एक लहानस महादेवाचं देऊळ होतं. देवळाजवळ मंडळी येऊन बसत. गोव्या श्याम जाऊन बसले होते. बांबूची बास बरोबर होती आणि तो वाजवीत होत. नाधे लुब्ध समीर रे, हाल विना तरुवर पुष्प फळ पान रे, गोपीनाथ आले आले सारुनिया काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा रे. गोविंदा

0: कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गाई गुरे चरत आणि गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात, 2 रुपये त्याला पडतात. पण खेड्यापाड्यातील गोर गरिबांना ही बासरी आहे, मधुर सुलभ आणि सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे आणि 7 लाख खेड्यात ते वाजविले जात आहे. वाजव आळवते गीत, पण ती पहा घंटा वाजते. प्रार्थनेला चला, गोविंदा म्हणाला. हो चला. काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? पण आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती, आज लवकर आटपेन. श्याम म्हणाला, काल 10-12 मिनिटं तुम्ही सांगत होता, उगीच आखडते घेऊ नका. मधून मधून निरनिराळे विचार आणि कल्पना येतात, त्यात आमचा फायदा असतो, तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघ आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली, सारे जमले. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली. तिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे, गीताईतील स्थित प्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामनं गोष्टीला सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भांडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का, माझी अक्का, दया आणि क्षमा, कष्ट आणि सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथमच सासुरवास झाला, पण माहेरी तिनं कधी सांगितलं नाही. तिनं स्वतःच्या मुलाला एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते आणि राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळी अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय अंड्याची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे, बडे घर पोकळ वासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावं असं काही मंडळीस घरात गजरत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली, कुठे मुक्ती तर हुंडाडी येईल. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरच मुलीच्या शरीराची वाढही नीट होत नाही, त्यांना आतून चित असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुणच नादान. हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेनं बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतलं. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले, पण पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजे, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे दोन्ही सारख्याच. उदार हृदय ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे तोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसं म्हणू, असं जगानं कसं म्हणावं. पण जाऊ दे, मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार. आडरान चिरलात तरी फुलच दाखवणार. तुम्ही बोलत राहिलं म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो ना, तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काही असो ते गोडच लागते. तुम्हीच ना ती शाहूनगर वासी नाटक मंडळीत गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलागत. प्रेक्षक म्हणत, तुम्ही सांग वा, प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला, मग अक्काच्या लग्नाचं काय झालं? रामनं विचारलं. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरे तर ऐका, पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेन, मला फारसे आठवत नाही, पण आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील आणि घरची 50 पाऊंड निघाली, बरोबर गडी माणसं. बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटींची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. त्या पडावात जाऊन बसावयाचे, नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी देखील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग। हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत। हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी। चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असं ही ओवी सांगते। हरणेला दीपगृह आहे, उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे अशी सूचना न बो गलपतास देत असतो। तसे उंच भराहून जकेपणाने मार्गदर्शन करीत असतात। संत हे भवसागरातील दीपस्तंभच, संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप, अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकानं म्हटला। खेडेगावातील वारकरी तोंडी कितीतरी अभंग ओव्या अशा असतात, त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हाला सुशिक्षितास नसते। सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचन त्यांना पाठ, पण ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते। श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो। रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात। आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो पोटोच समुद्र काढून घेत आहे असे वाट।
1: सराचा का चंद्र मुलगा?
0: हो, समुद्र बंधनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे। परभारे नामदेवानच उत्तर दिलं। श्याम वर्णनाच्या भरात होता। आपल्या मुलांच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्रानं दागदागिने आणले आहेत की काय असे मनात येते, किंवा चंद्रच शेकडो रूप घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरलाय असं वाटतं। सारी मौज असते, वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो। तांडेल आणि खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते। कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, एखाद्याच्या अंगावर होते आणि मग तो उसळतो। हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तिथं दिसू। आम्ही पडावात बसलो। पडाव चालू झाले, वल्लवणारे वल्ली मारू लागले, चुबुक चुबुक पाणी वाजत होते, वाऱ्यामुळं लाटांचे तुषार अंगावर ओढत होते। शाबास, हा जरा जोर से, शाबास जरा जोर से असे वल्लवणारे म्हणत होते। पडावात खेचाखेच होती। माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती। माझी एक आत्याही तिथं बसली होती। आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते। आत्या आजारी असल्यामुळं तिच्या अंगावर दूध नव्हतं, वरचं दूध मुलाला पाजीत, पण वरच्या दुधानं तान्ह्या लेकरांना फारसं समाधान होत नाही। आईची चवच न्यारी, ते नुसतं दूध नसतं, त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं, म्हणून ते दूध बाळाला बाळसं देतं, तजेला देतं। ज्या देण्यात प्रेम आहे त्या देणाऱ्यानं देणारा घेणारा दोघांस परमसुख होतं। किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता। बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते। बोट दुरून दिसावयास लागली होती। तिचा वरचा दिवा दिसू लागला होता। तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता।
2: अरे चावतोस काय असा, आहे काय त्यात प्यायला
0: असं आपल्या मुलावर ओरडली। तो मुलगा अधिकच रडू लागला, काही केल्या राहीना। पडावातही गर्दी होती, इकडचे तिकडचे व्हावयास जागा नव्हती। आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागलं तर आयांना मेल्यासारखं होतं। आपल्या मुलानं हसावं खेळावं, सर्वांनी त्याचं कौतुक करावं, त्याला घ्यावं नाचवावं मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो। परंतु मूल जागलं तर मात्र फजिती। हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, पण त्याचाच सारे तिटकारा करतात। जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही, दिनाला जगात कोणी नाही, पतितेला कोणी नाही। ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वान। दिनको दयालू दानी दुसरा न कोई, मूल रडू लागलं तर ती कटकट होते।
2: झालं काय काराट्याला रडायला, अहो असाच रोज रडतो, अशी बोलणी आईच्या कानावर ऐकू येतात।
0: तिला वाटतं की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडपावं। चाव चाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार। माझ्या आत्याला त्यावेळेस तसंच झालं, मूल तर राहीना
2: माझी आई जवळच होती. ती आत्याला म्हणाली,
3: वणस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो.
2: आईनं प्रेमानं आत्याच्या मुलाला घेतलं आणि त्याला पाजलं. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला, हसू लागला, खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, पण वंशच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईचं मिळालं की बस राजेच ते. आत्याचं मूल रडू लागतात, आईनं घ्यावं, पाजावं. आईनं कधी कुरकुर केली नाही, उलट तिला परम धन्यता वाटे, परम सुख आणि समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम अरे जर असेल ते दुसऱ्यास द्या, दुसऱ्याच्या ठावे सुखवावं. या आनंदासारखं नाही स्वतःच्या मुलाचं. श्याम कुणीही कोड कौतुक करील, पण दुसऱ्याच्या मुलाचंही करील, तितक्याच प्रेमानं करील, तोच थोर असतो. हा

मंडळी, तर रोज 50 ते 60 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गायी महाराष्ट्रातील पशुपालकांनी पाहिले आहेत, तर अनेकांनी स्वतःच्या गोठ्यात निर्माण केले आहेत. 25 लिटर दररोज दूध देणाऱ्या म्हशी पशुपालकांच्या दारात सांभाळल्या जात आहेत. अशी उच्च उत्पादक जनावरे केवळ पशुपालकांच्या गोठ्यातच निर्माण झाली आहे. खंत एवढीच की ज्या म्हणजे अर्थात ज्या पशुपालकांना 50 लिटरची गाय किंवा 25 लिटरची म्हैस लाभली, त्यांना त्याच पशुधनात पुढील वेतात तेवढंच दूध मिळवता आलं नाही. किंवा असं म्हटलं तर काय की तशी मौल्यवान पशुधनाची पिढी पुन्हा निर्माण करता आलीच नाही. गोठ्यातील सगळी दावर एकाच उत्पादकतेची, एकाच प्रजनन क्षमतेची पिढ्यानपिढ्या निर्माण करता येणं आणि सुरक्षित धवलग्रहात त्यांची संपूर्ण उत्पादकता, कास आणि गर्भाशयाद्वारे मिळवणं म्हणजेच शाश्वत दूध व्यवसाय असं आपल्याला म्हणता येईल. या दृष्टिकोनातून पशुपालक स्वतः शिक्षित असणं, जागरूक असणं, अनुभवी असणं, प्रयोगशील बनणं, संशोधकता राबवणं, सतत पुढे पडणारा, कार्यामागील भूमिका समजून घेणारा पशुपालक आवश्यक आहे. पशुपालक हा गोठ्यातील मजूर आणि रोजंदार गुराख्यावर अवलंबून राहणारा जागीरदार असण्यापेक्षा गोठा बांधताना अभियंता, स्वच्छतेसाठी धडपडणारा रोजंदार, उत्कृष्ट रीतीने दोहन करणारा गवळी, उपचार व मलमपट्टी करताना पशुवैद्य, पशुवंश जोपासताना पैदासकार, तर आर्थिक लेखाजोखा मांडताना लेखा परीक्षक अशा भूमिकेत स्वतः साकारल्यास पशु प्रजन नियंत्रण आणि कास आरोग्य संवर्धनातून भरपूर दूध मिळवता येईल. प्रजननाचे व्यवस्थापन आणि प्रजननाचा आहार याच तत्वावर व्यावसायिक दूध उत्पादन करणाऱ्या पशु

0: नवीन पशुपालन पद्धतीमध्ये अधिक विचार प्रजननाचा केला जातो, तर हे प्रजनन नियंत्रण कशा प्रकारे अवलंबता येतं?
1: जेव्हा पैदास करायची तर ती प्रजननाच्या माध्यमातूनच करावी लागते म्हणता येईल. आपल्याला जेव्हा नवीन पिढी लावायची तर तेव्हा जमावलं माझावरती येणं, त्यानंतर ती गाभून राहणं आणि नंतर सुलभपणे प्रसूती होऊन आपल्याला दष्टपुष्ट कालवडी आणि बुधारी मिळणं गरजेचं असते. ही जी पूर्ण शरीर क्रिया आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एक पिढी मिळते, त्याच्यामधून आपल्याला वासरं आणि कालवडी मिळतात, बुधारी मिळतात, या सर्व बाबतींचा विचार हा प्रजननामध्ये केला जातो. आणि आधुनिक पशुपालनामध्ये पशुप्रजननाचा विचार जास्त मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच कारण असं आहे की हा विषय उत्पादनाशी सरळ संबंधित आहे. म्हणजे जर जनावर आलं तरच आपल्याला दूध मिळेल आणि तरच आपल्याला त्यापासून सुदृढी कालवड मिळेल किंवा त्यापासून त्याला चांगली रेडी मिळेल. मग पशु प्रजननाचा विचार जो पशुपालक जास्त चांगल्या प्रकारे करतो आणि जास्त चांगल्या प्रकारचं नियंत्रण ठेवतो, निश्चितच त्याला फायदा होऊ शकतो. मग आपण जे सांभाळलेली जनावर आहेत तर ती वेळेवर माझ्यावर येतात का? त्यांचा जो गर्भधारणेचा काळ येतो तो पूर्णपणे व्यवस्थित सुलभपणे पार पडतो का? आणि हा पडल्यानंतर त्यांची जी प्रसूती क्रिया आहे तर ती सुलभपणे घडते का? याचा विचार अत्यंत महत्वाचा असतो. तेव्हा आपल्या गोठ्यामध्ये पशुप्रजनन जर सुलभ होत असेल आणि ते चांगल्या प्रकारे होत असेल, त्याच्यावरती पशुपालकाचं नियंत्रण असेल, तर निश्चितच फायदा होत राहतो. आणि या सर्व बाबीमधून आपल्याला जास्त चांगल्या प्रकारची उत्पादकता मिळू शकते. म्हणजे असं की आपल्या सांभाळलेल्या गाई म्हशींकडून आपल्याला आयुष्यात जर जास्त चांगले वेत मिळवायचे असतील, म्हणजे एकूणच दूध उत्पादनचा जो काळ आहे तो काळ पुन्हा पुन्हा यायचा असेल, तर जास्त वेत होणं महत्वाचं, म्हणजे जास्त वेळा त्या जनावराची प्रसूती घडणं महत्वाचं आहे. आणि या प्रसूती घडण्यासाठीच प्रजननावरचं नियंत्रण आवश्यक आहे.
0: डॉक्टर, आम्हा पशुपालकांची अपेक्षा असते की जनावर लवकरात लवकर वयात यावं, पण आमचा अनुभव असा आहे की 10-12 महिन्यातच जनावर माझ्यावर येतात. अपेक्षा असते की 12-13 महिन्यात तरी किमान त्यांनी माझ्यावर यावं की जेणेकरून आम्हाला जास्तीत जास्त त्यांच्यापासून दूध वाढवता येईल. तर ही जी सुरुवात माझ्यापासून होते, तर लवकरच्या वयात माझं येण्यासाठी काय प्रयत्न करता येईल?
1: प्रजननाची सुरुवात ही माझ्यापासून होते. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण जनावरांकडे लक्ष देतो त्या पद्धतीचे फायदे आपल्याला भविष्यामध्ये मिळतात. जनावर माझ्यावरती येणार आणि गाभून असणार याकडे जसं आपण लक्ष ठेवतो, तसं जेव्हा हे जनावर दिल्यानंतर त्यापासून होणारी कलवड आणि वगैरे आहे, तर ती लवकरच्या वयात माझ्यावरती यावी ही अपेक्षा पशुपालकांची जास्त असते. शास्त्रीय दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या देशी वंशावळीच्या ज्या गायी आहेत त्यांच्या कालवडी वयाच्या साधारणतः 17-18 महिन्यात माझ्यावरती येणं अपेक्षित आहे. आपल्याकडे जर संकलित कालवड असेल तर ती वयाच्या 12 महिन्यातच माझ्यावरती येणं अपेक्षित आहे. आणि जर म्हशी सांभाळल्या असतील तर त्या गाड्या साधारणतः 18-20 महिन्यात, 18 महिन्यात, 20 महिन्यात त्या माझ्यावरती जर आल्या तर आपल्याला त्यांच्याकडून आयुष्यात जास्त वेग मिळतं. अपेक्षा असणं हा भाग एक आणि प्रत्यक्षात घडणं ही बाब दुसरी. ज्या गोष्टी घडत नाहीत तर त्या का घडत नाहीत याचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येईल की या कालवडी ज्या आहेत किंवा रेड्या आहेत त्यांचं संगोपन जर चांगल्या प्रकारे झालं तर त्या लवकरच्या वयात माझ्यावरती येत. आणि माझ्यावरती येणं ही बाब वयाशी फारशी अवलंबून नाही, तर ती शरीर वजनाशी अवलंबून आहे. ज्या वेळेस संकरित कालवड किंवा आपल्याकडे जी सांभाळलेली देशी कालवड 250 किलो शरीर वजनाची होईल तेव्हा ती माझ्यावरती येईल. आणि रेड्यांच्या बाबतीमध्ये 275 किलो शरीर वजन भरणं आवश्यक आहे. म्हणजे त्या वाढीच्या अवस्थेमध्ये किती चांगल्या जोमानं वाढल्या, किती जलद गतीनं वाढल्या, त्यांचं शरीर वजन किती जलद गतीनं त्यांना मिळालं याच्यावरती पहिला माझं अवलंबून असत. संपूर्ण शरीरामधले शरीर संस्था योग्य प्रकारे वाढ होणं, विकसित होणं, त्या चांगल्या प्रकारे चालू राहणं असं झाल्यानंतरच प्रजननाची क्रिया सुरू होत राहत. आणि म्हणून जलद गतीनं वाढणाऱ्या कालवडी वगैरेची जर काळजी पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात घेतली तर फायदा होऊ शकतो. आपल्याकडचा अनुभव असा आहे की गोठ्यामध्ये बरीच जनावर असतात, या दूध उत्पादक जनावरांकडे सगळं लक्ष असतं आणि वाढीच्या जनावरांकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा भविष्यामधलं दूध हे या कालवडींमध्ये आणि या रेड्यांमध्ये समावलेलं आहे असं जर गृहीत धरलं तर त्यांचा चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळ करता येत आहे. आणि तो होतोय का नाही हे पाहण्यासाठी वजनाच्या नोंदी आवश्यक असतात. म्हणजे दर 15 दिवसाला जर शरीर वजनाच्या नोंदी असल्या तर 15 दिवसामध्ये किती वाढ झाली किंवा किती नाही झाली याचा आपल्याला अचूक गणित बांधता येत नाही. आणि म्हणून अशा शरीर वजनावरचा अंकुश आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वाढीच्या वयामध्ये आहार सगळे चांगल्या प्रकारे पुरवतात पशुपालक, मात्र आरोग्याकडे नियंत्रण चांगल्या प्रकारे ठेवत नाही असा नेहमीचा अनुभव आहे. यात आरोग्य नियंत्रणासाठी त्यांचं तापमान जर 15 दिवसाला जर नोंद केली मिळते, पण अशी जर झाली तर त्याही निश्चित माझा वरती येत राहील आणि एक प्रजन चक्र सुरू होऊन आपल्याला उत्पादकतेच्या भविष्याची हमी मिळू शकते असं म्हणतात.
0: गाई म्हशी गाभण राहिल्यानंतर आणि प्रसूती झाल्यानंतर पुन्हा मास सुरू होणं गरजेचं असतं, मग त्यासाठी कोणकोणते उपाय आयोजता येतील?
1: जसं सुरुवातीला लवकरच्या वयामध्ये जनावर कालवडी माझ्यावर येणं गरजेचं आहे, असं झालेल्या गाई आणि म्हशी सुद्धा लवकर माझ्यावरती येणं गरजेचं आहे. अपेक्षा अशी आहे की प्रसूतीनंतर प्रत्येक गाय ही साधारणतः 60-80 दिवसाला माझ्यावरती आली आणि ती 90-90 दिवसाला गर्भण करावी. म्हशींच्या बाबतीमध्ये 90-90 दिवसापर्यंत ती माझ्यावरती आली आणि 120 दिवसात ती गाभण करावी असं अपेक्षित आहे. म्हणजे गायींच्या दोन रेखातील जे अंतर आहे, संलग्नतातील अंतर, ते आपल्याला 1 वर्षाचं ठेवता येत आहे आणि म्हशींच्या बाबतीमध्ये 13 महिने 14 महिने इथपर्यंत ठेवता येत आहे. अनुभव असा आहे की दुधात ज्या गाई म्हशी असतात किंवा प्रसूतीनंतर ज्या गाई म्हशी आपण सांभाळतो, त्यांच्याकडे सुद्धा लक्ष आपलं हे दूध उत्पादनाच्या दृष्टीनं असतं, प्रजननाच्या दृष्टीनं कमी असतं आणि दूध पूर्ण आटेपर्यंत या गाईकडं आणि त्यांच्या प्रजननाकडे लक्ष न दिल्यामुळे त्या पुन्हा गाभण करत नाही, त्या माझ्यावर आल्याकडे आपलं दुर्लक्ष केल्यामुळे त्या पुन्हा गर्भधारणा त्यांची आहे का नाही याकडे आपलं लक्ष नसतं आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला कमी वेत मिळतो अशा जनावरांकडून. तेव्हा ह्या जर जनावर आपल्याला पुन्हा लवकर जर गाभण करायचे असतील तर त्या माझ्यावरती कधी येतील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रसूतीनंतरचा काळ फार महत्वाचा, यात दूध उत्पादन चालू असतं, यात पुन्हा जनावर माझ्यावर येणं अपेक्षित असतं, शरीरावर जी वाढ आहे तर ती चालू असते. बऱ्याचशा तरुण गाईंमध्ये बऱ्याचशा जनावरांमध्ये शरीराची जी झीज झालेली असते प्रसूतीमुळे ती भरून काढण्याचं चालू असतं, एकूणच शरीराची क्रिया. तर अशा सर्व प्रकारच्या शरीर क्रिया एकत्रित चालू असल्यामुळं अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आपण काळजी घेणं, आहाराची काळजी घेणं, त्यांचा ताण कमी करणं हे गरजेचं. मग असं जर आपलं व्यवस्थापन व्यवस्था असेल आणि प्रजननाच्या बाबतीमध्ये जर आपण त्यांच्या बाबतीत जागरूक असू तर त्याही गाई लवकर माझ्यावरती येतील शास्त्रीय पशुपालनात आणि जिथे आपल्याला शाश्वत दूध व्यवसाय करायचा आहे तिथं सांभाळलेल्या प्रत्येक जनावरांची ही लैंगिक तपासणी म्हणून महत्वाचा आहे आणि हा भाग हा प्रजननाच्या नियंत्रणाचा म्हणता येत. प्रत्येक प्रजननक्षम जे जनावर आहे, म्हणजे पहिला माझ्यावर आल्यापासून ते शेवटची प्रसूती होईपर्यंत जे काळ आहे म्हणच, त्यामध्ये दर महिन्याला या जनावराची लैंगिक तपासणी होणं गरजेचं असतं आणि त्या प्रत्येक जनावराची प्रजनन तपासणी किंवा लैंगिक तपासणी करून त्याची अवस्था लिहून ठेवणं गरजेचं आहे. याच्यात आपल्याला माझ्यावरती येणारी जनावरं, गाभण असणारी जनावरं, प्रसूत झालेली जनावरं यांची माहिती कळू शकते. पण महत्वाची बाब अशी की जी जनावरं माझ्यावरती येत आहेत पण आपल्या लक्षात येत नाहीत, म्हणजे ज्यांचा माझ मुद्दा आहे अशी जनावरं ओळखणं ह्या आपल्याला एकूणच प्रजन तपासणीमध्ये करू शकतो. दुसरा महत्वाचा भाग असा की जी जनावरं गाभण आहेत तर ती कुठल्या अवस्थेमध्ये आहेत, म्हणजे प्रथम अवस्थे आहेत किंवा मधल्या भागामध्ये आहेत किंवा प्रसूतीला जवळ आलेली आहेत, तर त्याचा आपल्याला बाबतीमध्ये कळू शकतं. गर्भाची वाढ कशा प्रमाणात होते आहे या बाबतीत माहिती मिळू शकते आणि प्रसूत झालेल्या जनावरांमध्ये सुद्धा ही तपासणी आवश्यक आहे, कारण प्रसूतीनंतर गर्भाशय पुन्हा पूर्वस्थितीत येण्याची जी प्रक्रिया आहे तर ती या जनावरांमध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे का नाही हेही आपल्याला ह्या तपासणीमधून कळू शकतं. आणि म्हणून अशा प्रकारची तपासणी नियमित होणं आणि झाल्यानंतर ती पशुपालकांनी पशुवैद्यकाकडून त्या डायरीमध्ये लिहून येणं महत्वाचं आहे. यातून आपल्याला नियंत्रण ठेवण्यावरती उपयोग होतो आणि त्या त्या प्रकारचा जो सल्ला आहे त्या त्या अवस्थेतला तो जर सल्ला पाळला, उपचार झाले, तर नक्कीच आपल्याला प्रजननाची जी क्रिया आहे तर ती सुरतपणे जनावरांमध्ये घडवून आणता येते.
0: म्हणजे गाई म्हशींचं दर महिन्याला नियमितपणे पशुवैद्यकाकडून त्या तपासून घेतल्या पाहिजे आणि जनावरांकडून जास्त वेत आणि भरपूर दूध मिळवण्याची कास झाली पाहिजे, तरच मला वाटतं पशुपालनाचा धंदा जो आहे तो आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. डॉक्टर, पशु प्रजननामध्ये बऱ्याचदा अनेक अडथळे येतात, मांसपणा आढळतो, तर या अडचणींवर मात कशी करता येईल?
1: लैंगिक तपासणी हा एक पर्याय आपण पाहिला की ज्याच्यामध्ये वांझपणा येऊ शकतो. त्याच्यात जे अडथळे महत्वाचे आहेत त्या वांझपणामध्ये जनावर माझ्यावर न येणं किंवा आलेलं जनावर उलटणं म्हणजे ते घाबरणं ठरणं हे प्रामुख्याने अडथळे आहेत. जे जनावर घाबरण आहेत त्याच्यामध्ये गर्भपात होणे किंवा जे प्रसूती आहे तर त्याच्यामध्ये कष्ट प्रसूती निर्माण होणे आणि घाबरण काळामध्ये असणारे एकूण अपघात, प्रसूती नंतर होणारे अपघात, या सर्व प्रकारचे अडथळे हे प्रजननाचे अडथळे असं आपल्याला म्हणता येत राहील. पण मुख्य जो अडथळा आहे तर तो जनावर माझ्यावर येण्याच्या बाबतीमध्ये आहे. असेल तर ते पशुपालकाला ओळखता येत नाही, म्हणजे त्याचा माझ मुख आहे आणि जे जनावर माझ्यावरतीच येत नाही, तर अशा प्रकारचे जनावर हे महत्वाचे माझा मधले अडथळे असं म्हणता येत आहे. या बाबतीमध्ये जर प्रजनन तपासणी होत असेल आणि पशु उपचार करून घेतला तर दोन्ही प्रकारचे जे माझ आहेत, माझ्यावरती न येणारी जनावर माझ्यावरती आणणं आणि माझ्यावर येत असलेली जनावर अचूक दिवशी ओळखणं, या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला उपचाराचा अवलंब करून जनावर योग्य वेळी आपल्याला रेतनाने बढवता येत राहतील आणि घाबरून करता येत राहतील. उलटणारी जी जनावर आहेत आपल्या प्रक्षेत्रामधली, त्या उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये थोडासा आपल्याला जास्त एकूण धोरण अवलंबता येणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण जागरूक असणं गरजेचं आहे. कारण माझ्यावरती आलेलं जनावर म्हणजे त्याचं व्यवस्थापन चांगलं होतं याची खात्री आहे, मात्र त्याची प्रजन्माची क्रिया कुठेतरी दोषी आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपला जो एकूणच अप्रोच आहे किंवा आपले जे उपाय आहे, तर त्या बाबतीमध्ये आपल्याला आधी पहिल्यांदा त्याची रीत समजावून घेणं महत्वाचं. गर्भाशयामध्ये असलेला दाह बऱ्याच जनावरांमध्ये माझाचे उलटण्याचं कारण करू शकतो आणि असा गर्भाशयाचा दाह कमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जनावर घाबरत नाही, म्हणून जनावर उलटत. या दृष्टीने गर्भाशयाचा दाह कमी करणं, त्याचा उपचार करून घेणं हे गरजेचं आहे आणि अशा प्रकारची जर रीत आपण अवलंबली तर आपल्याला जनावर घाबरून ठरवता येतात.
0: आपल्या सगळ्या लेखक डॉक्टर साहेब आपण असं म्हणले की पशुधनातील माणसपणा प्रतिबंध हाच योग्य पर्याय, तर याच काय म्हणजे याबद्दल थोडस सांगा.
1: जनावर वांझस होऊ नयेत, ती सतत प्रजननक्षम राहावी या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करता येत राहतात. मग ती कालवडी पासून तर जनावरांपर्यंत मोठ्या जनावरांपर्यंत आपल्याला असे प्रयत्न अवलंबता येतात. म्हणजे जनावर उशिरा वयात येणार असतील

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: एखादं धाडस करायला शिका, थोडीशी रिस्क घ्यायला शिका। आपण रिस्क घेत नाही, फिअर ऑफ फेल्युअर फार चांगला एक शब्द प्रयोग आहे। फिअर ऑफ फेल्युअर सायकोलॉजीमध्ये वापरतात, फिअर ऑफ फेल्युअर। मला अपयश मिळेल, जाऊ का नको, जाऊ का नको, जाऊ का, मग तू जाऊ का नको तिचं आयुष्य तोपर्यंत यमाचा रेडा दारात, जाऊ का नको पर्यंत तो तिथं स्ट्रेट तुमच्या दारात येणार आहे, टाइम ऑफ चला आणि मग जाऊ का नको। कुठंतरी जोखीम घेतली पाहिजे, कुठंतरी धाडस केलं पाहिजे। त्यासाठी दोन वेळी सांगतो की जागेवरच काय घुटमळतोस आयुष्याची नाव, जागेवरच काय घुटमळतोस नाव पहिल तीराला न्यावीच लागेल, किनारा सोडायला काय घाबरतोस हिशोबी जोखीम घ्यावीच लागेल। हिशोबी जोखीम आपण कॅल्क्युलेटरच घेतो, आला अपयश तर आलं ना, पण फिअर ऑफ फेल्युअर नको, नकोच आहे ते। अपयश आलं म्हणजे काय होईल, अपयश आलं म्हणजे पहिली गोष्ट आपण अपयशी म्हणतील, दुसरी गोष्ट जवळचे शेजारी वगैरे तुला सांगत होतं जाऊ नको म्हणून, त्यांच्याकडे लक्षच देऊ नका, आणि तिसरी गोष्ट म्हणजे परत आणखीन बोलताना आणि इतर सगळी गोष्ट ती म्हणताना, ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याचा अर्थ नाही। आत्ता काही काही लोक IAS वगैरे चांगल्या गोष्टी होतात किंवा स्पोर्ट्समध्ये नाव कमावतात, काही पहिल्यांदाच ते यशस्वी होत नाही। जोखीम तर घेतली पाहिजे ना, जोखीम घेतलीच पाहिजे आयुष्यामध्ये। जोखीम न घेता जगणारे आळणी जगले असं मी त्यांना म्हणतो। थोडंसं होईल, एखादा प्रयत्न केला, आता माझ्यासारख्याने प्रयत्न केला, दोन वेळा कुलगुरू व्हायचा, परत प्रयत्न केला, अपयश आलं म्हणजे आता कपड्याला हात लावून बसू, आता काय करू, आता आबरू गेली आणि फलानं झालं, काहीच काहीच संबंध नाही। मला असं वाटतं की माझं पोटेन्शियल कुलगुरू होण्याचं आहे, समाजाला वाटलं तर घ्यावं, नाही तर नाही सोडून द्यावं, मला काय फरक पडला त्याचा, मला फरक, पण आय हॅव डिझर्व द पोटेन्शियल। माझं कॉन्शियस आणि माझा आत्मा मला तो एक भाग झाला, मला आणखीन आणखीन कोणाला वेगळं काहीतरी वाटलं की असं असं झालं पाहिजे, आणि ते त्या पद्धतीने केलं पाहिजे। आणि म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। हे स्पर्धा तर असणार आहे, स्पर्धा कोणाला आटळली, मला वाटतं ते त्यांना वाटेल, त्यांना वाटेल, तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटेल, स्पर्धा तर आटळे। आपण संस्कृती आणि समाज नावाची संकल्पना विवेकानं या मानवी संस्कृती स्थापना झाली, मानवानेच फक्त संस्कृतीने समाज निर्माण केला, इतर पाण्यात नाही। आता समाजाने संस्कृती निर्माण केला आहे तर आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावंच लागेल, इथं काय बळी तो कानपिळी नाही, सर हो बाजूला मी होतो बसतो त्या खुर्चीत आहे असं म्हणता येणार नाही, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे तसलं काहीच कर, यू लॅव टू प्रूव्ह युअर मेटल अँड मेरिट, तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, आणि म्हणून स्पर्धेला तुम्हाला जावंच लागेल, आणि स्पर्धेतून भ्याडपणे फिअर ऑफ फेल्युअर पळ काढू नका। पळ काढून कसं चालेल, बुद्धिमत्तापणाला लावावीच लागेल, पळ काढून कसं चालेल, बुद्धिमत्तापणाला लावावीच लागेल, शिफारस पत्रावर कसं भागेल, गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल, गुणवत्ता सिद्ध। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुणाच्या तरी शिफारस पत्र आणतो, आपलं आता ठरलंय बरं का, एम ए झालं की आपला वट आहे आणि आपण गाठलंय ठिकाण आणि आपण सांगून ठेवलंय, आता आपलं ठिकाण ठरलंय आणि आपलं शिफारस पत्रच असं की कुणीच नाकारू शकत, आपली नोकरीच ठरली, ती नोकरी ठरली म्हणून इकडं एखादा ये तिकीट राहिलं तरी चालेल, पण ती नोकरी ठरली आणि ह्या नोकरीचा त्याचा काय, आता ती मिळू नये असं मी म्हणणार नाही, सगळ्या गोष्टींचा संबंधांचा लोभाचा फायदा घेतला पाहिजे, पण हे सगळं करत असताना मी केवळ तेवढंच केलं पाहिजे का, नाही चालणार, मला ते बिलकुल करायचं नाही, त्या पद्धतीनंच अजिबात जायचं नाही। तिसरा भाग, या वयोगटात जी शंका येतात तुम्हाला, माझी आपल्याला परत कळकळीची विनंती आहे की बाह्य वाचन करायला सुरुवात करा, प्रचंड वाचन करा। मी फिजिक्स आहे मग ते कसं वाचू, जेव्हा इथं ओरिएंटेशन कोर्सला किंवा इथं प्राध्यापकांच्या विषयी जेव्हा ओरिएंटेशन कोर्सला व्याख्यान देतो, मी तळमळीनं सांगतो की तुम्ही हिंदीचे प्राध्यापक आहे, फिजिक्सचे प्राध्यापक आहे, इतिहास, पण सायकोलॉजी वाचा। और शिक्षण ही जर सायकोलॉजी असेल ना, मानसशास्त्र आहे, म्हणजे मी शिक्षणाची व्याख्याच अशी करतो नेहमी की इट इज अ डायनॅमिक साईड ऑफ फिलॉसॉफी, एज्युकेशन इज अ डायनॅमिक साईड ऑफ फिलॉसॉफी अँड इट इज अप्लाइड साईड ऑफ सायकॉलॉजी। शिक्षण आत्ता हे चाललंय ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, हे सायकॉलॉजिकल पकडच आहे एकमेकांची, ह्याच्यापेक्षा वेगळं काय। तसं मी आपल्याला सांगेल की बाह्य वाचन करा, उरलेला वेळ चांगल्या कविता वाचा, मस्त कविता वाचा, त्याचा आनंद घ्या, कविता वाचून तर बघा एखाद्या चांगल्या कविता, झिंझिणणाऱ्या कविता वाचा, काही करुणा रसातल्या कविता वाचा, मुद्दाम काही चांगल्या प्रकारच्या कादंबऱ्या वाचा, तुम्हाला जे काही चांगलं वाचायचंय चांगल्या प्रकारचे चरित्र वाचा, देशांचे, राष्ट्रांचे, मोठ्या उभा राहिलेल्या राष्ट्रांचे आणि ज्यांनी उभा राष्ट्र केले त्यांचे चरित्र वाचा, राष्ट्रांचे इतिहास वाचा, आणि मग माझी मी शिडं उभारून तयार राहा, मागाशी शब्द प्रयोग केला ना, शिडं उभारून तयार राहा, वाऱ्याला कधीही लहर येईल, वारं सुटल्यावर जर तुम्ही म्हणलं ना आता थांबा थांबा थांबा माझं बांधायचं राहिले बस बोंबलत म्हणते तो तुझा काय उपयोग, ह्या सगळ्या गोष्टी टाईम बाउंड गोष्टी आहेत ना, मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय, तो भावनिक शब्द वापरतो की हे तुला आधीच कळायला पाहिजे होतं की वाऱ्याला कधीही लहरील, माझ्याकडे काहीच नाही, तसं होता कामा नये। आणि म्हणून मित्र हो, या गोष्टीकडे आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं असतं, ह्या अत्यंत जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आणि मला ठरवायच्या, आणि त्या गोष्टी ठरवून मी करतोय, त्याला खूप अर्थ आहे, वाचन आपल्याला ते चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. उत्कृष्ट प्रकारचं वाचन आपल्याला मिळालंच पाहिजे. मी हे वाचणार ते आणि आधाशासारखं वाचा. वेळच नसतो सर ह्याच्या इतकी, तर सबब वाईट नाही. वेळच नसतो सर. आता ते काय ते इतकं होमवर्क आहे, ते जर्नल लिहायचं आहे, ते सगळं आपल्याकडं कारणं ती इतकी असतात ना. एक तर खरी कारणं असतात आणि दुसरी रंगवलेली कारणं असतात, आणि ते कारणं सांगतच नाही. आज मी हे पुस्तक वाचायचं, तुम्हाला जो तुमच्या लायकिंगचं आहे ते वाचा, चरित्र वाचा, फलाना वाचा, पण ते वाचलं पाहिजे. मी जर सांगितलं तब्येतीचं, शरीराची मशागत जेवढी गरजेची आहे तेवढी मनाचीही मशागत, मनाची सुद्धा मशागत तितकीच गरज. शिक्षणाचा मूळ शिक्षण घेणाराचा आणि शिक्षण देणाराचा दोघांचे मनाची मशागत ही अत्यंत गरजेची. आणि हे दुसरं कुणी आमच्या कोर्समध्ये हा सिलेबसच नाही आणि हे मग कसं काय करायचं, त्याचा ह्याचा दुरानवे कसलाच संबंध नाही, ते कुठं येतच नाही, त्याचं आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आणि म्हणून तोही भाग आपल्याला शिका. मी दोन उदाहरणं आपल्याला मुद्दाम सांगणार आहे, खरं तर धावती उदाहरणं सांगणार आहे, आणि मग उदाहरणं सांगतो पृथ्वीच्या पाठीवर जगलेल्या लोकांची. मी अब्राहम लिंकन मुद्दाम सांगत नाही, मी 70-75 लोकांच्या मुद्दाम, सायंटिस्ट वगैरे असे मुद्दाम जिभेवर ठेवलेत की कुठं ज्या समुदायाला साधारणतः काय सांगितलं पाहिजे. आपल्यापैकी बरेच काही आर्ट्स फॅकल्टीचे असतील, इतर फॅकल्टी, थोडंसं माझ्याबरोबर समजावून घ्या की हा मी जे बोलतोय हे लंडनमधल्या एका खेड्यात एका मुलाचा जन्म झाला, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. आपल्याकडे ज्याला घिसाड काम किंवा लोहार काम म्हणतात, लोखंड असे ते गरम करून करणारं जे काय, तशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या एका घरामध्ये एका मुलाचा जन्म झाला. मुद्दाम सांगतो आणि कुठतरी आतमध्ये कोरून ठेवा. आणि हे मी कीर्तन किंवा भजन सांगत नाही, पृथ्वीच्या पाठीवर घडलेलं एक उदाहरण की ज्याला मोटिवेशनसाठी, सेल्फ मोटिवेशनसाठी उदाहरण फार चांगलं आहे. मला भावलेलं आहे, आपल्यालाही भावेल असं मला वाटतं. वय वर्ष 11 असताना त्याचे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर आईबरोबर आपलं जे काय असेल ते सुरू केलं. दारिद्र्य, इतकं दारिद्र्य होतं, पण उर्मी ज्याला म्हणतो, उर्मी, आतला रेटा, इनर फोर्स, जिगर, जोश, याच्याकडं असा असा इतका चांगल्या प्रकारचा होता की मला काहीतरी करायचं आहे. सत्य हे फक्त सत्य. तुम्हाला मी शेवटी नावाला लक्षात आल्यानंतर गुगलला जाऊन क्लिक करा किंवा कोणत्याही तुम्ही साईटवर जाऊन जर माहिती काढली तर तुम्हाला समजेल माणूस जगला कसा. 19 वर्ष वय होतं, काय करायचं, आता करायचं काय, आईला घेऊन नंतर ह्या सगळ्या गोष्टी, कुठतरी एखाद्या गॅरेजमध्ये राहणं, लंडन शहरामध्ये राहणं फार अवघड होतं. पण त्यानं ठरवलं, तो एका दुकानदाराकडे गेला आणि त्या दुकानदाराला विचारलं की माझी परिस्थिती असं असं आहे, मला वाचनाची खूप आवड आहे, मला कन्व्हेन्शनल एज्युकेशन घेता येत नाही, महाविद्यालयीन एज्युकेशन मला घेता येणार नाही, माझी आपल्याला विनंती की मला काहीतरी करायचं, तर तुम्ही मला मदत. समाजामध्ये मदत करणारे लोक खूप असतात, फक्त विचारणाऱ्यांची पद्धत महत्त्वाची असते. खूप लोकांना मदत करायची असते मित्र, आणि मदत म्हणजे भीक समजू नका, अजिबात समजू नका. मदत म्हणजे अजिबात भीक समजण्याचं कारण आहे. मी असताना काही मुलांना मुद्दाम घरोघरी जात, त्या प्राध्यापकांच्या घरी जायचो, शिवाजी दडून त्यांना विचारायचो की तुमच्या मुलांना मी फिजिक्स आणि गणित शिकवतो, तुमची इच्छा असेल तर देतात ना लोक, काहीच प्रॉब्लेम. आपल्यापेक्षा आपण सबबी सांगतो, पण ह्याचं दारिद्र्य फार होतं. त्याने त्या दुकानदारा विचारलं की दुकानदार म्हटला काहीच प्रॉब्लेम नाही, सकाळी माझ्याकडे वर्तमानपत्र येतात ती तू टाकत जा, नंतर दुपारी माझ्याकडे खूप पुस्तकं बाइंडिंगसाठी येतात, तुला बाइंडिंगला मी पुस्तकं देतो, हे घडलं. आणि बाइंडिंगला पुस्तक देताना तू इथं वरच्या माळ्यावर इथं कसलं भाडं देऊ नकोस, काय करू नकोस, तू आणि तुझी आई त्या गॅरेजमध्ये राहा आणि सगळ्या पद्धतीनं, आणि तू इथं राहा आणि माझ्या दुकानाची सगळी स्वच्छता वगैरे, म्हणजे ज्याला आपण डिग्निटी ऑफ लेबर, श्रम प्रतिष्ठा. मी तसलं करणार नाही, तू मग म्हणतील तसा तू उपाशी मर, तुला करायचं नसेल, तुला जिद्दन हे सगळं करायचं तर श्रम प्रतिष्ठा पाहिजेच, कोणतंही काम करायला लागून. मी हे सगळं सांगताना मी म्हणाल तुम्ही की सर तुम्ही मध्येच तुमचं कशाला आणताय, पण अकलूज कॉलेजचे 22 वर्ग माझ्याकडे सकाळी झाडण्याचं, स्वच्छ करण्यासाठी होते. शिपाई झाल्यानंतर मी ते एका टिकुरण्याला फडकं बांधलेलं होतं आणि ते मुद्दाम बेंचेसवरनं फडकं मारायचं नाही, ते 22 बोर्ड ते सिमेंटच्या भिंतीवर रंगवलेले आणि त्याला लावलेले इकडचे खिळे आजही मला दिसतात. काम करण्याची लाज कसली आहे, कशासाठी, कोणाला भेक तर मागत नाही ना, आणि भेक मागून जगण्यात काय अर्थ, कष्ट करण्यात जगण्यातली जी मजा आहे, नंतरची झोप येते ना, ती कुणाचा मिंदाय म्हणून येत नाही ना, कुणाचाही मिंदा मी आयुष्यात राहिलो नाही त्या पद्धत. याचं तर त्याच्यापेक्षा मित्र वेगळं होतं, पेपर टाकणं आणि त्या आईचं सगळं जबाबदारी पडलेली, पण जिद्दन जिगर होती. जेवढं वाटतील तेवढं त्यावेळेला असतं उपलब्ध असणारं विज्ञानाचं, गणिताचं, इतिहासाचं वाचन हा करत होता, आधाशासारखं वाचन करायचं सगळा वेळ, कारण त्याला कन्व्हेन्शनल एज्युकेशन, दारिद्र्यामुळं शाळा सोडा पण कपड्यांचा प्रॉब्लेम होता. इथपर्यंत सगळं कॉलेज सोडाच, तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहेत तशा अर्थानं, आणि म्हणून ह्याचं चीज झालं पाहिजे. त्याचवेळेला एकदा असं झालं की तो वेगवेगळे सायंटिस्ट वाचायचा, आणि सायंटिस्ट वाचता वाचता लंडन शहरामध्ये, मुद्दामचं वर्ष सांगतो, December 1812 लंडन शहरामध्ये, 1812 या लंडन शहरामध्ये आपल्याकडे जसा सप्ताह असतो ना, तसे त्यांच्याकडे शास्त्रज्ञांची व्याख्यानं वगैरे तो सप्ताह होता, तो वीकच्या वीक त्यासाठी वापरला जाणार होता. आणि त्यात देवी नावाच्या शास्त्रज्ञाची व्याख्यानं यावायला होती. देवी आपण सगळ्यांनी माहिती आहे, देवी नावाच्या शास्त्र, देवीचा संरक्षक दीप वगैरे वगैरे, देवीचे फार मोठे संशोधन रसायनमध्ये आहेत आणि फिजिक्समध्ये आहेत. रसायनशास्त्रामध्ये आणि भौतिकशास्त्रामध्ये आहेत, त्या शास्त्रज्ञाचं व्याख्यान होतं. आणि हात याच्या तर उर्मी एवढ्या चेतवल्या होत्या, कारण देवीचे अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे हा भारावूनच गेला होता देवीचं वाचून. ह्या माणसाची कल्पकता एवढी जबरदस्त कशी आहे, आणि म्हणून ह्यानं ठरवलं त्या व्याख्यानाला जायचं. मित्र हो, घरच्या दारिद्र्याने त्याला व्याख्यानाला ब्लॉक केलं, त्याला व्याख्यानाला जाता येत नव्हतं. का? तर त्याला त्या व्याख्यानाला तिकीट, असा सभागृह असेल ते, आणि त्या व्याख्यानाला तिकीट होतं म्हणून ह्याच्याकडे पैसे नव्हते, आणि त्यामुळे त्यानं ठरवलं आता कसं जायचं आणि काय करायचं. पण जिगर होती, मी सांगितलं ज्याच्यामध्ये उत्कट इच्छाशक्ती तयार होते ना, त्याला विधाता नियंता हा 100% मदत करतो. आणि आपला विचारसरणी चांगली पाहिजे. अगदी तसंच घडलं मित्र, व्याख्यानमाला देवीची व्याख्यानमाला काही दिवस अंतरावर आले असताना एके दिवशी एक गिराईक त्या दुकानदाराकडे आलं, आणि त्या दुकानदाराला म्हणले की माझी एवढी पुस्तकं बाईन करायची आहेत. हा वर्ण पाहतच होता, बीजाच्याविषयी बोलतो आहे तो, हा एवढी पुस्तकं बाईन करायची आहेत, हे सगळा व्यवहार झाला, आणि त्याने खिशात हात घातला पैसे काढण्यासाठी. म्हणून तेव्हा त्याच्या हाताला 2 तिकीटं लागली, आणि तो म्हटला की ते जे गिराईक होतं मला काय हे समज नाही, पण एक धर्मादायक काम, थोडंसं इतर गोष्टींचं काम म्हणून मला कुणीतरी दिलेत, ही मला तिकीटं नको, ज्याला गरज पडायची असेल त्याला ही तिकीटं द्या. चालून आलं मित्रो, तो खाली पाहत होता, दुकानदार होत पाहत दोघांचे डोळे डबडबले. चालून तिकीट आलं असं, आणि मग दोघांनी एकमेकडे पाहिलं, तिकडे मी सांगितले ना ह्या सर्व बी कधीच चालत नाहीत, निसर्गाला ह्या सुद्धा मान्य नाहीत. आणि मग हा मधला भाग मी सगळा ड्रॉप करतो, आणि हा व्याख्यानाला जातो. देवी इथं व्याख्यान देत आहेत, आणि हा सगळा वर्ग भरले, ते सगळे ऑडिटोरियम भरलेलं, वेगवेगळे सायंटिस्ट जगाच्या पाठीवरचे सूटबूटवर आणि टायवर असणारे सायंटिस्ट झगमगाट, आणि सगळा कोपऱ्यात कुठतरी फाटक्या कपड्याचा हा विद्यार्थी बसला होता. मित्र मी हे जे सांगतोय हे फक्त सत्य 1812. आणि हे सगळं घडलं, आणि हे सगळं घडल्यानंतर 7 दिवस हा व्याख्यानाला राहिला, प्रश्न मिटलाच होता. आणि 7व्या दिवशी व्याख्यान मला संपल्यानंतर या

हायपोथेटिकल सिच्युएशन लक्षात घ्या. आणि देवीनं जेव्हा ते वाचलं, देवी त्याच मध्यरात्री ते वाचल्यानंतर, कारण त्यात फक्त देवीच्या चांगल्या प्रयोगांचं वर्णनच नव्हतं, त्याच्याबद्दल स्तुती तर होतीच, पण देवी आय थिंक सो यू हॅव कमिटेड मिस्टेक हिअर अँड हिअर, आय थिंक सो प्लीज फॉरगिव मी, पण मला असं वाटतं. देवीच्या झिंझण्याच देवीला आल्या, कारण इतर सुटबुटातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाने त्या चुका दाखवल्या नव्हत्या. मे बी बिकॉज ऑफ फिअर. देवी हा फार बाप माणूस होता, पण यानं ते दाखवलं आणि ते लेखीच दाखवलं. त्यानंतर देवी त्या दुकानावर गेला, नॉक केलं आणि त्यांना विचारलं, हु हॅज रिटर्न दिस? ते म्हटला मी. तो विद्यार्थी म्हटला मी. आय एम सॉरी फॉर दॅट. देवीचे डोळे डबडबून आले. एक फाटक्या कपड्याचा विद्यार्थी पाहिल्यानंतर त्याचं दारिद्र्य त्याच्या देहावर दिसत होतं, त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण एक कुठंतरी त्याच्या डोळ्यात एक चमक होती की वेगळं चुकलं असेल, पण ते सुद्धा माफीसुद्धा फार व्यवस्थितपणे मागितली. देवी म्हटलं की नाही, तो भागच होऊ शकत नाही. तू माझ्याबरोबर आत्ता जरी आला तर आय एम रेडी टू ॲक्सेप्ट यू ॲज अ रिसर्च असोसिएट, रिसर्च असिस्टंट, आरे म्हणून तुला मी घ्यायला तयार आहे. लगेच आपल्यापैकी काय केलं असतं पहा लोकांनी, त्यानं ते केलं नाही. तो म्हटला आय ॲप्रिशिएट, आय एक्सप्रेस माय सेन्स ऑफ थँकफुलनेस. तो विद्यार्थी म्हटला, पण माझ्याकडं काहीही नसताना ज्यानं मला आधार दिला त्या माणसाला मी सकाळी, म्हणजे तो ब्राऊन त्या दुकानाचा मालक, त्याला मी सकाळी विचारेन, त्यांची परवानगी घेईल. याला म्हणतात कृतज्ञता. सकाळी विचारल्यानंतर ते सगळ्यांची चर्चा झाली, दोघांचे जाता जाता डोळे डबडबले, आणि तेव्हापासून हा विद्यार्थी देवीचा रिसर्च असोसिएट म्हणून झाला लॅबमध्ये. मित्र हो, लॅबमध्ये गेल्यानंतर 1812 ते पुढंपर्यंत एवढ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी. 1812 डिसेंबरमध्ये तर नेपोलियन बोनापार्टनं पॅरिसमध्ये एक विज्ञानाची कॉन्फरन्स भरवली होती. हे नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय मी, आणि जाणीवपूर्वक म्हणतोय, नेपोलियन बोनापार्टचे शिक्षणाचं प्रेम, विज्ञानाचं प्रेम प्रचंड होतं. बाकीचा भाग सोडा, ते तर होतंच होतं, पण हे त्याच्यात जास्त होतं. आणि त्यांना कॉन्फरन्स पॅरिसमध्ये बोलली होती, आणि पॅरिसला डिसेंबरमध्ये हा विद्यार्थी आणि डेव्हिस होता, डेव्हिसची बॅग घेऊन, सर्वप्रतिष्ठा बॅग घेऊन तो पॅरिसमध्ये गेला. आणि पॅरिसमध्ये गेल्यावर तो वेगवेगळ्या सायंटिस्टशी इंटरॅक्ट झाला, त्याला संधी मिळेल. संधी मी ज्याला म्हणतो ना, शिडं उभारून तयार राहा. आपली मानसिकताच होती की मला हे पाहिजे, आणि ते चालूनच येतं. आपल्यातलं वेगळेपण दिसलं पाहिजे. त्याने या शास्त्रज्ञाशी बोलला, त्या शास्त्रज्ञाशी बोलला, होल्टाशी बोलला, तुमच्या एम्पियरशी बोलला, सर ओरस्टेडशी बोलला, सगळ्या शास्त्रज्ञांशी बोलला. आणि बोलून नंतर डोक्यात पक्क ठरलं की हे असं असं आहे, असं असं. तिथून नंतर पुढे डिसेंबर 12 जेव्हा इथं आला, डिसेंबर 12 ते पुढं 1819 या 7 कालावधीमध्ये या एकट्या पठ्ठ्यानं बेंजिन रिंग शोधून काढले, स्टील, हे जे स्टील आहे स्टेनलेस स्टील शोधून काढलं, लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस शोधून काढलं, अनेक गोष्टी शोधून काढल्या. हे तर सोडाच, पण याच्यानंतर जेव्हा त्याचा आणि त्याचा कॉरस्पॉन्डन्स सुरू झाला, त्या पॅरिसमध्ये भेटलेल्या शास्त्रज्ञांचा कम्युनिकेशन पहा, कौशल्य कसले असतात, कुणाकडून काय घ्यावं. त्या सगळ्या पाठपुराव्यामध्ये त्यांच्या डोक्यात एक कल्पना पडली. ओरस्टेडनं एक शोध लावला होता की मुद्दाम, मी इतरांसाठी मराठीतून सांगतो मुद्दाम, आणि सायन्सचे जर विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी काय अडचण नाही, की व्हेनेव्हर एनी कंडक्टर कॅरिंग कंडक्टर इज हेल्ड इन द राईट हँड अँड इफ पॉवर थंब इज यूज टू इंडिकेट द डिरेक्शन ऑफ करंट, देन टिप्स ऑफ द फिंगर्स इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओरस्टेडचा शोध आहे हा 1820. हा शोध याला इकडं समजला, म्हणजे एखादा विद्युत वाहक जर तुम्ही उजव्या हातात धरला आणि अंगठा जर त्याची विद्युत वाहकाची वहनाची दिशा दाखवत असेल, तर त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, आणि त्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही बोटांची जी टोकं आहेत त्या दिशेनं असं असतं. हा साधा लॉ याच्या डोक्यात ठिणगी पडली, आणि ठिणगी पडल्यानंतर त्यांनी ठरवलं, जर इफ इलेक्ट्रिक फील्ड इज ट्रान्सफॉर्म्ड इन टू मॅग्नेटिक फील्ड, वाय नॉट अदर वे राऊंड. पहा, निसर्गाला हे जे पाहिजे असेल की विद्युत ऊर्जेचं रूपांतर अप्रत्यक्षरित्या चुंबकीय ऊर्जेत होतं, तर वेगळं का नाही कल्पकता. आपली थॉट प्रोसेस आहे ना, ही फार चांगली असली पाहिजे. त्याच्या ते डोक्यात होतं. मी बोललो ते 1820 ते 1831 मित्र त्याच्या डोक्यात होतं. डोक्यात फक्त पिच्छा पुरवणे, एखाद्या गोष्टीचा पेशन्स ठेवून पिच्छा पुरवणे, ती त्याने पुरवली. आणि 1831 यानं जे शोध लावले, ते शोध अप्रतिम असे शोध, ज्याच्यामुळं तुमच्या खिशात आज माझ्या खिशात मोबाईल आहेत ना, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्यानं शोध लावले, मी ज्याच्याविषयी बोललो त्याचं नाव मायकल फॅरडे. मायकल फॅरडे जर नसता, तर तुमचे आमचे आत्ताचे खिशातले मोबाईल अजून 200 म्हणजे आपल्या पुढच्या 8 वापरले असते. त्याचा जन्म झाला, गणितात कच्चा होता म्हणून थोडा या गोष्टीला वेळ लागला, कारण त्याला कन्व्हेन्शनल कॉलेजमध्ये जाता आलं. जगणं याला म्हणतात, की ठरवलं, पेशन्स ठेवल्या, कुणाशी हुज्जत नाही आणि काही नाही, देवीचा विद्यार्थी म्हणून. आणि शेवटचा किस्सा सांगतो जगणं कशाला म्हणतो, त्याच्यातलाच भाग. देवी मृत्यूशयावर होतं 1843.
देवी जेव्हा मृत्यूशी होत त्याला वार्ताहर आले विचारत होते वेगवेगळ्या माध्यमांचे वार्ताहर की देवी तुम्ही आता शेवटच्या क्षणात आहात हे असं असं करा तुम्ही आम्हाला सांगा की तुमचा तुम्ही एवढे शोध लावले देवीने 39 शोध लावले होते

तर तुम्ही एवढे शोध लावले, याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा शोध तुम्हाला कुठला वाटतो? मित्र, मृत्यूशयावरून देवीनं सांगितलं, मला बाकीचे शोध सोडून द्या, बाकीचे शोध कुणीही लावले असते, पण मला लावलेला मोठा शोध म्हणजे मायकल फॅराडे हा विद्यार्थी मला सापडला. आणि म्हणून मानवी संस्कृतीला, म्हणजे शिक्षकांना आपल्याविषयी काय वाटलं पाहिजे, काय वाटलं पाहिजे. मी लावलेला शोध मायकल फॅराडे हा मला सापडला एका व्याख्यानमालेमध्ये, मी त्याला बरोबर घेतला, त्याला संधी माझ्या परीने दिली. आज जे जग पाहतोय याच्यातलं, कारण त्याच्यानंतर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमुळे इलेक्ट्रिक मोटर्स आल्या आणि पृथ्वीच्या पाठीवर ॲग्रोरियन एज, ज्याला आपण शेती युग म्हणतो, ॲग्रोरियन एजपासून ते आपण मुख्य मुद्द्यात आलो, म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रियल एज असं म्हणतो. ती इंडस्ट्रियल एजची सुरुवात एका माणसाच्या कल्पकतेने झाली, आपल्याकडून काहीतरी आणि प्रत्येकाकडं असतं हे जिगर ठेवा. ही कथा मी सांगितलेली नाही आपल्याला, प्रत्येकाकडं कल्पकता आहे काहीतरी वेगळी, पण आपण तिला न्याय देत नाही. त्यासाठी थोडं एकांतात बसण्याची गरज आहे, शांतपणे मोठा श्वास घेऊन बसण्याची गरज आहे. लगेच सापडणार नाही, आज नाही उद्या नाही, पण मला काहीतरी वेगळं करता येईल. मी नेहमी सांगतो की उत्कृष्ट कवी दोनच ओळीने जग उलथू टाकतो, दोनच ओळी.

0: या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण पुणे विद्यापीठ विद्यावाणी कम्युनिटी रेडिओद्वारा करण्यात आलं. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ FM 107.4 MHz. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.
1: परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 Bhavan 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोतेहोत, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे, संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे बुडबुडा.

बुडबुडा. अचानक आत आलेल्या उजेडामुळे तो आणि त्याच्यासारखे इतर गोंधळून गेले. सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठ्या मारून ठेवल्या. काहीतरी अघटित घडणार याची कल्पना थोडी आधीपासूनच सगळ्यांना आली होती. तो अधिकच त्याच्या आईबाबांना चिकटला. त्यांनी त्याला घट्ट धरून ठेवलं. त्यानं भीतभीतच वर पाहिलं. तसं एक छोटा हसरा गुबगुबीत चेहरा आत डोकावताना त्याला दिसला. तो आपल्याकडेच पाहतोय असं वाटून त्यानं मान खाली वळवली. तेवढ्यात एक गोल तार असलेली नळी आत आली आणि काही जणांना पापुद्र बनवून वर घेऊन गेली. सगळ्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवल्यानं पापुद्र बनायला जास्तच मदत झाली. त्या गुबगुबीत मुलानं तो फुंकला तसे सगळे वेगवेगळे होऊन उडू लागले. सगळे सुटे सुटे, वरून खाली, खालून वर, हेलकावे खात. त्याला खूप भीती वाटली. दुसऱ्यांदा नळी खाली आली आणि आणखी काही जणांना घेऊन गेली. तिसऱ्यांदा ती ज्यावेळी खाली आली त्यावेळी तो आणि त्याच्या आईबाबा तिघेही त्यात अडकले. पण आईबाबांनी मोठ्या शर्तीनं त्याला खालीच सोडून दिलं. त्यात एकदा तो पापुद्रा फुटलाही पण त्यांनी त्याला वर येऊ दिलं नाही. आणखी अशा अनेक वेळांनंतर शेवटी तोही पापुद्रात अडकला आणि वर आला. आजूबाजूच्या तीव्र उजेडानं त्याचे डोळे दिपले. त्यानं डोळे उघडले तेव्हा त्याला एका बाजूला त्या गुबगुबीत मुलाचा चेहरा आणि दुसऱ्या बाजूला आधी बाहेर पडलेले अनेक जण स्वैर तरंगताना दिसत होते. त्याने परत त्या मुलाकडे पाहिलं तसं एक जोरदार हवेचा झोत त्याच्या अंगावर आला आणि तो आणि इतर क्षणार्धात वेगवेगळे झाले. त्याचाही एक बुडबुडा झाला. पहिल्यांदाच तो असं स्वतंत्र वेगळं झाला होता आणि आजूबाजूचं जग पाहत होता. त्याला बरंच हलकं हलकं वाटू लागलं आणि गंमतही. तो छोटा मुलगा मात्र त्याच्याकडेच बोट दाखवत हसत हसत उड्या मारत होता. त्याच्याबरोबरची दोन माणसंही त्याला दाद देत होती. त्याच्या आईबाबा असावेत, त्यानं तर्क केला. हवेच्या झोताबरोबर तो हळूहळू वर जाऊ लागला. मोठमोठ्या आवाजात कुठलंसं संगीत ऐकू येत होतं. त्याला वर जाताना सगळंच दिसत होतं, जसं की सरकत्या जिण्यावरून खाली वर जाणारी माणसं, वरचं मोठंच्या मोठं छत, चोहोबाजूंची वेगवेगळी दुकानं, कपड्यांची, खाण्याची, पुस्तकांची अशी. काचेच्या खटड्यावरून आपल्या सगळ्यांना उडवणारा तो मुलगा, खाली मांडलेले बरेचसे टेबल आणि खुर्च्या, त्यावर माणसांची गर्दी, टेबलवरचे पदार्थ, त्यांचा तेलकट वास आणि आपल्यासारखेच आजूबाजूला उडणारे अनेक जण. तो हे अद्भुत जग पहिल्यांदाच पाहत होता. त्याला अचानक मोठं झाल्यासारखं वाटू लागलं. खालून येणारी जाणारी रंगीबेरंगी रंगांचे कपडे घातलेली काहीशी जाडी माणसं आपल्याकडेच पाहतायत याचा त्याला अधिकच आनंद झाला. तो जसजसा खाली येऊ लागला तसं त्याला थोडी भीती वाटू लागली. तो गुबगुबीत मुलगा मात्र अजूनही तिथेच उभा होता आणि त्यानं आणखी काही जणांना हवेत सोडलं होतं. तो त्यांना पाहत खाली येऊ लागला तसा कुठून तरी थंड हवेचा झोत आला आणि तो आणखीनच वर उडाला. खाली एका कोपऱ्यातून ओरडण्या किंचाळण्याचा आवाज येतच होता. तिथं एक माणूस एका कठड्याभोवती आणि तिथल्या माणसांच्या मधून फिरत फिरत ओरडत होता. काही स्त्रिया त्या कठड्यावरच्या गोलात काहीतरी फेकून मारत होत्या आणि ते बसलं की त्या ओरडायच्या, किंचाळायच्या. आता त्याला चांगलाच आकारही आला होता. त्याला एकदम गोलगोल गुबगुबीत असं वाटत होतं. आपण उगाचच घाबरत होतो. आधीपेक्षा आता हे फारच बरं, छान आणि मस्त आहे असं त्याला वाटून गेलं. आणखी वर जावं का? पण त्याला ते शक्य होईना. जायचं कसं? त्याला स्वतःहून कुठे जाता येत नाही, फिरता येत नाही, याचं त्याला वाईट वाटलं. माणसं कशी चालतात, फिरतात, हवं तिकडं जाऊ शकतात याचा त्याला हेवा वाटू लागला. पण माणसांना तरी आपल्यासारखं उडतात, तरंगता तरी कुठे येतं? या विचारानं त्याला बरं वाटलं. खालून जाणारा तो टम्म फुगलेला माणूस आपल्यासारखाच आहे, गोलमटोल, असं वाटून त्याला हसू आलं. पण त्याला धड सरळ चालताही येत नाहीये. हवेत उडणं, तरंगणं तर दूरच. हळूहळू आपणही खाली येतोय याची त्याला जाणीव होऊ लागली. तसं त्याच्या पोटात गोळा येऊ लागला. या माणसांच्यात गेल्यावर हे आपल्याला काय करतील? खाऊन टाकतील? आजूबाजूची बहुतेक माणसं तर काही ना काही खातच आहेत. आपण त्यांच्या तोंडात सहज बसून जाऊ. या कल्पनेनंच त्याच्या अंगावर शहारे आले.
जसजसा तो आणखी खाली येऊ लागला तसं दुरून एक मुलगी एका मुलाबरोबर हातात हात घालून हसत येताना त्याला दिसली. आपण याच वेगाने खाली आलो आणि तेही याच वेगाने सरळ आले तर आपला कपाळ मोक्ष नक्की, त्यानं गणित केलं. लागलं तर कदाचित उडताही येणार नाही आणि त्यांना किंवा तिला लागेल ते वेगळंच. त्यांना जर राग आला तर ते आपल्याला खाऊनही टाकू शकतील किंवा आणखी काय करतील माहीत नाही. डबीतून बाहेर येताना जशी भीती वाटली होती तशीच त्याला आताही वाटू लागली. आणि एकूण परिस्थिती पाहता आपली आणि त्या मुलीची धडक होणारच याची त्याला खात्री पटली. एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्या दोघांनी वेग कमी केलाय आणि त्या दोघांचं लक्षही आपल्याकडेच आहे, त्यातल्या त्यात त्या मुलीचं जरा जास्तच. तिच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव दिसत होते, त्या मुलाच्या चेहऱ्यावरती होते तसे. यावरून त्याची खात्री पटली की काही झालं तरी ते निदान आपल्याला खाणार तरी नाहीत. तिच्यातलं आणि त्याच्यातलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. ती आता खूपच आनंदी आणि रोमांचित वाटत होती, त्यालाही थोडं वेगळंच वाटू लागलं. तिच्या बरोबरचा मुलगा मात्र तिला फक्त हसून प्रतिसाद देत होता आणि सारखं आजूबाजूला पाहत होता. आजूबाजूची काही माणसंही आता तिच्याकडेच पाहू लागली होती. काहींचं लक्ष आपल्याकडेही आहे याचं त्याला बरं वाटलं. तो हळूहळू खाली येत येत अगदी तिच्या जवळ पोहोचणार एवढ्यात तिनं त्याच्या दिशेनं हात उंचावला. त्याच्या पोटात गोळाच आला आणि आपण आणखी जड होऊन तिच्या दिशेनेच खेचले जातोय असं त्याला वाटू लागलं. तिचा चेहराही त्याला स्पष्ट दिसू लागला एवढ्या जवळून. त्या गुबगुबीत मुलाच्या चेहऱ्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या जवळून एका माणसाचा, मुलीचा चेहरा आणि तिचे ते नाजूक हात. तो अलगदपणे तिच्या हातावर उतरला. आजूबाजूच्या सगळ्यांचंच लक्ष फक्त ती, तिचा हात आणि तो यांच्यावरच असल्याचं त्याला जाणवलं. क्षणभरासाठी त्याला सगळंच थांबल्यासारखं झालं. त्या स्पर्शानं मात्र काहीतरी वेगळंच पहिल्यांदाच तो अनुभवत होता. तिने हळूच तिचा चेहरा त्याच्या जवळ आणायला सुरुवात केली तशी त्याच्या पोटात आधीचीच भीती दाटून आली. हिला भूक तर नसेल ना लागली, पण एवढ्या छान हातांची, टपोऱ्या डोळ्यांची मुलगी असं काही करेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तिने जसा त्या मुलासारखा ओठांचा चंबू केला त्यावेळी त्याने डोळे मिटून घेतले. त्याला पोटात भीती असतानाही भलतंच रोमॅन्टिक वाटलं. पुन्हा एकदा ते पहिल्यांदा जाणवलेलं आता दुसऱ्यांदा जाणवलं. इतक्यात हवेचा एक झोत आला आणि त्याला उडवून गेला. तो पुन्हा तरंगू लागला. आजूबाजूच्या माणसांच्या चेहऱ्यावर वेगळेच विजयी, यशस्वी झाल्यासारखे भाव होते. काही मुलांनी टाळ्याही वाजवल्या, पण कुणासाठी हे काही त्याला कळालं नाही. त्याला पुन्हा हलकं हलकं वाटू लागलं. हा अनुभव आपल्यापैकी इतर कुणालाही न आलेला आणि युनिक म्हणतात तसंच होता याची त्याला खात्री पटली. हा आपण इतरांशी शेअर करू शकतो म्हणून त्यानं आजूबाजूला पाहिलं तर आधी जेवढे होते त्यातले काहीच शिल्लक होते. हे सर्व गेले कुठे याचं त्याला आश्चर्य वाटलं. आतापर्यंत तर सगळेच बाहेर पडले होते, असतील इकडे तिकडे असा त्याने विचार केला. तसा तो आणखी बराच वर आला होता. गर्दीही वाढतच होती. त्याच्या टेबलाजवळच्या एका मुलाकडे लक्ष गेलं आणि त्यानं जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. त्या मुलानं त्याच्यासारख्याच एकावर पकडण्याच्या नादात हात मारला आणि तो फुटला. दुसरा खाली जाता जाता खुर्चीच्या वरच्या टोकाला लागून फुटला. हा तर आपल्या बरोबर बाहेर पडलेला. क्षणभर त्याला काय करावं सुचेना. पुन्हा खाली जाण्याची प्रचंड भीती वाटू लागली. आजूबाजूला पाहिलं तर आता तो फक्त एकटाच राहिलाय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो गुबगुबीत मुलगाही आपल्याकडे पाहतच याच दिशेने जिना उतरत येतोय हे त्यानं पाहिलं. खालीही दोन तीन मुलं त्याच्याच खाली येण्याची वाट पाहतायत हे त्याला दिसलं आणि त्याला पकडण्यासाठी त्यांची चाललेली चढाओढ पाहून त्याचा जीवच अर्धा झाला. पहिल्यांदाच त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आता आपण पुन्हा कधीच वर जाऊ शकणार नाही याची खात्री पटली. आता खाली येणं शेवटचंच. शेवटी फुटताना काय वाटतं? फुटतो म्हणजे काय? फुटल्यावर आपलं काय होईल? कसं वाटेल? किती तुकडे होतील? त्या मुलीच्या हातात वाटलं ते त्याचं काय? ही माणसं का फुटत नाहीत? की ते फक्त फुगवतात आणि फोडतात स्वतःच्या मजेसाठी? पण का? असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात येऊन गेले.
हळूहळू त्याच्यातलं आणि मुलांच्यातलं अंतर खूपच कमी झालं होतं. तसं मुलांच्यात खूपच चढाओढ वाढली आणि त्यातल्या एकाचा हात जोरानं त्याच्या दिशेने येतोय हे त्याला जाणवलं आणि बसणाऱ्या शेवटच्या तडाख्याच्या कल्पनेनंच त्यानं डोळे मिटून घेतले. क्षणभर सगळंच शून्य झाल्यासारखं त्याला वाटलं, डबीत असल्यासारखं. मुलाचा हात हवेत फिरला, कसलाच आवाज झाला नाही. मुलांचा एकच गलका झाला आणि तो वाढलेल्या संगीताच्या ठेक्यात मिसळून गेला. गर्दी वाढतच होती. आणखी एक मुलगा बुडबुडे उडवू लागला तशी ती मुलं पुन्हा तिकडे धावत गेली.

0: श्रोते हो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता बुडबुडा. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 MHz प्रसारित केला.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 4 रेडिओ मनभावन 90.8 FM.
0: श्रोते होत, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे. संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे उंदीर.

उंदीर. आजूबाजूला पडलेले अनेक पेपर्स आणि त्यांचे घट्टे यातून मार्ग काढता काढता त्याची बरीच दमछाक झाली. सगळेच धावतायत म्हणून तोही त्या रेसमध्ये धावू लागला होता. काही वेळानं तो थांबला अचानकच, नेहमीसारखी लेट ट्यूब पेटल्यासारखा. त्याच्या लक्षात आलं की आपण का धावतोय याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं, जनरली नसतंच. युनिव्हर्सिटीच्या परीक्षा विभागाच्या त्या मोठ्या अंधाऱ्या गोदामात तो आणि इतर जण यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. खिडक्या कायमच्याच बंद असल्यानं एक कुबटसा असा वास सगळीकडेच भरून राहिला होता. पेपर्सची नवीन गाडी आली की मगच काहीसा कमी होणारा. इतरांचं धावणं चालूच होतं. नवीन जुने खूपच जुने अशा गठ्ठ्यांमधून वरून खालून कोपऱ्यातल्या लोखंडी रॅकवर चढून वरच्या कप्प्यातल्या गठ्ठ्याची दोरी त्याने सहजच कुरतडली, तशी ती तुटली. मग सगळे पेपर्स हळूहळू खालच्या फ्लोअरवर पसरून गेले. अंधारातही दिसत असल्यानं मग त्यानं एकावरचं सहजच वाचायचा प्रयत्न केला. त्यावर आत बरंच काहीसं लिहिलेलं होतं, नेहमीसारखंच, आणि अधेमध्ये लाल रंगाच्या पेननं केलेल्या खुणा आणि आकडे. लहानपणापासून तो ते पाहत होता. एवढ्या वर्षांपासून सगळं सारखंच होतं. दरवेळी फक्त पेपरचा चकचकीतपणा बदलायचा. बराच वेळ तो त्या पेपरवर वाचल्यासारखं करत फिरत राहिला. सकाळची वेळ असल्यानं बंद खिडक्यांच्या फटींमधून आणि त्या लोखंडी शटरच्या खालून काही उजेड आत येत होता. पण एकूणच आत अंधार कायम होता. शटर जवळ जाऊन मग त्यानं त्या खालच्या फटीतून बाहेर पाहिलं. लोखंडी गेटच्या बाहेर लांबवर काही कुत्रे आळस घालवत उभे होते, तर कावळ्यांचं अधूनमधून खाली उतरणं चालूच होतं आणि लहान कुत्र्यांचं त्यांच्या मागे धावणं. गेटवरचा खाकी कपड्यातला माणूसही रोजच्या सारखा निघण्याच्या तयारीत दिसत होता. त्यानं पुन्हा आत नजर टाकली. मगाची ती रेस जवळपास थांबलीच होती. नेहमीचेच एक दोन उत्साही अजूनही धावतच होते. एव्हाना त्यालाही भूक लागलीच होती. त्याच्या आधी कार्यक्रम उरकून घ्यावा म्हणून तो नेहमीच्याच कोपऱ्यात गेला. पण तिथे पंजा ठेवायलाही जागा नसल्यानं तो दुसऱ्या बाजूच्या कोपऱ्यात रॅकच्या आडोशाला जाऊन आला. त्याच्या त्या सार्वजनिक बिळात त्यानं काल लपवून ठेवलेला पावाचा तुकडा कुणीतरी केव्हाच पळवून नेला होता. समोरच्याच बिळात वरून खाली अर्धवट डोकावणारा चपातीचा तुकडा पळवावा असं त्याला वाटलं. पण असं करणं चूक असतं असं त्याला लहानपणापासूनच सांगितल्यानं त्याची हिंमत होईना. कुठल्या लहानपणात अडकलो चायला असं त्याला वाटून गेलं. स्वतःच्या सार्वजनिक जगण्याचा त्याला रागही आला. मग तो तिथून नाईलाजानं उठला, रॅकवर चढून त्या लोखंडी खिडकीत पोहोचला आणि कावळ्यांची नजर चुकवत कंपाऊंडच्या आत लावलेल्या झाडावर चढून पलीकडच्या बाजूनी खाली उतरला. कॅन्टीनच्या कडेच्या छोट्या छोट्या कुंड्यांच्या बाजूला येऊन थांबला. कॅन्टीनची वर्दळ अजूनही सुरू व्हायची होती. त्यानं वर पाहिलं. त्या मोठ्या पसरलेल्या वडाच्या झाडावरून कावळ्यांचा आवाज वाढतच होता. समोरच्या टेबलांवर बापाचीच जागा असल्यासारखं चिमण्या फिरत होत्या आणि एक दोन तुरळक माणसं काहीतरी खात पीत होती. या सगळ्यांच्या सारखं बिनधास्तपणे राहता आणि खाता पिता का येत नाही असा त्याला प्रश्न पडला. सरळ उठावं आणि आपल्या त्या आवडत्या गोल बिस्किटाचा तुकडा उचलून हे टेबलवरच खात बसावं असं त्याला वाटलं. एवढ्यात काउंटर जवळून जाणारा तो काळ्या पांढऱ्या रंगाचा बोका त्याला दिसला आणि त्यानं तो विचार तिथेच सोडून दिला. कुंड्यांमधून वाट काढत मग तो किचनच्या मागच्या बाहेरच्या बाजूला आला. तिथलाच एक रोटीचा तुकडा घेऊन तो आतल्या बाजूच्या बटाट्याच्या पोट्याच्या कडेला येऊन बसला. काही खाण्याआधी नेहमीसारखंच त्यानं पोतं कुरतडून दात साफ करून घेतले. त्यातून एक दोन बटाटेही बाहेर आले. त्यातही तो रोटीचा तुकडा अर्धाच खाऊनही त्याचं पोट भरलं. इतक्यात आणखी एक जण तिथे आला आणि तो उरलेला तुकडा घेऊन गेला. त्याला वाटलं आपण तो वाचवून ठेवायला हवा होता. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की असं काही नसतंच. कुणीही कधीही कसंही काहीही उचलून नेऊ शकतं हे असं का याचा विचार करतच पाणी प्यायला म्हणून तो बेसिनच्या खालच्या गळक्या पाईपकडे गेला. बऱ्याच वेळानंतर तिथे तो प्लेट्स नेणारा आणणारा छोटासा मुलगा आला. कुरतडलेल्या नखांचा अनवानी पायांचा डाव्या पायाच्या एका बोटाला बारीकशी जखम झालेला. त्याला बस झालं तरी तो पाणी सोडतच होता. मग त्याच्या लक्षात आलं की हे सगळं पाणी ते ग्लास धुण्यासाठी चाललंय. आपल्याला काय त्याचं पाणी पिण्याशी मतलब
असा त्याने विचार केला. तो मुलगा जसा निघून गेला तसं त्याला काउंटरवर बसलेला बोका आपल्याकडेच पाहतोय असं दिसलं, तेही नेहमीसारखा डोळे मोठे करून. पण त्याचंही पोट भरलं होतं आणि एकूणच अंतर, वेग, परिस्थिती यांचा विचार करून त्यानं बसूनच राहणं पसंत केलं. मग त्याचाही आत्मविश्वास वाढला आणि तोही त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. पण खरंच वेळ आली तर हा आत्मविश्वास काही आपली साथ देणार नाही हेही त्याच्या काही वेळानं लक्षात आलं. मग त्यानं त्याची साथ सोडून बटाट्याच्या पोत्यांचा आश्रय घेतला. तिथं त्याला बरंच सेफ वाटलं, बिळात वाटतं तसं. माणसांचं जसं वेगवेगळं असतं तसं आपलंही वेगळं बीळ का असू नये असं त्याला वाटलं. दार लावून कुलूप लावता येईल असं वेगळं, किल्ली गळ्यात अडकवून ठेवायची, पाहिजे त्यावेळी उघडायचं, बंद करायचं, शिवाय खायचंही सेफ, हवं तेवढं हवं तेव्हा. पण साठवून ठेवून जगण्यात कसली आली आहे मजा, आणि मग माणसांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला असंही त्याला वाटून गेलं. एव्हाना दुपारही झाली होती, त्याच्याही पोटात कावळे ओरडू लागले होते. कॅन्टीन मधला कलकलाट बराच वाढला होता. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची बरीच मुलं मुली आणि त्या परीक्षा विभागातली माणसं यांनी कॅन्टीन भरून गेलं होतं. वडाच्या झाडातून अर्धवट उजेड, अर्धवट सावली असं सगळीकडे एकसारखं पसरलं होतं. तो मोठ्या मुश्किलीनं सगळ्यांचे पाय चुकवत कडेकडेने शेवटच्या टेबल शेजारी झाडाच्या कडेला असलेल्या एका ओळखीच्याच पण छोट्याशा बिळात येऊन बसला. एकतर तिथं बसणारे मुलं मुली बराच वेळ खात बसतात आणि उरलं तर ते कावळ्यांना, कधी कधी कुत्र्यांना म्हणून टाकतात. पण आज बऱ्याच जणांचं खाण्यातही लक्ष नव्हतं, परीक्षा असावी बहुतेक त्यांना अंदाज केला. त्या बऱ्याच जणांचं लक्ष वह्या पुस्तकांमध्येच होतं, पण त्याचं आणि इतरांचं मात्र त्यांच्या खाण्यावर होतं. यांची रोजच परीक्षा असती तर सगळ्यांनाच असं भरपूर खायला मिळालं असतं, कुत्र्यांना, कावळ्यांना, आपल्याला, आणि त्याची इच्छा असेल तर त्या बोक्यालाही असं त्याला वाटलं. आणि कुणीच कुणाला घाबरण्याचंही काहीच कारण नसतं. एवढ्यात खाली टाकलेल्या चपातीचा तुकडा उचलायला एक कावळा तिथे उतरला तसा तो घाबरला आणि पुन्हा बिळात थोडा आत जाऊन बसला. बराच वेळ असं काही नसताना तसं का वाटतं याचा विचार करत काही वेळानं त्यानं हळूच मान बाहेर काढली. चपातीचा पडलेला एक शेवटचा तुकडा त्याला दिसत होता. हा आता आपल्यासाठीच उरलेला असं त्याला वाटलं. तेवढ्यात त्या बोक्यानं सहजच उचलून तो नेला, गंमत केल्यासारखा. मग तो शक्य तितक्या शांतपणे बाहेर आला. समोरचा टेबल पूर्णपणे रिकामा होता. वर कावळे एका पायाने चोच साफ करत होते. एका बाजूला कुत्रे जीभ बाहेर काढून बसले होते आणि तो बोका आळस देत आता झोपण्याच्या तयारीत होता. आजूबाजूची वर्दळ बरीच कमी झाली होती. एका टेबलवरच्या परीक्षा विभागाच्या दोन माणसांपैकी एकाच्या डब्यात तो डायरेक्ट घुसला आणि अर्ध्या चपातीचा तुकडा घेऊन बाहेर पडला. कुठलीही घाई गडबड नसल्यासारखा. पाठीमागं बराच गोंधळ झाल्याचं त्याला ऐकू आलं, पण त्याला त्याची फिकीर नव्हती. आरामात आता तो गोदामातल्या बिळाजवळ आला. हवं तेवढं खाऊन त्यानं तो उरलेला बराच मोठा तुकडा तसाच सोडून दिला. एवढा मोठा तुकडा तिथं त्या अंधाऱ्या जागेत पहिल्यांदाच येत होता. आता सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच होतं. खरं काय ते त्यालाच माहीत होतं. एव्हाना तो तुकडाही इतरांनी संपून टाकला. तो मग सरळ उठून कॅन्टीनच्या बाजूच्या खिडकीत बाहेरच्या बाजूला येऊन बसला. बराच वेळ, संध्याकाळची वेळ असल्यानं त्या वडाच्या झाडावरचा कावळ्यांचा आवाज पुन्हा वाढला होता. कॅन्टीनमधली वर्दळ मात्र बरीच कमी झाली होती. तो नेहमीचा छोटा मुलगा फक्त टेबलं साफ करत होता. चित्रात दिसतं तसं सगळं छान दिसत होतं. आतून काहीतरी मोठा आवाज झाला तसं त्याचं लक्ष आतल्या बाजूला गेलं. त्या फटीतून तो आत आला. ते मोठं लोखंडी शटर उघडलं गेलं. बाहेरच्या बाजूनं ती नेहमीचीच उलटी लावलेली गाडी थोडीशी आत सरकली. त्यातल्या दोन माणसांनी पेपरचे नवीन गट्टे आत ठेवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळानंतर ते गट्टे संपले, गाडी निघून गेली. मग खाकी कपड्यातल्या त्या माणसानं ते भलं मोठं शटर पुन्हा ओढून घेतलं. पुन्हा आत अंधार पसरला आणि नंतर अचानक एकच गलका झाला. नवीन गठ्ठ्यावर सगळे इतर जण तुटून पडले. त्यानंही जवळजवळ मग तो नवीन गठ्ठा आणि त्यातला कागद बघितला. वेगळ्याच वासाचा, जाड, नवीन, कुरकुरीत असा. पुन्हा एकदा तो गठ्ठ्याच्या वरच्या बाजूला गेला. चारी बाजूंनी इतरांचं कुरतडणं चालूच होतं.
त्यानं मग ती नायलॉनची घट्ट दोरी जशी तोडली तसा तो गोठा कोसळला अनेकांच्या अंगावर आणि ते सगळे पुन्हा धावू लागले. तो मात्र त्यातल्या एका पेपरवर पुन्हा वाचल्यासारखं करत फिरू लागला.

0: श्रोतेहो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता उंदीर. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्स वरून प्रसारित केला.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: हाय, हॅलो, नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्ज शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

दिवसांनो ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

पवन करे शोर। अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य. आहा हा. या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पींनी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं. लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे. नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा.

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्विस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्विस हे प्यारेलाल जींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own babasate.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
2: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: गोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो रहा हूं।
4: क्या?

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि एल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी एल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

नंतर आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कटे जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत पॅरेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा. केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

नमस्कार. रेडिओ मनभावन 90.8 FM मी आहे आरजे शुभांगी आणि आज घेऊन आली आहे तुमचा आवडता शो मूड्स अँड म्युझिक अ म्युझिकल जर्नी. यामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा एपिसोड आहे खास, कारण आज आपण बोलणार आहोत त्या सिनेमाबद्दल जो फक्त सिनेमा नाही तर एक भावनांचा झंझावात आहे. होय, आपण जातोय त्या काळात जिथे रंगमंचावरचं प्रेम आणि समाजाच्या चौकटीतलं सत्य भिडतं. म्हणजेच आजचा आपला खास चित्रपट मी निवडलाय पिंजरा. श्रोते हो नमस्कार. मूड्स अँड म्युझिकच्या आजच्या या म्युझिकल जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला. पिंजरा.

श्रोते हो, 1972 साली आलेला पिंजरा हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर तो एक सामाजिक आरसा होता। ही गोष्ट आहे एका आदर्शवादी शिक्षकाची, म्हणजेच मास्तरांची, ज्यांच्या तत्वांची गावात मोठी कीर्ती असते। पण जेव्हा गावात तमाशाची गाडी येते आणि त्यांची भेट लावणी सम्राज्ञी चंद्रकलेशी होते, तेव्हा एका ऋषितुल्य माणसाचा नैतिक संघर्ष सुरू होतो। एका बाजूला समाजाच्या चौकटी

0: आणि दुसऱ्या बाजूला कलेचा मोह. यातून सुटण्यासाठी मास्तर स्वतःच स्वतःसाठी एक पिंजरा तयार करतात. तमाशाच्या फडावर जेव्हा चंद्रकला पहिल्यांदा समोर येते तेव्हा तो फक्त डान्स नसतो तर ते एक आव्हान असतं, मास्तरांच्या तत्वांना दिलेलं ते पहिलं आव्हान.
1: माझी पब्लिक काकडली थंडीनं नाही का, तेव्हा गरमागरम लावणी झाली पाहिजे शिंगाराची.
2: गरमागरम लावणी शिंगाराची आणि या गावकऱ्या समोर.
1: अच्छा अगं पक्का

देसाय के अशा गावात तमाशा बरा इश्काचा जरा इश्करे भरा उडू दे रंग उडू दे रंग उडू दे रंग मखमली पडद्याच्या आत पुलवेची रात चांदणी.

श्रोते हो, मास्तर या कलेच्या मोहात इतके अडकतात की ते आपलं घरदार मान सन्मान सगळं सोडून तमाशाच्या फडावर पोहोचतात. पण तिथे त्यांचं अस्तित्व काय? ते स्वतःची ओळख लपवून एक वेडा म्हणून तिथं राहू लागतात. इथंच मानवी स्वभावातील द्वंद्व सुरू होतं. जेव्हा मास्तर स्वतःच्याच नजरेत पडतात तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था या गाण्यातून व्यक्त होते.

గావ వేణ చాలా గావ వేణ ఝాలా జ్ఞాని లాజ భీట నీతి సారి సోడలి.

0: रचिले सरळ माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा मांडली।
1: अतिशय सुंदर असं गीत, सुंदर अशी शब्दरचना आणि संगीत मनात घर करतं।

0: सोनाची लोकोनाची याची पाट्याची लाज नको लाज नको लाज नको
1: शो मध्ये पुढे जाताना पिंजरा आपल्याला शिकवतो की माणूस परिस्थितीचा गुलाम कसा होतो. मास्तरांचा अंत अतिशय हृदयद्रावक या चित्रपटात दाखवलेला आहे. ज्या हातांनी खडू धरला होता त्याच हातांनी त्यांना शेवटची शिक्षा भोगावी लागते. पण या सगळ्या प्रवासात महत्त्वाची ठरली ती म्हणजे यातील गाणी, ज्यांनी आजही मराठी मनावर राज्य केलेलं आहे.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय मूड्स अँड म्युझिक, अ म्युझिकल जर्नी आरजे शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. चंद्राच्या ठसक्यानं संपूर्ण महाराष्ट्र आजही डोलतो या गाण्यावर.

श्रोते हो, ही कथा त्या पिंजऱ्याची जो आपण स्वतःभोवती नकळत विणत असतो. तुम्हाला आजचा हा पिंजरा स्पेशल एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. मी आहे तुमची आरजे शुभांगी. ऐकत रहा मूड्स अँड म्युझिक फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर श्रीराम लागू यांना जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा ते मराठी रंगभूमीवरचे दिग्गज नट होते. पण सिनेमात त्यांनी फारसं काम केलं नव्हतं. व्ही शांताराम बापूंनी त्यांना जेव्हा मास्तर म्हणून बघितलं तेव्हा ते म्हणाले, मला माझा मास्तर मिळाला या एका चित्रपटामुळे डॉक्टर लागू यांचं नाव घराघरात पोहोचलं. या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरच्या प्रसिद्ध शालिनी सिनेटोनमध्ये झालं होतं. असं म्हणतात की त्या काळात तमाशाचा सेट इतका भव्य आणि खरा वाटत होता की कोल्हापूरचे लोक खरोखरच तिथं तमाशा बघायला गर्दी करायचे. निर्मात्यांना लोकांना सांगावं लागायचं की बाबांनो, हा तमाशा नाही आहे, चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. जेव्हा पिंजराची गाणी रेकॉर्ड झाली तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की ही गाणी इतिहास घडवतील. संगीतकार राम कदम यांनी यातील लावण्यांना असा काही साचा दिला की आजही अनेक वर्षानंतर लग्नाची वरात असो वा सांस्कृतिक कार्यक्रम असो, दिसला गबाई दिसला किंवा छबीदार छबी वाजल्याशिवाय उत्साह पूर्ण होत नाही.

श्रोते हो, पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला पूर्णतः रंगीत चित्रपट होता. त्या काळच्या प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर ते गडद रंग, तमाशाचा भपका आणि निळाशार आकाश पाहणं हा एक जादुई अनुभव होता.

तेव्हा श्रोते हो, आपणही कधी कधी स्वतःच्या विचारांच्या पिंजऱ्यात अडकतो ना, पण कधीतरी त्यातून बाहेर पडून कलेचा आणि संगीताचा आनंद हातर घ्यायलाच हवा, हो ना? अगदी आजच्या आपल्या शो सारखाच ऐकत रहा मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, फक्त आणि फक्त तुमचं माझं आवडतं रेडिओ चॅनल रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आरजे शुभांगी सोबत। आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला। ती जोडी म्हणजे शंकर जय किशन। त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा। चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया। आरके फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है।

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले। ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं. याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाने इस चैनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडाणावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 दशकातलं हे गाणं.

0: கேளு ரேடியோ மன்பாவன் 90.8 FM, ஆல்வேஸ் ஹார்ட் டச்சிங்.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेश जींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सबको

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहिती आहे का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हा, आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart-touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट, शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं तुम

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच हॅपिया हे गाणं

0: ऐकून गेलाय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा नॅक ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो don't forget to listen moods and music with RJ Shubhangi only on Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching. नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास. गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया. मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919. प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार. मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं. मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला. 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोहोचलं. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं. 50s शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70s आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90s पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले. मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते. त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकिजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर. थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं. रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये. साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते. चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास. सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकिजा, गायिका लता मंगेशकर. मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे. हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं.

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये चलती का नाम गाडी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकूया. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा सुरेल प्रवास. एक अतिशय मजेशीर आणि खट्याळ असं हे गाणं पावसाच्या पार्श्वभूमीवर शब्दांची जादू मजरूह साहेबांनी उत्तम या गाण्यातून साधलेली आहे.
1: एक लड़की भीगी भागी सी सोती रातों में जागी सी.

0: कोई बात है।
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं। ऐकूया हे खास गाणं, मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपट सृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो. ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं। हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली।

0: Monica!
1: वो आ गया, देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर आता आपण ऐकणार आहोत नौशाद साहेबांच्या संगीतातील हे गाणं शास्त्रीय सुरांवर आधारित असलेलं बैजू बावरा या चित्रपटातलं बचपन की मोहब्बत आपल्या स्वरांनी स्वरबद्ध केलंय लता मंगेशकर यांनी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगीसोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादों की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे.

0: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये. आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज सुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284994433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KCE's ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. सनम तेरी कसम या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM, ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत. गुलशन बावरा यांची शब्दरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आहे ये वादा रहा.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: उमराजान या चित्रपटामधलं शहरे यार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

रामकृष्ण हरी। ईश्वर स्मरणाची सवय म्हणजे एक प्रकारची फिक्स डिपॉझिट। आपण सुंदर सुंदर वस्तू खरेदी करतो तेव्हा आपले बँक खाते रिकामे होत असते, तसेच आपल्याला उत्तम नरदेह मिळतो, प्रतिष्ठित घराण्यात जन्म होतो, निरोगी काया प्राप्त होते, अनुकूल भार्या भरदार मिळतात, प्रेमळ आई वडील लाभतात, जीवाला जीव देणारे सहोदर मिळतात, प्रखर बुद्धिमत्ता वाट्याला येते, उच्च शिक्षण पूर्ण होते, शत्रुनाश होतो, गुणी मुले होतात, उत्तम अर्थार्जन होतं, दीर्घायुष्य लाभतं, सत्संगाची प्राप्ती होते, विरोधाविना वाटचाल होते, उत्तम वास्तुसौख्य आणि वाहन सौख्य लाभते। तेव्हा लोक म्हणतात, केवढा भाग्यवान माणूस आहे हा। पण आपल्या आध्यात्मिक बँकेतून हे पुण्य खर्च होत असते आणि आपल्याला अपेक्षेने पलीकडे सुख प्राप्त होत असते। त्यात पुन्हा भर करायला नको का? म्हणून सुज्ञ माणसे नित्य उपासना करून आपल्या पुण्याची बँक नेहमी भरलेली ठेवतात। परमेश्वराने आपली सारी शक्ती नामात भरून ठेवलेली आहे। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. शुभ दिन आयो रे आरजे शुभांगी सोबत. आज 3 जून, अर्ध्या आठवड्याचा हा टप्पा पार करताना मनात सकारात्मक ऊर्जा आणि चेहऱ्यावर निखळ हास्य ठेवून आजच्या दिवसाची सुरुवात आपण केलीच आहे. आजच्या या प्रसन्न दिवशी आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 3 जून हा दिवस पर्यावरण, आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जागतिक सायकलिंग दिन. सायकल हे केवळ वाहतुकीचं साधन नसून ते उत्तम आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचं एक उत्तम माध्यम आहे. सायकलीच्या वापरामुळे प्रदूषण कमी होतं आणि आरोग्य सुदृढ राहतं. हाच संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांद्वारे आजचा दिवस जगभरात साजरा केला जात असतो. जयंती एम करुणानिधी जयंती. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रविड चळवळीचे खंदे नेते एम करुणानिधी यांची आज जयंती. भारतीय राजकारणात आणि साहित्यात त्यांचं मोठं योगदान आहे. सारिका ठाकूर एक अभिनेत्री. भारतीय चित्रपटसृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सारिका यांचा आज जन्मदिवस. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या लोकमानसातील थोर आणि जनमानसाचे नेते माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांची आज पुण्यतिथी 3 जून 2014. सर्वसामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या लोकनेत्याचे आज महाराष्ट्र आदराने स्मरण करतोय. आणि आजची बोधकथा. एकदा एका मुलाने आपल्या वडिलांना विचारलं, बाबा आयुष्यात समतोल कसा राखायचा, बॅलन्स कसा राखायचा. वडिलांनी त्याला सायकल चालवायला शिकायला सांगितलं. मुलगा सायकलवर बसला. सुरुवातीला तो पडला, पण सततच्या प्रयत्नाने तो सायकल चालवायला शिकला. वडिलांनी त्याला समजावलं, बघ बाळा, सायकल तेव्हाच नीट चालते जेव्हा आपण पॅडल मारतो आणि पुढे जात राहतो. जर आपण थांबलो तर आपण पडतो. तात्पर्य हेच, आयुष्याचंही असंच आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या कष्टाचे पॅडल मारत राहाल आणि भूतकाळ सोडून पुढे पाहत राहाल, तोपर्यंत तुमच्या आयुष्याचा समतोल कधीच बिघडणार नाही. प्रत्येक दिवस शुभ असतो ज्या दिवशी तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी एक छोटंसं सकारात्मक पाऊल उचलता. तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी शुभ दिवस असतो. तेव्हा आज इतकंच. पुन्हा भेटूया शुभदिन आयोरेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

श्रीराम समर्थ 3 जून परमार्थ कसा साधेल, ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावे, त्याला शरण जाण्याच्या आड काय येते ते पहावे, कर्तेपण टाका म्हणजे शरण जाता येते, माझेपणाला मिळवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसे जाता येईल। आपण संताच्या दर्शनाला जातो आणि बायकोचे दुखणे बरे व्हावे असे म्हणतो, मग ते दर्शन खरे झाले म्हणायचे का? पोराबाळांकरता, बायकोकरता, संतांकडे नाही जाऊ। संतांनी नामस्मरण करायला सांगितले, परंतु मुलगा वाचत नाही असे पाहिले की आपली रामावरची, नामस्मरणावरची श्रद्धा उरते, म्हणजे मी विजयाकरता नाम घेतो असेच झाले। विजय सुटावेत असे वाटते पण ते सुटतच नाहीत, याचे कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते। संन्यास घ्यायला निघाला तर बायको पुढे घेऊन आडवी येते, तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्ती करण्याची वेळ येते। माणूस व्यसनाकरता हे सर्व करतो, परंतु परमार्थाकरता विषय आणि मोह दूर करून साधन कर म्हटले तर निरनिराळ्या सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात। 24 वर्षे अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही, मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असे कसे म्हणावे? शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे। परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारण्याचा नाही। बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही, त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल। काही खेळ जसे एकट्यानेच खेळायचे असतात, तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे, तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे। खेळात काही बाह्य साधन तरी लागते पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते। परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे। आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे। जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही। खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे। अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय। सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ। जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार, आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे हाच परमार्थ। कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार।

श्रोतेहो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या क्रमांकावर.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। ह्या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे, म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही, खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही। ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते। सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे। साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात। वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा, पण वस्तुतः तसं नाही। या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही, तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही, आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या। फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या। धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध माझेपणाची भावना बाळगू नका.

0: Always heart touching.
1: ग्राम गीता चिंतन भाग 3। ग्राम गीता ग्रंथातील या भागाचे चिंतन करीत असताना राष्ट्रसंतांनी समर्थ रामदास स्वामींचा आदर्श समोर ठेवला आहे। गुरुजनी ऐसे ध्यावेत धडे, आपला आदर्श ठेवणी पुढे, विद्यार्थी तयार होता चहूकडे, राष्ट्र होई तेजस्वी। समर्थ दासबोधात लिहितात, जो जैसा संग करी तो तैसा गुणलीन, कदली शिंप भुजंग मुख बुंद एक गुण तीन। अर्थात पाण्याचे थेंब कर्दळीत पडले तर कापूर बनतो, शिंपल्यात पडले तर मोती, आणि सापाचे तोंडात पडले तर विष बनते। पाण्याने जशी संगती केली तसं त्याला रूप प्राप्त झालं। तसं लहान वयापासून मुला मुलींना जसे संस्कार दिले तसे त्यांना रूप प्राप्त होते। जशी संगती तसे संस्कार, जसे संस्कार तसे कर्म, जसे कर्म तसे बरे वाईट परिणाम हाती येतात। कोणते वळण लावावे ही जबाबदारी गुरुजनांची आहे। या ठिकाणी गुरुजींनी नव्हे तर गुरुजेनी म्हटलंय, तेव्हा ही जबाबदारी तिघांची आहे। आई वडील, शालेय शिक्षक व आध्यात्मिक प्रबोधन करणारे विद्वान। आधी पाहिजे सुसंस्कार, पुढे जाण्याचा निर्धार, मग संत ग्रंथ काय अवघाची संसार, सहायक होई तयासी। 500 वर्षापूर्वी शाळा कॉलेज विकसित नव्हते, जवळजवळ नव्हतेच, तेव्हा लहानपणीचा एक तपाचे नियमाप्रमाणे जीवनाचा काळ गुरु आचार्य यांचे सानिध्यात जात होता। ते विज्ञान, अध्यात्म, मराठी, हिंदी, गणित, संस्कृत, आयुर्वेद, प्रसंगी धनुर्विद्या, व्यायाम, प्राणायाम देखील शिकवत होते। राजनीती देखील शिकवायचे। अशीच समर्थाजवळ सज्जनगडावर अनेक मुलं होती, त्यात कल्याणादी श्री छत्रपती शिवाजी महाराजही होते। आपला विद्यार्थी स्वतःचे जीवन सुंदरतेने जगणारा व राष्ट्र सांभाळणारा झाला किंवा नाही आचार्य हे जातीने पाहत होते। त्यांनी शिवरायाची परीक्षा घ्यायचे ठरविले। एकदा समर्थ आजारी पडले, शिवरायांना कळले, विना विलंब ते स्वामीजीजवळ पोहोचले। विचारतात, गुरुजी राजवैद्याला बोलवून औषधाची व्यवस्था करतो, आज्ञा द्यावी। समर्थ म्हणतात, शिवबा, हा आजार अंतिम क्षणाचा सोबती असू शकतो, उगीच कशाला त्रास घेता। तेव्हा शिवाजी महाराज गंभीर झाले, त्यांची गुरुजींच्या सेवेची केविलवाणी अवस्था झाली। त्यावर समर्थ म्हणतात, शिवबा, यावर एकच औषध आहे, वाघिणीचं दूध मिळालं तर आम्ही यातून कदाचित मुक्त होऊ शकतो। लगेच चरणस्पर्श करून शिवबा दाट जंगलात गेले। एका गुहेजवळ वाघिणीचे 2 छावे खेळत होते। काही वेळाने त्यांची माय आली, शिवाजी महाराजांना पाहून ती आक्रमक झाली। त्यांनी प्रेमळ अंतकरणाने प्रार्थना केली तेव्हा ती शांत झाली। साने गुरुजी लिहितात, प्रेमाने पशुही क्रूरता विसरतात। त्यांनी वाघिणीचं दूध आणलं, समर्थांनी दुरून येताना पाहिलं आणि समर्थ उठून बसले। शिवाजी महाराज जवळ येताच म्हणतात, आता आमचा आजार थांबला, दुधाची आवश्यकता नाही। शिवबा, आम्हाला तुमची परीक्षा घ्यायची होती। माझा शिवबा स्वराज्याची स्थापना करून सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाचे जनतेचे प्रेम संपादन करण्याचे लायक झाला किंवा नाही हे पाहायचे होते। हा शेवटचा पेपर होता, तुम्ही 5 झालात, यशस्वी भव। कल्याणाची देखील त्यांनी परीक्षा घेतली। ग्रामगीता ग्रंथात सिद्धांत येतो, फोड चोखाया लावणी जैसे, शिष्य निवडिले रामदासे, मृत्यूच्या कसोटीवरी पाहणे तैसे, गुरु गोविंद सिंहाचे। या सर्व सोपस्काराचे चिंतन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी केले आहे। ते 16 संस्कारात विभागले। प्रथम गुरु आईवडील, त्यांच्यासाठी ग्रामगीता ग्रंथात ते लिहितात, या ब्रह्मचर्याश्रमाचे साधन संस्कार, चाले गर्मधानने पासून, पोटातची असता जीव पडोन, जतन करावा संस्कारे। संस्कार दुष्परिणामकारी न पडावे आतील गर्भावरी, येथूनी माता पित्याने सदाचारी राहावे सद्भावे, न करावे अश्लील भाषण, न बघावे दृश्यहीन, न राहावे व्यसनाधीन, दुर्गुणी अन्न न खावे, आहार विहार सात्विकपूर्ण, उत्तम गुणी चिंतन वाचन, न ऐकावे श्रृंगार गायन, गर्भवतीस घेऊनी, हा गर्भधान संस्कार आहे। ज्यांना हा संस्कार परिपूर्ण प्राप्त झाला असे महात्मे भीष्माचार्य, कार्तिक स्वामी, शुक्राचार्य, भगवान दत्तात्रय, हनुमंत यांना क्रमशः रतनिश्चय, चातुर्य, ज्ञानयोग, विशाल दृष्टी, महाबल आणि वज्रदेह प्राप्त झाला। तसेच इतिहासातील वीर भगतसिंग, आझाद चंद्रशेखर, राजगुरू, झाशीची राणी, शेलारमामा, तानाजी आदी मायभूमीची सेवा करून अमर झालेत। या अर्थाने ग्रामगीता ग्रंथात महाराज लिहितात, या कोवळ्या कळ्या माझी लपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष। पहिले गुरु माता पित्यासाठी वंदने महाराज ग्रामगीता ग्रंथात लिहितात, लहानपणी आश्रमी न्यावी मुले जैसे विश्वामित्रे राम लक्ष्मण नेले, संदीपनी द्रोणांनी शिकविले तैसे विविध ज्ञान द्यावे, मुलगा अभ्यासा लागला की सात्विक खाणे असावे त्याला, खारट आंबट तिखट मसाला देऊ नये भोजनी। याचा अर्थच असा आहे, राम लक्ष्मण भगवान कृष्ण बलराम हे स्वयंप्रकाशित होते, त्यांना कोण्या वेगळ्या संस्कार किंवा ज्ञानाची आवश्यकता नव्हती, परंतु विज्ञान युगात देखील समाजाला याची जाणीव राहावी, पुस्तकी शिक्षणाबरोबर जीवन शिक्षण जाणीवपूर्वक आपल्या मुलामुलींना द्यावं, यासाठी आदर्श मातृपितृभक्त, देशभक्त, शासक, नेता, संरक्षक, स्त्री शूद्रांचे कैवारी या दिव्य पुरुषांनी देखील कर्तव्य सांभाळलं, कंदमुळं खाऊन नैष्टिक ब्रह्मचर्य पाळलं, प्रातर्विधी सेवाशिस्त आदर्श दिनचर्या अनुशासनपूर्वक सदाचार सांभाळला, उपनयन म्हणजे विद्याभ्यासाचे नियम समाजाचे समोर ठेवले, अध्ययनाचा काल निश्चित केला, ब्रह्ममुहूर्ताचे 3 तास पहाटे 3 ते 6 वाजेपर्यंत, या वेळात 3 अणु एकत्रित येतात, ओझोन वायू वाहतो अर्थात शुद्ध प्राणवायू, याचा शरीराला स्पर्श झाला तर रक्ताला लाली चढवितो, रोगांचा प्रतिकार करणारे जंतू निर्माण करते, आकलन शक्ती वाढविते। याचा लाभ विद्यार्थी मुलामुलींना कधी घडेल? पवित्र मीत आहार विहार, निद्रा थोडी शांती फार, सदा प्रसन्नता मुखावर बोलता चालता। सर्वच पदार्थ खाण्यासाठी आहेत, पण ते पवित्र असावेत आणि आवश्यकतेनुसार मीत आहार असावा। पवित्र आहार कोणता? शेतकरी शेतमजुराचे कष्टातून भूमी प्रसाद रूपाने जे देते, कंद मुड पालेभाज्या फळभाज्या अन्नधान्य कोकणचा मेवा रानमेवा, हा पवित्र आहार होय, तोही मीत असावा। वंदने महाराज लिहितात, दिवसभर उगीच काही काही खात बसल्यापेक्षा भूक लागल्यावर 2 वेळ भोजन करणे आरोग्याला अति उत्तम आहे। चमचमीत चुरचुरीत अति तळीव मधुर पदार्थ अथवा रुक्ष कृत्रिम मिश्रित भोजनाशी न द्यावे। प्रातर्ध्यान, सायंकाळी प्रार्थना, उषपान, सूर्यनमस्कार, आसने, पान बिडी चहा, मादक द्रव्य आदी वर्ज्य असावे। या भागात एवढेच।
0: आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आपलं खानदेश आपली माणसं।
2: श्यामची आई, परमपूज्य साने गुरुजींनी आपल्या बालपणीच्या घटना ज्या पुस्तकामध्ये लिहिल्या त्या पुस्तकाचं नाव,
3: वाईट पुस्तकं वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज नाही वाटत, पण देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची, पुण्यकर्म सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे आणि असत्कर्म करण्यात प्रौढी संस्कृती येऊन राहिली आहे, फार वाईट आहे। मी आईच्या पाया पडलो आणि म्हटलं, आई जाईन हो मी, कुणी मला हसो कुणी काही म्हणो, मी जाईन। पुंडलिक आईबाबाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला, तुझं काम करून मला तुझा आणि देवाचा लाडका होऊ दे हो। शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल। आई तुला माझा राग आला होय, तुला वाईट वाटले
2: असं केविलवाण होऊन मी विचारलं।
3: नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागावीन, मला तुझ्यावर रागवता येत नाही हो, आई म्हणाली।
2: गड्यांना मी घरी असलो आणि वडसावित्री जर आली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात। माझ्या आईच्या दिवशीचे शब्द मी कधीही विसरणार नाही। पाप करताना लाज वाटू दे, चांगलं काम करताना लाज नको। अक्काचे लग्न। आश्रमातील सायंकाळची जेवणं झाली। सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला आश्रमातील मंडळी जात। आश्रम होता त्या गावी नदी, नदीचं नाव अहुळा। नदी तीरावर एक लहानस महादेवाचं देऊळ होत। देवळाजवळ मंडळी येऊन बसत, गोविंदा राम जाऊन बसले होते। बांबूची बास बरोबर होती आणि तो वाजवीत होता। नाधे लुब्ध समीर रे, हाल विना तरुवर पुष्प फळ पान रे, गोपीनाथ आले आले सारुनिया काम रे, वृंदावनी वाजविशी वेणू जरा रे। गोविंदा

0: कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे. गाई गुरे चरत आणि गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी, पण तिच्यात केवढी शक्ती. हल्ली ती ब्रासची कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात, 2 रुपये त्याला पडतात. पण खेड्यापाड्यातील गोर गरिबांना ही बासरी आहे, मधुर सुलभ आणि सुंदर. बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे आणि 7 लाख खेड्यात ते वाजविले जात आहे. वाजव आळवते गीत, पण ती पहा घंटा वाजते. प्रार्थनेला चला, गोविंदा म्हणाला. हो चला, काय रे गोविंदा, काल मी बराच वेळ सांगत बसलो का? पण आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती, आज लवकर आटपेन. श्याम म्हणाला, काल 10-12 मिनिटं तुम्ही सांगत होता, उगीच आखडते घेऊ नका. मधून मधून निरनिराळे विचार आणि कल्पना येतात, त्यात आमचा फायदा असतो, तो वेळ व्यर्थ का जातो? गोविंदा म्हणाला. बोलत बोलत दोघ आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली, सारे जमले. गावातीलही काही मंडळी आली होती. घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली. तिरावला समाधीत स्थित प्रज्ञ कसा असे, गीताईतील स्थित प्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे. प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामनं गोष्टीला सुरुवात केली. माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भांडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का, माझी अक्का, दया आणि क्षमा, कष्ट आणि सोशिकता यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथमच सासुरवास झाला, पण माहेरी तिनं कधी सांगितलं नाही. तिनं स्वतःच्या मुलाला एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते आणि राग शांत करून येते. माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळी अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते. तिला मंगळ होता, त्यामुळे अडचणी येत. शिवाय अंड्याची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे, बडे घर पोकळ वासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावं असं काही मंडळीच घरात गजरत होते. माझ्या अक्काला 17 ठिकाणी नाचवली. कुठे मुक्ती तर हुंडाडी येईल. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवर चढाच. मुलीच्या शरीराची वाढही नीट होत नाही, त्यांना आतून चिंत असते. मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे. कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत, असे शब्द मुलीच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरुणच नादान. हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून 20 वर्षापूर्वी स्नेहलतेनं बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतलं. त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली, सभा भरवल्या, ठराव केले, पण पुन्हा सारे थंड. हुंडे पाहिजे, शिक्षणाचा खर्च पाहिजे, अंगठी पाहिजे, दुचाकी, घड्याळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे दोन्ही सारख्याच. उदार हृदय ते तरुणही मेलेलेच. निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे तोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणीच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे हे मी कसं म्हणू, असं जगानं कसं म्हणावं. पण जाऊ दे, मी भावनाभरात कुठेतरी वाहत चाललो. तुम्ही भलतीकडे वाहवत चालले तरी आम्हाला मधच मिळणार, आडरान चिरलात तरी फुलच दाखवणार. तुम्ही बोलत राहिलं म्हणजे पुंगी ऐकून नाक डोलतो ना, तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो. नामदेव म्हणाला, तुमचे काही असो ते गोडच लागते. तुम्हीच ना ती शाहूनगर वासी नाटक मंडळीत गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती. हॅमलेटचे नाटक जाहीर केलेले असावे, परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलागत. प्रेक्षक म्हणत, तुम्ही सांग वा, प्रवचन द्या, आम्हाला आनंदच आहे. गोविंदा म्हणाला, मग अक्काच्या लग्नाचं काय झालं? रामनं विचारलं. श्याम म्हणाला, रामची आपली मुद्द्याशी गाठ. बरे तर ऐका, पुष्कळसे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा 6-7 वर्षाचा असेन, मला फारसे आठवत नाही, पण आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाड्या, ते सारे आठवत आहे. गावातील आणि घरची 50 पाऊंड निघाली. बरोबर गडी, माणसं, बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या. त्यावेळेस बोटींची फार वाईट स्थिती होती. हरणेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. त्या पडावात जाऊन बसावयाचे, नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे. हरणे बंदर जरा त्रासाचे होते, तरी देखील देखावा फार सुंदर आहे. हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग। हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रूढ आहेत।
1: हरणेच्या किल्ल्यावरी तोफा मारिल्या दुहेरी, चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी।
0: चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असं ही ओवी सांगते। हरणेला दीपगृह आहे, उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे अशी सूचना न बो गलपतास देत असतो। तसे उंच भराहून जकेपणाने मार्गदर्शन करीत असतात। संत हे भवसागरातील दीपस्तंभच, संत कृपेचे हे दीप करीती साधका निष्पाप, अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकानं म्हटला। खेडेगावातील वारकरी तोंडी कितीतरी अभंग ओव्या अशा असतात, त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हाला सुशिक्षितास नसते। सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात, त्यांची वचन त्यांना पाठ, पण ज्ञानोबा तुकाराम यांची त्यांना आठवण नसते। श्याम म्हणाला, तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो। रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात। आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या गोमट्या मुलाचे शेकडो पोटोत समुद्र काढून घेत आहे असे वाटते।
2: का चंद्र मुलगा?
1: हो, समुद्र बंधनाच्या वेळेस तो 14 रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे।
0: परभारे नामदेवानच उत्तर दिलं। श्याम वर्णनाच्या भरात होता। आपल्या मुलांच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्रानं दागदागिने आणले आहेत की काय असे मनात येते, किंवा चंद्रच शेकडो रूप घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरलाय असं वाटतं। सारी मौज असते, वारे वाहत असतात, नारळी डोलत असतात, लाटा उसळतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो। तांडेल आणि खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते। कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते, कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, एखाद्याच्या अंगावर होते आणि मग तो उसळतो। हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूती शून्यता तिथं दिसू। आम्ही पडावात बसलो, पडाव चालू झाले, वल्लवणारे वल्ली मारू लागले, चुबुक चुबुक पाणी वाजत होते, वाऱ्यामुळं लाटांचे तुषार अंगावर ओढत होते।
1: शाबास, हा जरा जोर से, शाबास जरा जोर से
0: असे वल्लवणारे म्हणत होते। पडावात खेचाखेच होती। माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती, माझी एक आत्याही तिथं बसली होती। आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते। आत्या आजारी असल्यामुळं तिच्या अंगावर दूध नव्हतं, वरचं दूध मुलाला पाजीत, पण वरच्या दुधानं तान्ह्या लेकरांना फारसं समाधान होत नाही। आईची चवच न्यारी, ते नुसतं दूध नसतं, त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं, म्हणून ते दूध बाळाला बाळसं देतं, तजेला देतं। ज्या देण्यात प्रेम आहे त्या देणाऱ्यानं देणारा घेणारा दोघास परमसुख होतं। किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता। बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते, बोट दुरून दिसावयास लागली होती, तिचा वरचा दिवा दिसू लागला होता, तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता।
3: अरे चावतोस काय असा, आहे काय त्यात प्यायला
0: असं आपल्या मुलावर ओरडली। तो मुलगा अधिकच रडू लागला, काही केल्या राहीना। पडावातही गर्दी होती, इकडचे तिकडचे व्हावयास जागा नव्हती। आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावयास लागलं तर आयांना मेल्यासारखं होतं। आपल्या मुलानं हसावं, खेळावं, सर्वांनी त्याचं कौतुक करावं, त्याला घ्यावं, नाचवावं, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो। परंतु मूल जागलं तर मात्र फजिती। हसऱ्या मुलाला सारे घेतात, रडणाऱ्याला कोण घेणार? वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते, पण त्याचाच सारे तिटकारा करतात। जगात सारे सुखाचे सोबती, दुःखाला कोणी नाही, दिनाला जगात कोणी नाही, पतितेला कोणी नाही। ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वान। दिनको दयालू दानी दुसरा न कोई, मूल रडू लागलं तर ती कटकट होते।
3: झालं काय काराट्याला रडायला, अहो असाच रोज रडतो,
0: अशी बोलणी आईच्या कानावर ऐकू येतात। तिला वाटतं की मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडपावं। चाव चाव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार। माझ्या आत्याला त्यावेळेस तसंच झालं, मूल तर राहीना
1: माझी आई जवळच होती. ती आत्याला म्हणाली,
3: वणस माझ्याजवळ द्या त्याला, मी त्याला घेते हो.
1: आईनं प्रेमानं आत्याच्या मुलाला घेतलं आणि त्याला पाजलं. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला, हसू लागला, खेळू लागला. आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी, पण वंशच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय, गोड दूध आईचं मिळालं की बस राजेच ते. आत्याचं मूल रडू लागतात, आईनं घ्यावं, पाजावं. आईनं कधी कुरकुर केली नाही, उलट तिला परम धन्यता वाटे, परम सुख आणि समाधान वाटे. माझी आई ती गोष्ट एखाद्या वेळेस सांगे आणि म्हणे, श्याम अरे जर असेल ते दुसऱ्यास द्या, दुसऱ्याच्या ठावे सुखवावं. या आनंदासारखं नाही स्वतःच्या मुलाचं. श्याम कुणीही कोड कौतुक करील, पण दुसऱ्याच्या मुलाचंही करील, तितक्याच प्रेमानं करील, तोच थोर असतो. हा

0: मंडळी, तर रोज 50 ते 60 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या संकरित गायी महाराष्ट्रातील पशुपालकांनी पाहिले आहेत, तर अनेकांनी स्वतःच्या गोठ्यात निर्माण केले आहेत. 25 लिटर दररोज दूध देणाऱ्या म्हशी पशुपालकांच्या दारात सांभाळल्या जात आहेत. अशी उच्च उत्पादक जनावरे केवळ पशुपालकांच्या गोठ्यातच निर्माण झाली आहे. खंत एवढीच की ज्या म्हणजे अर्थात ज्या पशुपालकांना 50 लिटरची गाय किंवा 25 लिटरची म्हैस लाभली, त्यांना त्याच पशुधनात पुढील वेतात तेवढंच दूध मिळवता आलं नाही. किंवा असं म्हटलं तर काय की तशी मौल्यवान पशुधनाची पिढी पुन्हा निर्माण करता आलीच नाही. गोठ्यातील सगळी दावत एकाच उत्पादकतेची, एकाच प्रजनन क्षमतेची पिढ्यानपिढ्या निर्माण करता येणं आणि सुरक्षित धवलग्रहात त्यांची संपूर्ण उत्पादकता, कास आणि गर्भाशयाद्वारे मिळवणं म्हणजेच शाश्वत दूध व्यवसाय असं आपल्याला म्हणता येईल. या दृष्टिकोनातून पशुपालक स्वतः शिक्षित असणं, जागरूक असणं, अनुभवी असणं, प्रयोगशील बनणं, संशोधकता राबवणं, सतत पुढे पडणारा, कार्यामागील भूमिका समजून घेणारा पशुपालक आवश्यक आहे. पशुपालक हा गोठ्यातील मजूर आणि रोजंदार गुराख्यावर अवलंबून राहणारा जहागीरदार असण्यापेक्षा गोठा बांधताना अभियंता, स्वच्छतेसाठी धडपडणारा रोजंदार, उत्कृष्ट रीतीने दोहन करणारा गवळी, उपचार व मलमपट्टी करताना पशुवैद्य, पशुवंश जोपासताना पैदासकार, तर आर्थिक लेखाजोखा मांडताना लेखा परीक्षक अशा भूमिकेत स्वतः साकारल्यास पशुप्रजन नियंत्रण आणि कास आरोग्य संवर्धनातून भरपूर दूध मिळवता येईल. प्रजननाचे व्यवस्थापन आणि प्रजननाचा आहार याच तत्वावर व्यावसायिक दूध उत्पादन करणाऱ्या पशुपालकांसाठी ही माहिती.
1: संकरित कालवड असेल तर ती वयाच्या 12व्या महिन्यातच माझ्यावरती येणं अपेक्षित आहे. आणि जर म्हशी सांभाळल्या असतील नंतर त्या गाड्या साधारणतः 18 ते 20 महिन्यात 18व्या महिन्यात 20व्या महिन्यात त्या माध्यावरती जर आल्या तर आपल्याला त्यांच्याकडून आयुष्यात जास्त गत मिळतात. अपेक्षा असणं हा भाग एक आणि प्रत्यक्षात घडणं ही बाब दुसरी. ज्या गोष्टी घडत नाही तर त्या का घडत नाही त्याचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येईल की या कालवडीच्या आहेत किंवा रेड्या आहेत त्यांचं संगोपन जर चांगल्या प्रकारे झालं तर त्या लवकरच्या वयात माझावरती येतात. आणि माझावरती येणं ही बाब वयाशी फारशी अवलंबून नाही तर ती शरीर वजनाशी अवलंबून आहे. ज्या वेळेस संकरित कालवड किंवा आपल्याकडे जी सांभाळलेली देशी कालवड 250 किलो शरीर वजनाची होईल तेव्हा ती माझावरती येईल. आणि रेड्यांच्या बाबतीमध्ये 275 किलो शरीर वजन भरणं आवश्यक आहे. म्हणजे त्या वाढीच्या अवस्थेमध्ये किती चांगल्या जोमानं वाढल्या, किती जलद गतीनं वाढल्या, त्यांचं शरीर वजन किती जलद गतीनं त्यांना मिळालं याच्यावरती पहिला माझा अवलंबून असतो. संपूर्ण शरीरामधल्या शरीर संस्था योग्य प्रकारे वाढ होणं, विकसित होणं, त्या चांगल्या प्रकारे चालू राहणं असं झाल्यानंतरच प्रजननाची क्रिया सुरू होत राहते. आणि म्हणून जलद गतीनं वाढणाऱ्या कालवडी वगैरेची जर काळजी पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात घेतली तर फायदा होऊ शकतो. आपल्याकडचा अनुभव असा आहे की गोठ्यामध्ये बरीच जनावर असतात, या दूध उत्पादक जनावरांकडे सगळं लक्ष असतं आणि वाढीच्या जनावरांकडे अजिबात लक्ष नसतं. तेव्हा भविष्यामधलं दूध हे या कालवडींमध्ये आणि या रेड्यांमध्ये समावलेलं आहे असं जर गृहीत धरलं तर त्यांचा चांगल्या प्रकारे आपल्याला सांभाळ करता येत आहे. आणि तो होतोय का नाही हे पाहण्यासाठी वजनाच्या नोंदी आवश्यक असतात. म्हणजे दर 15 दिवसाला जर शरीर वजनाच्या नोंदी असल्या तर 15 दिवसामध्ये किती वाढ झाली किंवा किती नाही झाली याचा आपल्याला अचूक गणित बांधता येत आहे. आणि म्हणून अशा शरीर वजनावरचा अंकुश आणि दुसरी महत्वाची गोष्ट की वाढीच्या वयामध्ये आहार सगळे चांगल्या प्रकारे पुरवतात पशुपालक मात्र आरोग्याकडे नियंत्रण चांगल्या प्रकारे ठेवत नाही असा नेहमीचा अनुभव आहे. या आरोग्य नियंत्रणासाठी त्यांचं तापमान दर 15 दिवसाला जर नोंद केली आणि त्यांच्या आरोग्यामध्ये जर कुठलाही अडथळे नाही आले तर नक्कीच वाढ जलद गतीनं होत राहील आणि अशा सांभाळलेल्या कालवडी रेड्या ह्या लवकरच्या वयात मात्र वरती येत राहतील. ज्या वजन पूर्ण झालेल्या रेड्या आणि कालवडी अजून माझावरती आलेल्या नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला काळजी घेता येत आहे की त्यांची जर तपासणी झाली आणि त्यांना जर प्रोत्साहित केलं गेलं तपासणीद्वारे असं प्रजनन संस्थेला चालना मिळते तर अशी जर झाली तर त्याही निश्चित माझावरती येत राहील आणि एक प्रजनन चक्र सुरू होऊन आपल्याला उत्पादकतेच्या भविष्याची हमी मिळू शकते असं म्हणतात.
2: या गाई म्हशी गाभण राहिल्यानंतर आणि प्रसूती झाल्यानंतर पुन्हा मार्ग सुरू होणं गरजेचं असतं, मग त्यासाठी कोणकोणते उपाय आयोजता येतील?
1: जसं सुरुवातीला लवकरच्या वयामध्ये जनावर कालवडी माझावर येणं गरजेचं आहे तसं त्यालेल्या गाई आणि म्हशी सुद्धा लवकर माझावरती येणं गरजेचं आहे. अपेक्षा अशी आहे की प्रसूतीनंतर प्रत्येक गाय ही साधारणतः 60व्या दिवसाला माझावरती यावी आणि ती 90व्या दिवसाला गाभण करावी. म्हशींच्या बाबतीमध्ये 90व्या दिवसापर्यंत ती म्हैस माझावरती यावी आणि 120 दिवसात ती गाभण करावी असं अपेक्षित आहे. म्हणजे गायींच्या दोन वेतातील जे अंतर आहे, सलग वेतातील अंतर, ते आपल्याला 1 वर्षाचं ठेवता येत राहील आणि म्हशींच्या बाबतीमध्ये 13 महिने 14 महिने इथपर्यंत ठेवता येत राहील. अनुभव असा आहे की दुधात ज्या गाई म्हशी असतात किंवा प्रसूतीनंतर ज्या गाई म्हशी आपण सांभाळतो त्यांच्याकडे सुद्धा लक्ष आपलं हे दूध उत्पादनाच्या दृष्टीनं असतं, प्रजननाच्या दृष्टीनं कमी असतं आणि दूध पूर्ण आटेपर्यंत या गाईकडं आणि त्यांच्या प्रजननाकडे लक्ष न दिल्यामुळे त्या पुन्हा गाभण करत नाही, त्या माझावर आल्याकडे आपलं दुर्लक्ष केल्यामुळे त्या पुन्हा गर्भधारणा त्यांची आहे का नाही याकडे आपलं लक्ष नसतं आणि म्हणून त्याच्यात आपल्याला कमी वेत मिळतात अशा जनावरांकडून. त्यामुळे ह्या जर जनावर आपल्याला पुन्हा लवकर तर गाभण करायची असतील तर त्या माझावरती कधी येतील याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. प्रसूतीनंतरचा काळ फार महत्वाचा, यात दूध उत्पादन चालू असतं, यात पुन्हा जनावर माझावर येणं अपेक्षित असतं, शरीरावरची जी वाढ आहे तर ती चालू असते. बऱ्याचशा तरुण गाईंमध्ये बऱ्याचशा जनावरांमध्ये शरीराची जी झीज झालेली असते प्रसूतीमुळे ती भरून काढण्याचं चालू असतं, ही पुन्हा शरीराची क्रिया. तर अशा सर्व प्रकारच्या शरीर क्रिया एकत्रित चालू असल्यामुळे अशा जनावरांच्या बाबतीमध्ये आपण काळजी घेणं, आहाराची काळजी घेणं, त्यांचा ताण कमी करणं हे गरजेचं. असं जर आपलं व्यवस्थापन असेल आणि प्रजननाच्या बाबतीमध्ये जर आपण त्यांच्या बाबतीत जागरूक असू तर त्याही गाई लवकर माझावरती येतील असे आपल्याला प्रयत्न करता येतात.
2: अच्छा डॉक्टर सर, जनावरांच्या नियमित लैंगिक तपासणीविषयी माहिती असणं तसंच नियमित तपासणीचं महत्व, तपासणीच्या शेवटी पशुवैद्यकाकडून मिळणारं मार्गदर्शन या संबंधीची माहिती पशुपालकांना असणं अत्यंत आवश्यक आहे. तर जनावरांच्या या नियमित लैंगिक तपासणीच्या महत्वाबद्दल आम्हाला थोडस सांगा.
1: शास्त्रीय पशुपालनात आणि जिथं आपल्याला शाश्वत दूध व्यवसाय करायचा आहे तिथं सांभाळलेल्या प्रत्येक जनावराची ही लैंगिक तपासणी होणं महत्वाचं आहे आणि हा भाग
2: दर महिन्याला नियमितपणे पशुवैद्यकाकडून तपासून घेतल्या पाहिजे आणि जनावरांकडून जास्त वेत आणि भरपूर दूध मिळवण्याची खास झाली पाहिजे. तरच मला वाटतं पशुपालनाचा धंदा जो आहे तो आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरू शकेल. डॉक्टर, पशु प्रजननामध्ये बऱ्याचदा अनेक अडचणी येतात, मांस पण आढळतो, तर या अडचणींवर मात कशी करता येईल?
1: लैंगिक तपासणी हा एक पर्याय आपण पाहिला की ज्याच्यामध्ये वांझपणा येऊ शकतो. त्याच्यात जे अडथळे महत्वाचे आहेत, त्या वांझपणामध्ये जनावर माझावर न येणं किंवा आलेलं जनावर उलटणं म्हणजे ते घाबरणं ठरलं हे प्रामुख्याने अडथळे. जे जनावर घाबरत आहेत त्याच्यामध्ये गर्भपात होणं किंवा जे प्रसूती आहे तर त्याच्यामध्ये कष्ट प्रसूती निर्माण होणं आणि घाबरण काळामध्ये असणारे एकूण अपघात प्रसूती नंतर होणारे अपघात या सर्व प्रकारचे अडथळे हे प्रथमचे अडथळे असं आपल्याला म्हणता येत राहील. पण मुख्य जो अडथळा आहे तो जनावर माझावर येण्याच्या बाबतीमधला आहे. एकतर जनावर माझावरती येत असेल तर ते पशुपालकाला ओळखता येत नाही म्हणजे त्याचा माझ मुख आहे, आणि जे जनावर माझावरतीच येत नाहीत तर अशा प्रकारचे जनावर हे महत्वाचे माझामधले अडथळे आहेत असं म्हणता येत आहे. या बाबतीमध्ये जर प्रजनन तपासणी होत असेल आणि पशु उपचार करून घेतला तर दोन्ही प्रकारचं जे माझ आहे माझावरती मिळणारी जनावर माझावरती आणणं आणि माझावर येत असलेली जनावर अचूक दिवशी ओळखणं या दोन्ही बाबतीमध्ये आपल्याला उपचाराचा अवलंब करून जनावर योग्य वेळी आपल्याला रेतनाने बरवता येत राहतील आणि घाबरण करता येत राहतील. उलटणारी जी जनावर आहे आपल्या प्रक्षेत्रामध्ये, या उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये थोडासा आपल्याला जास्त एकूण धोरण अवलंबता येणं गरजेचं आहे आणि त्या बाबतीमध्ये आपण जागरूक असणं गरजेचं. कारण माझावरती आलेलं जनावर म्हणजे त्याचं व्यवस्थापन चांगलं होतं एक त्याची खात्री आहे, मात्र त्याची प्रजननाची क्रिया बरोबर दोषी आहे असं समजायला हरकत नाही. म्हणून उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये आपला जो एकूणच अप्रोच आहे किंवा आपले जे उपाय आहे तर त्या बाबतीमध्ये आपल्याला आधी पहिल्यांदा त्याची रीत समजून घेणं महत्वाचं. गर्भाशयामध्ये असलेला दाह बऱ्याच जनावरांमध्ये माझाचे उलटण्याचं कारण ठरू शकतो आणि असा गर्भाशयाचा प्रभाव कमी तोपर्यंत होत नाही तोपर्यंत जनावर घाबरण ठरत नाही म्हणून जनावर उलटत. या दृष्टीनं गर्भाशयाचा दाह कमी करणं त्याचा उपचार करून घेणं हे गरजेचं आहे आणि अशा प्रकारची जर रीत आपण अवलंबली

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आप ली मानसर।
1: एखादं धाडस करायला शिका, थोडीशी रिस्क घ्यायला शिका। आपण रिस्क घेत नाही, फिअर ऑफ फेल्युअर फार चांगला एक शब्द प्रयोग आहे। फिअर ऑफ फेल्युअर सायकोलॉजीमध्ये वापरतात, फिअर ऑफ फेल्युअर। मला अपयश मिळेल, मग जाऊ का नको, जाऊ का नको, जाऊ का, मग तू जाऊ का नको तुझं आयुष्य तोपर्यंत यमाचा रेडा दारात, जाऊ का नको पर्यंत तो तिथं स्ट्रेट तुमच्या दारात येणार आहे। टाइम ऑफ, चला आणि मग जाऊ का नको। कुठंतरी जोखीम घेतली पाहिजे, कुठंतरी धाडस केलं पाहिजे। त्यासाठी दोन वेळी सांगतो की जागेवरच काय घुटमळतोस आयुष्याची नाव, जागेवरच काय घुटमळतोस नाव पहिल तीराला न्यावीच लागेल। किनारा सोडायला काय घाबरतोस, हिशोबी जोखीम घ्यावीच लागेल। हिशोबी जोखीम आपण कॅल्क्युलेटरीच घेतो, आलं अपयश तर आलं ना, पण फिअर ऑफ फेल्युअर नको, नकोच आहे। ती अपयश आलं म्हणजे काय होईल, अपयश आलं म्हणजे पहिली गोष्ट आपण अपयशी म्हणतील, दुसरी गोष्ट जवळचे शेजारी वगैरे तुला सांगत होतं जाऊ नको म्हणून, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। आणि तिसरी गोष्ट म्हणजे परत आणखीन बोलताना आणि इतर सगळी गोष्ट ती म्हणताना, ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याचा अर्थ नाही। आता काही काही लोक आय ए एस वगैरे चांगल्या गोष्टी होतात किंवा स्पोर्ट्समध्ये नाव कमावतात, काही पहिल्यांदाच ते यशस्वी होत नाही। जोखीम तर घेतली पाहिजे ना, जोखीम घेतलीच पाहिजे आयुष्यामध्ये। जोखीम न घेता जगणारे आळणी जगले असं मी त्यांना म्हणतो। थोडंसं होईल, एखादा प्रयत्न केला, आता माझ्यासारख्याने प्रयत्न केला, दोन वेळा कुलगुरू व्हायचा, परत प्रयत्न केला, अपयश आलं म्हणजे आता कपड्याला हात लावून बसू, आता काय करू, आता आबरू गेली आणि फलानं झालं, काहीच काहीच संबंध नाही। मला असं वाटतं की माझं पोटेन्शियल कुलगुरू होण्याचं आहे, समाजाला वाटलं तर घ्यावं, नाही तर नाही सोडून द्यावं, मला काय फरक पडला त्याचा, मला फरक, पण आय हॅव डिझर्व द पोटेन्शियल। माझं कॉन्शियस आणि माझा आत्मा मला तो एक भाग झाला, मला आणखीन आणखीन कोणाला वेगळं काहीतरी वाटलं की असं असं झालं पाहिजे, आणि ते त्या पद्धतीने केलं पाहिजे। आणि म्हणून या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। हे स्पर्धा तर असणार आहे, स्पर्धा कोणाला अटळली, मला वाटतं ते त्यांना वाटेल, त्यांना वाटेल, तुमच्यापैकी प्रत्येकाला वाटेल, स्पर्धा तर अटळे। आपण संस्कृती आणि समाज नावाची संकल्पना विवेकानं या मानवी संस्कृतीची स्थापना झाली, मानवानेच फक्त संस्कृतीने समाज निर्माण केला, इतर पाण्यात नाही। आता समाजाने संस्कृती निर्माण केला आहे तर आपल्याला स्पर्धेला तोंड द्यावंच लागेल। इथं काय बळी तो कानपिळी नाही, सर हो बाजूला मी होतो बसतो त्या खुर्चीत आहे असं म्हणता येणार नाही, माझ्याकडे ताकद आहे, माझ्याकडे तसलं काहीच कर, यू लॅव टू प्रूव्ह युअर मेटल अँड मेरिट, तुम्हाला तुमची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल। आणि म्हणून स्पर्धेला तुम्हाला जावंच लागेल, आणि स्पर्धेतून भ्याडपणे फिअर ऑफ फेल्युअर पळ काढू नका। पळ काढून कसं चालेल, बुद्धिमत्तापणाला लावायच लागेल। पळ काढून कसं चालेल, बुद्धिमत्तापणाला लावायच लागेल। शिफारस पत्रावर कसं भागेल, गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल, गुणवत्ता सिद्ध। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुणाचं तरी शिफारस पत्र आणतो, आपलं आता ठरलंय बरं का, एम ए झालं की आपला वट आहे आणि आपण गाठलंय ठिकाण आणि आपण सांगून ठेवलंय, आता आपलं ठिकाण ठरलंय आणि आपलं शिफारस पत्रच असं की कुणीच नाकारू शकत, आपली नोकरीच ठरली, ती नोकरी ठरली म्हणून इकडं एखादा ये तिकीटी राहिलं तरी चालेल, पण ती नोकरी ठरली। आणि हे नोकरीचा त्याचा काय, आता ती मिळू नये असं मी म्हणणार नाही, सगळ्या गोष्टींचा संबंधांचा लोभाचा फायदा घेतला पाहिजे, पण हे सगळं करत असताना मी केवळ तेवढंच केलं पाहिजे का, नाही चालणार, मला ते बिलकुल करायचं नाही, त्या पद्धतीनंच अजिबात जायचं नाही। तिसरा भाग, या वयोगटात जी शंका येतात तुम्हाला, माझी आपल्याला परत कळकळीची विनंती आहे की बाह्य वाचन करायला सुरुवात करा, प्रचंड वाचन करा। मी फिजिक्स आहे म्हणून ते कसं वाचू, जेव्हा इथं ओरिएंटेशन कोर्सला किंवा इथं प्राध्यापकांच्या विषयी जेव्हा ओरिएंटेशन कोर्सला व्याख्यान देतो, मी तळमळीनं सांगतो की तुम्ही हिंदीचे प्राध्यापक आहे, फिजिक्सचे प्राध्यापक आहे, इतिहास, पण सायकोलॉजी वाचा। और शिक्षण ही जर सायकोलॉजी असेल ना, मानसशास्त्र आहे, म्हणजे मी शिक्षणाची व्याख्याच अशी करतो नेहमी की इट इज अ डायनॅमिक साईड ऑफ फिलॉसॉफी, एज्युकेशन इज अ डायनॅमिक साईड ऑफ फिलॉसॉफी अँड इट इज अप्लाइड साईड ऑफ सायकॉलॉजी। शिक्षण आत्ता हे चाललंय ना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, हे सायकॉलॉजिकल पकडच आहे एकमेकांची, ह्याच्यापेक्षा वेगळं काय। तसं मी आपल्याला सांगेल की बाह्य वाचन करा, उरलेला वेळ चांगल्या कविता वाचा, मस्त कविता वाचा आणि त्याचा आनंद घ्या। कविता वाचून तर बघा, एखाद्या चांगल्या कविता, झिंझिणारणाऱ्या कविता वाचा, काही करुणा रसातल्या कविता वाचा, मुद्दाम काही चांगल्या प्रकारच्या कादंबऱ्या वाचा, तुम्हाला जे काही चांगलं वाचायचं आहे चांगल्या प्रकारचे चरित्र वाचा, देशांचे, राष्ट्रांचे, मोठ्या उभा राहिलेल्या राष्ट्रांचे आणि ज्यांनी उभा राष्ट्र केले त्यांचे चरित्र वाचा, राष्ट्रांचे इतिहास वाचा। आणि मग माझ मी शिड उभारून तयार राहा, मगाशी शब्दप्रयोग केला ना, शिड उभारून तयार राहा, वाऱ्याला कधीही लहर येईल। वारं सुटल्यावर जर तुम्ही म्हटलं ना, आता थांबा थांबा थांबा माझं बांधायचं राहिले, बस बोंबलत म्हणते तो, तुझा काय उपयोग, ह्या सगळ्या गोष्टी टाइम बाउंड गोष्टी आहेत ना। मी चांगल्या अर्थाने शब्द वापरतोय, तो भावनिक शब्द वापरतो की हे तुला आधीच कळायला पाहिजे होतं की वाऱ्याला कधीही लहरील, माझ्याकडं काहीच नाही, तसं होता कामा नये। आणि म्हणून मित्र हो, या गोष्टीकडे आपल्या दृष्टीनं खूप गरजेचं असतं, ह्या अत्यंत जाणीवपूर्वक ह्या गोष्टी करायच्या आणि मला ठरवायच्या, त्या गोष्टी ठरवून मी करतोय, याला खूप अर्थ आहे। वाचन आपल्याला ते चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे. उत्कृष्ट प्रकारचं वाचन आपल्याला मिळालंच पाहिजे. मी हे वाचणार ते आणि आधाशासारखं वाचा. वेळच नसतो सर, ह्याच्या इतकी तर सबब वाईट नाही. वेळच नसतो सर, आता ते काय ते इतकं होमवर्क आहे, ते जर्नल लिहायचं आहे, ते सगळं. आपल्याकडं कारणं ती इतकी असतात ना, एक तर खरी कारणं असतात आणि दुसरी रंगवलेली कारणं असतात, आणि ते कारणं सांगतच नाही. आज मी हे पुस्तक वाचायचं, तुम्हाला जो तुमच्या लायकिंगचं आहे ते वाचा, चरित्र वाचा, फलाना वाचा, पण ते वाचलं पाहिजे. मी जसं सांगितलं तब्येतीचं, शरीराची मशागत जेवढी गरजेची आहे तेवढी मनाचीही मशागत, मनाची सुद्धा मशागत तितकीच गरजेची. शिक्षणाचा मूळ, शिक्षण घेणाराचा आणि शिक्षण देणाराचा दोघांचे मनाची मशागत ही अत्यंत गरजेची. आणि हे दुसरं कुणी आमच्या कोर्समध्ये हा सिलेबसच नाही आणि हे मग कसं काय करायचं, त्याचा ह्याचा दुरानवय कसलाच संबंध नाही, ते कुठे येतच नाही, त्याचं आम्हाला काहीच घेणं देणं नाही. आणि म्हणून तोही भाग आपल्याला शिका. मी दोन उदाहरणं आपल्याला मुद्दाम सांगणार आहे, खरं तर धावती उदाहरणं सांगणार आहे, आणि मग उदाहरणं सांगतो पृथ्वीच्या पाठीवर जगलेल्या लोकांची. मी अब्राहम लिंकन मुद्दाम सांगत आहे, मी 70-75 लोकांच्या मुद्दाम, सायंटिस्ट वगैरे असे मुद्दाम जिभेवर ठेवलेत की कुठं ज्या समुदायाला साधारणतः काय सांगितलं पाहिजे. आपल्यापैकी बरेच काही आर्ट्स फॅकल्टीचे असतील, इतर फॅकल्टी, थोडंसं माझ्याबरोबर समजावून घ्या की हा मी जे बोलतोय हे लंडनमधल्या एका खेड्यात एका मुलाचा जन्म झाला, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती. आपल्याकडे ज्याला घिसाड काम किंवा लोहार काम म्हणतात, लोखंड असे ते गरम करून करणारं जे काय, तशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या एका घरामध्ये एका मुलाचा जन्म झाला. मुद्दाम सांगतो आणि कुठतरी आतमध्ये कोरून ठेवा. आणि हे मी कीर्तन किंवा भजन सांगत नाही, पृथ्वीच्या पाठीवर घडलेलं एक उदाहरण की ज्याला मोटिवेशनसाठी, सेल्फ मोटिवेशनसाठी उदाहरण फार चांगलं आहे. मला भावलेलं आहे, आपल्यालाही भावेल असं मला वाटतं. वयवर्ष 11 असताना त्याचे वडील वारले आणि वडील वारल्यानंतर आईबरोबर आपलं जे काय असेल ते सुरू केलं. दारिद्र्य, इतकं दारिद्र्य होतं, पण उर्मी ज्याला म्हणतो, उर्मी, आतला रेटा, इनर फोर्स, जिगर, जोश, याच्याकडं असा असा इतका चांगल्या प्रकारचा होता की मला काहीतरी करायचं आहे. सत्य हे फक्त सत्य. तुम्हाला मी शेवटी नावा लक्षात आल्यानंतर गुगलला जाऊन क्लिक करा किंवा कोणत्याही तुम्ही साईटवर जाऊन जर माहिती काढली तर तुम्हाला समजेल माणूस जगला कसा. 19 वर्ष वय होतं, काय करायचं, आता करायचं काय, आईला घेऊन नंतर ह्या सगळ्या गोष्टी, कुठतरी एखाद्या गॅरेजमध्ये राहणं, लंडन शहरामध्ये राहणं फार अवघड होतं, पण त्यानं ठरवलं. तो एका दुकानदाराकडे गेला आणि त्या दुकानदाराला विचारलं की माझी परिस्थिती असं असं आहे, मला वाचनाची खूप आवड आहे, मला कन्व्हेन्शनल एज्युकेशन घेता येत नाही, महाविद्यालयीन एज्युकेशन मला घेता येणार नाही, माझी आपल्याला विनंती की मला काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही मला मदत. समाजामध्ये मदत करणारे लोक खूप असतात, फक्त विचारणाऱ्यांची पद्धत महत्त्वाची असते. खूप लोकांना मदत करायची असते मित्र, आणि मदत म्हणजे भीक समजू नका, अजिबात समजू नका. मदत म्हणजे अजिबात भीक समजण्याचं कारण आहे. मी असताना काही मुलांना मुद्दाम घरोघरी जात, त्या प्राध्यापकांच्या घरी जायचं, शिवाजी दडून त्यांना विचारायचं की तुमच्या मुलांना मी फिजिक्स आणि गणित शिकवतो, तुमची इच्छा असेल तर देतात ना लोक, काहीच प्रॉब्लेम. आपल्यापेक्षा आपण सबबी सांगतो, पण ह्याचं दारिद्र्य फार होतं. त्याने त्या दुकानदारा विचारतो की दुकानदार म्हटला काहीच प्रॉब्लेम नाही, सकाळी माझ्याकडे वर्तमानपत्र येतात ती तू टाकत जा, नंतर दुपारी माझ्याकडे खूप पुस्तकं बाइंडिंगसाठी येतात, तुला बाइंडिंगला मी पुस्तकं देतो, हे घडलं. आणि बाइंडिंगला पुस्तक देताना तू इथं वरच्या माळ्यावर इथं कसलं भाडं देऊ नकोस, काय करू नकोस, तू आणि तुझी आई त्या गॅरेजमध्ये राहा आणि सगळ्या पद्धतीनं, आणि तू इथं राहा आणि माझ्या दुकानाची सगळी स्वच्छता वगैरे, म्हणजे ज्याला आपण डिग्निटी ऑफ लेबर, श्रम प्रतिष्ठा. मी तसलं करणार नाही, तू मग म्हणतील तसा तू उपाशी मर, तुला करायचं नसेल, तुला जिद्दन हे सगळं करायचं तर श्रम प्रतिष्ठा पाहिजेच कोणतंही काम करायला. अजून मी हे सगळं सांगताना मी म्हणाल तुम्ही की सर तुम्ही मध्येच तुमचं कशाला आणताय, पण अकलूज कॉलेजचे 22 वर्ग माझ्याकडे सकाळी झाडण्यास स्वच्छ करण्यासाठी होते. शिपाई झाडल्यानंतर मी ते एका टुकरण्याला फडकं बांधलेलं होतं आणि ते मुद्दाम बेंचेसवरनं फडकं मारायचं आणि ते 22 च्या 22 बोर्ड ते सिमेंटच्या भिंतीवर रंगवलेले आणि त्याला लावलेले इकडे तिचे खिळे आजही मला दिसतात. काम करण्याची लाज कसली आहे, कशासाठी, कोणाला भीक तर मागत नाही ना, आणि भीक मागून जगण्यात काय अर्थ, कष्ट करण्यात जगण्यातली जी मजा आहे, नंतर जी झोप येते ना ती कुणाचा मिंदाय म्हणून येत नाही ना, कुणाचाही मिंदा मी आयुष्यात राहिलो नाही त्या पद्धती. याचं तर त्याच्यापेक्षा मित्र वेगळं होतं, पेपर टाकणं आणि त्या आईचं सगळं जबाबदारी पडलेली, पण जिद्द आणि जिगर होती. जेवढं वाटतील तेवढं त्यावेळेला असतं उपलब्ध असणारं विज्ञानाचं, गणिताचं, इतिहासाचं वाचन हा करत होता, आधाशासारखं वाचन करायचं सगळा वेळ, कारण त्याला कन्व्हेन्शनल एज्युकेशन, दारिद्र्यामुळं शाळा सोडा पण कपड्यांचा प्रॉब्लेम होता. इथपर्यंत सगळं कॉलेज सोडाच, तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहेत तशा अर्थानं, आणि म्हणून ह्याचं चीज झालं पाहिजे. त्याच वेळेला एकदा असं झालं की तो वेगवेगळे सायंटिस्ट वाचायचा आणि सायंटिस्ट वाचता वाचता लंडन शहरामध्ये, मुद्दामचं वर्ष सांगतो, December 1812 लंडन शहरामध्ये, 1812 या लंडन शहरामध्ये आपल्याकडे जसा सप्ताह असतो ना तसे त्यांच्याकडे शास्त्रज्ञांची व्याख्यानं वगैरे तो सप्ताह होता, तो वीकच्या वीक त्यासाठी वापरला जाणार होता. आणि त्यात देवी नावाच्या शास्त्रज्ञाची व्याख्यानं यावायला होती. देवी आपण सगळ्यांनी माहिती आहे, देवी नावाच्या शास्त्र, देवीचा संरक्षक दीप वगैरे वगैरे, देवीचे फार मोठे संशोधन रसायनमध्ये आहेत आणि फिजिक्समध्ये आहेत. रसायनशास्त्रामध्ये आणि भौतिकशास्त्रामध्ये आहेत, त्या शास्त्रज्ञाचं व्याख्यान होतं. आणि हात याच्यात उर्मी एवढ्या चेतवल्या होत्या, कारण देवीचे अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे हा भारावूनच गेला होता देवीचं वाचून. ह्या माणसाची कल्पकता एवढी जबरदस्त कशी आहे, आणि म्हणून ह्यानं ठरवलं त्या व्याख्यानाला जायचं. मित्र हो, घरच्या दारिद्र्याने त्याला व्याख्यानाला ब्लॉक केलं, त्याला व्याख्यानाला जाता येत नव्हतं. का? तर त्याला त्या व्याख्यानाला तिकीट, असा सभागृह असेल ते, आणि त्या व्याख्यानाला तिकीट होतं म्हणून ह्याच्याकडे पैसे नव्हते, आणि त्यामुळे त्यानं ठरवलं आता कसं जायचं आणि काय करायचं. पण जिगर होती, मी सांगितलं ज्याच्यामध्ये उत्कट इच्छाशक्ती तयार होते ना, त्याला विधाता नियंता हा 100% मदत करतो. आणि आपला विचारसरणी चांगली पाहिजे. अगदी तसंच घडलं मित्र, व्याख्यानमाला, देवीची व्याख्यानमाला काही दिवस अंतरावले असताना एके दिवशी एक गिराईक त्या दुकानदाराकडे आलं, आणि त्या दुकानदाराला म्हटलं की माझी एवढी पुस्तकं बाईन करायची आहेत. हा वर्ण पाहतच होता, अभिजाच्या विषयी बोलतोय तो, हा एवढी पुस्तकं बाईन करायचे आहेत, हे सगळा व्यवहार झाला, आणि त्याने खिशात हात घातला पैसे काढण्यासाठी. म्हणून तेव्हा त्याच्या हाताला 2 तिकीटं लागली, आणि तो म्हटला की ते जे गिराईक होतं मला काय हे समज नाही, पण एक धर्मादाय काम, थोडंसं इतर गोष्टींचं काम म्हणून मला कुणीतरी दिलेत, ही मला तिकीटं नको, ज्याला गरज पडायची असेल त्याला ही तिकीटं द्या. चालून आलं मित्रो, तो खाली पाहत होता, दुकानदार वत पाहत, दोघांचे डोळे डबडबले. चालून तिकीट आला असं, आणि मग दोघांनी एकमेकडे पाहिलं, तिकडे मी सांगितले ना ह्या सर्व बी कधीच चालत नाहीत, निसर्गाला ह्यासुद्धा मान्य नाहीत. आणि मग हा मधला भाग मी सगळा ड्रॉप करतो, आणि हा व्याख्यानाला जातो. देवी इथं व्याख्यान देत आहेत, आणि हा सगळा वर्ग भरले, ते सगळे ऑडिटोरियम भरलेलं, वेगवेगळे सायंटिस्ट जगाच्या पाठीवरचे सूटबूटवर आणि टायवर असणारे सायंटिस्ट, झगमगाट आणि सगळा, कोपऱ्यात कुठतरी फाटक्या कपड्याचा हा विद्यार्थी बसला होता. मित्र, मी हे जे सांगतोय हे फक्त सत्य 1812. आणि हे सगळं घडलं, आणि हे सगळं घडल्यानंतर 7 दिवस हा व्याख्यानाला राहिला, प्रश्न मिटलाच होता. आणि 7व्या दिवशी व्याख्यानमाला संपल्यानंतर या पठ्ठ्यानं ती सगळ्या नोट्स त्याच्या तयार केल्या, त्याच्यामध्ये देवीनं जे बोललेलं त्याच्यातले जे काही नकारात्मक गोष्टी होत्या त्याला वाटलेल्या त्याच्या दृष्टीनं त्या सगळं बाळ देवी ज्या तिथल्या लॉजवर राहत असेल तिथं संध्याकाळी 10-10:30 नेऊन दिल्या, हेही खरं आहे. आणि दिल्यानंतर देवीने ते सगळं आल्यानंतर पाहिलं, हा त्या दुकानात निघून आला, तोपर्यंत आता हे मी जे बोलतो त्यावेळेला आई अस्तित्वात राहिलेली नव्हती. आणि मग एक तास त्या दुकानात झोपणं, सगळ्या गोष्टी फळ्या लावून आतमध्ये झोपलेला, हायपोथेटिकल सिच्युएशन लक्षात घ्या. आणि देवीनं ज्यावेळेस ते वाचलं, देवी त्याच मध्यरात्री ते वाचल्यानंतर, कारण त्यात फक्त देवीच्या चांगल्या प्रयोगांचं वर्णनच नव्हतं, त्याच्याबद्दल स्तुती तर होतीच, पण देवी आय थिंक सो यू हॅव कमिटेड मिस्टेक हिअर अँड हिअर, आय थिंक सो प्लीज फॉरगिव मी, पण मला असं वाटतं देवीच्या झिंझण्यात देवीला आल्या, कारण इतर सुटबुटातल्या कुठल्याच शास्त्रज्ञाने त्या चुका दाखवल्या नव्हत्या, मे बी बिकॉज ऑफ फिअर. देवी हा फार बाप माणूस होता, पण यानं ते दाखवलं आणि ते लेखीच दाखवलं. त्यानंतर देवी त्या दुकानावर गेला, नॉक केलं आणि त्यांना विचारलं, हू हॅज रिटर्न दिस? ते म्हटला मी. तो विद्यार्थी म्हटला मी, आय एम सॉरी फॉर दॅट. देवीचे डोळे डबडबून आले. एक फाटक्या कपड्याचा विद्यार्थी पाहिल्यानंतर त्याचं दारिद्र्य त्याच्या देहावर दिसत होतं, त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं, पण एक कुठंतरी त्याच्या डोळ्यात एक चमक होती की वेगळं चुकलं असेल, पण ते सुद्धा माफीसुद्धा फार व्यवस्थितपणे मागितली. देवी म्हटलं की नाही, तो भागच होऊ शकत नाही, तू माझ्याबरोबर आत्ता जरी आला तर आय एम रेडी टू ॲक्सेप्ट यू ॲज अ रिसर्च असोसिएट, रिसर्च असिस्टंट, आर ए म्हणून तुला मी घ्यायला तयार आहे लगेच. आपल्यापैकी काय केलं असतं पहा लोकांनी, त्यानं ते केलं नाही. तो म्हटला आय ॲप्रिशिएट, आय एक्सप्रेस माय सेन्स ऑफ थँकफुलनेस. तो विद्यार्थी म्हटला, पण माझ्याकडं काहीही नसताना ज्यानं मला आधार दिला त्या माणसाला मी सकाळी, म्हणजे तो ब्राऊन त्या दुकानाचा मालक, त्याला मी सकाळी विचारेन, त्यांची परवानगी घेईल, याला म्हणतात कृतज्ञता. सकाळी विचारल्यानंतर ते सगळ्यांची चर्चा झाली, दोघांचे जाता जाता डोळे डबडबले, आणि तेव्हापासून हा विद्यार्थी देवीचा रिसर्च असोसिएट म्हणून झाला लॅबमध्ये. मित्र हो, लॅबमध्ये गेल्यानंतर 1812 ते पुढंपर्यंत एवढ्या प्रकारच्या सगळ्या गोष्टी, 1812 डिसेंबरमध्ये तर नेपोलियन बोनापार्टनं पॅरिसमध्ये एक विज्ञानाची कॉन्फरन्स भरवली होती. हेही नेपोलियन बोनापार्ट म्हणतोय मी, आणि जाणीवपूर्वक म्हणतोय, नेपोलियन बोनापार्टचे शिक्षणाचं प्रेम, विज्ञानाचं प्रेम प्रचंड होतं, बाकीचा भाग सोडा, ते तर होतंच होतं, पण हे त्याच्यात जास्त होतं. आणि त्यानं कॉन्फरन्स पॅरिसमध्ये बोलली होती, आणि पॅरिसला डिसेंबरमध्ये हा विद्यार्थी आणि डेव्हिस होता, देवीची बॅग घेऊन, सर्वप्रतिष्ठा बॅग घेऊन तो पॅरिसमध्ये गेला. आणि पॅरिसमध्ये गेल्यावर तो वेगवेगळ्या सायंटिस्टशी इंटरॅक्ट झाला, त्याला संधी मिळेल. संधी मी ज्याला म्हणतो ना, शिड उभारून तयार राहा, आपली मानसिकताच होती की मला हे पाहिजे, आणि ते चालूनच येतं. आपल्यातलं वेगळेपण दिसलं पाहिजे. त्याने या शास्त्रज्ञाशी बोलला, त्या शास्त्रज्ञाशी बोलला, होल्टाशी बोलला, तुमच्या एम्पियरशी बोलला, सर ओरस्टेडशी बोलला, सगळ्या शास्त्रज्ञांशी बोलला, आणि बोलून नंतर डोक्यात पक्क ठरवलं की हे असं असं आहे, असं असं. तिथून नंतर पुढे डिसेंबर 12 जेव्हा इथं आला, डिसेंबर 12 ते पुढं 1819 या 7 वर्षाच्या कालावधीमध्ये या एकट्या पठ्ठ्यानं बेंजिन रिंग शोधून काढली, स्टील, हे जे स्टील आहे स्टेनलेस स्टील शोधून काढलं, लिक्विफिकेशन ऑफ गॅसेस शोधून काढलं, अनेक गोष्टी शोधून काढल्या. हे तर सोडाच, पण याच्यानंतर जेव्हा त्याचा आणि त्याचा कॉरस्पॉन्डन्स सुरू झाला त्या पॅरिसमध्ये भेटलेल्या शास्त्रज्ञांचं कम्युनिकेशन पहा कौशल्य कसले असतात कुणाकडून काय घ्यावं त्या सगळ्या पाठपुराव्यामध्ये त्यांच्या डोक्यात एक कल्पना पडली. ओरस्टेडनं एक शोध लावला होता की मुद्दाम मी इतरांसाठी मराठीतून सांगतो मुद्दाम आणि सायन्सचे जर विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काय अडचण नाही की व्हेन एव्हर एनी कंडक्टर कॅरिंग कंडक्टर इज हेल्ड इन द राईट हँड अँड इफ आवर थंब इज यूज टू इंडिकेट द डिरेक्शन ऑफ करंट देन टिप्स ऑफ द फिंगर्स इंडिकेट द डिरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ओरस्टेडचा शोध आहे हा 1820 हा शोध याला इकडे समजला म्हणजे एखादा विद्युत वाहक जर तुम्ही उजव्या हातात धरला आणि अंगठा जर त्याची विद्युत वाहकाची वहनाची दिशा दाखवत असेल तर त्याच्याभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्या चुंबकीय क्षेत्राची दिशा ही बोटांची जी टोकं आहेत त्या दिशेनं असं असतं. हा साधा लॉ याच्या डोक्यात ठिणगी पडली आणि ठिणगी पडल्यानंतर त्यांनी ठरवलं जर इफ इलेक्ट्रिक फील्ड इज ट्रान्सफॉर्म इन टू मॅग्नेटिक फील्ड वाय नॉट अदर वे राऊंड. पहा निसर्गाला हे जे पाहिजे असेल की विद्युत ऊर्जेचं रूपांतर अप्रत्यक्षित्या चुंबकीय ऊर्जेत होतं तर वेगळं का नाही कल्पकता आपली थॉट प्रोसेस आहे ना ही फार चांगली असली पाहिजे. त्याच्या ते डोक्यात होतं मी बोललो ते 1820 ते 1831 मित्र त्याच्या डोक्यात होतं. डोक्यात फक्त पिच्छा पुरवणे एखाद्या गोष्टीचा पेशन्स ठेवून पिच्छा पुरवणे ती त्याने पुरवली आणि 1831 यानं जे शोध लावले ते शोध अप्रतिम असे शोध ज्याच्यामुळे तुमच्या खिशात आज माझ्या खिशात मोबाईल आहेत ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ज्यानं शोध लावले मी ज्याच्याविषयी बोललो त्याचं नाव मायकल फॅरडे. मायकल फॅरडे जर नसता तर तुमचे आमचे आत्ताचे खिशातले मोबाईल अजून 200 म्हणजे आपल्या पुढच्या 8 पिढ्यांनी वापरले असते. त्याचा जन्म झाला गणितात कच्चा होता म्हणून थोडा या गोष्टीला वेळ लागला कारण त्याला कन्व्हेन्शनल कॉलेजमध्ये जाता आलं. जगणं याला म्हणतात की ठरवलं पेशन्स ठेवल्या कुणाशी हुज्जत नाही आणि काही नाही देवीचा विद्यार्थी म्हणून. आणि शेवटचा किस्सा सांगतो जगणं कशाला म्हणतात त्याच्यातलाच भाग देवी मृत्यूशय्येवर होतं 1843 देवी जेव्हा मृत्यूशय्येवर होतं त्याला वार्ताहर आले विचारत होते वेगवेगळ्या माध्यमांचे वार्ताहर की देवी तुम्ही आता शेवटच्या क्षणात आहात हे असं सगळं तुम्ही आम्हाला सांगा की तुमचा तुम्ही एवढे शोध लावले देवीने 39 शोध लावले होते तर तुम्ही एवढे शोध लावले याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा शोध तुम्हाला कुठला वाटतो. मित्र मृत्यूशय्येवरून देवीनं सांगितलं मला बाकीचे शोध सोडून द्या बाकीचे शोध आपणही लावले असते

ॲग्रोरियन एज, ज्याला आपण शेती युग म्हणतो, ॲग्रोरियन एजपासून ते आपण मुख्य मुद्द्यात आलो, म्हणजे ज्याला आपण इंडस्ट्रियल एज असं म्हणतो. ती इंडस्ट्रियल एजची सुरुवात एका माणसाच्या कल्पकतेने झाली, आपल्याकडून काहीतरी आणि प्रत्येकाकडं असतं हे जिगर ठेवा. ही कथा मी सांगितलेली नाही आपल्याला, प्रत्येकाकडं कल्पकता आहे काहीतरी वेगळी, पण आपण तिला न्याय देत नाही. त्यासाठी थोडं एकांतात बसण्याची गरज आहे, शांतपणे मोठा श्वास घेऊन बसण्याची गरज आहे. लगेच सापडणार नाही, आज नाही उद्या नाही, पण मला काहीतरी वेगळं करता येईल. मी नेहमी सांगतो की उत्कृष्ट कवी दोनच ओळीने जग उलथू टाकतो, दोनच ओळी.

0: या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण पुणे विद्यापीठ विद्यावाणी कम्युनिटी रेडिओद्वारा करण्यात आलं. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ FM 107.4 MHz. आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ.
1: सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
0: श्रोतेहोत, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे. संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे बुडबुडा.

बुडबुडा. अचानक आत आलेल्या उजेडामुळं तो आणि त्याच्यासारखे इतर गोंधळून गेले. सगळ्यांनी एकमेकांना घट्ट मिठ्या मारून ठेवल्या. काहीतरी अघटित घडणार याची कल्पना थोडी आधीपासूनच सगळ्यांना आली होती. तो अधिकच त्याच्या आईबाबांना चिकटला. त्यांनी त्याला घट्ट धरून ठेवलं. त्यानं भीतभीतच वर पाहिलं. तसं एक छोटा हसरा गुबगुबीत चेहरा आत डोकावताना त्याला दिसला. तो आपल्याकडेच पाहतोय असं वाटून त्यानं मान खाली वळवली. तेवढ्यात एक गोल तार असलेली नळी आत आली आणि काही जणांना पापुद्र बनवून वर घेऊन गेली. सगळ्यांनी एकमेकांना घट्ट धरून ठेवल्यानं पापुद्रा बनायला जास्तच मदत झाली. त्या गुबगुबीत मुलानं तो फुंकला तसे सगळे वेगवेगळे होऊन उडू लागले. सगळे सुटे सुटे, वरून खाली, खालून वर, हेलकावे खात. त्याला खूप भीती वाटली. दुसऱ्यांदा नळी खाली आली आणि आणखी काही जणांना घेऊन गेली. तिसऱ्यांदा ती ज्यावेळी खाली आली त्यावेळी तो आणि त्याच्या आईबाबा तिघेही त्यात अडकले. पण आईबाबांनी मोठ्या शर्तीनं त्याला खालीच सोडून दिलं. त्यात एकदा तो पापुद्रा फुटलाही पण त्यांनी त्याला वर येऊ दिलं नाही. आणखी अशा अनेक वेळांनंतर शेवटी तोही पापुद्रात अडकला आणि वर आला. आजूबाजूच्या तीव्र उजेडानं त्याचे डोळे दिपले. त्यानं डोळे उघडले तेव्हा त्याला एका बाजूला त्या गुबगुबीत मुलाचा चेहरा आणि दुसऱ्या बाजूला आधी बाहेर पडलेले अनेक जण स्वैर तरंगताना दिसत होते. त्याने परत त्या मुलाकडे पाहिलं तसं एक जोरदार हवेचा झोत त्याच्या अंगावर आला आणि तो आणि इतर क्षणार्धात वेगवेगळे झाले. त्याचाही एक बुडबुडा झाला. पहिल्यांदाच तो असं स्वतंत्र वेगळं झाला होता आणि आजूबाजूचं जग पाहत होता. त्याला बरंच हलकं हलकं वाटू लागलं आणि गंमतही. तो छोटा मुलगा मात्र त्याच्याकडेच बोट दाखवत हसत हसत उड्या मारत होता. त्याच्याबरोबरची दोन माणसंही त्याला दाद देत होती. त्याच्या आई बाबा असावेत, त्यानं तर्क केला. हवेच्या झोताबरोबर तो हळूहळू वर जाऊ लागला. मोठमोठ्या आवाजात कुठलंसं संगीत ऐकू येत होतं. त्याला वर जाताना सगळंच दिसत होतं, जसं की सरकत्या जिण्यावरून खाली वर जाणारी माणसं, वरचं मोठंच्या मोठं छत, चोहोबाजूंची वेगवेगळी दुकानं, कपड्यांची, खाण्याची, पुस्तकांची, अशी काचेच्या खटड्यावरून आपल्या सगळ्यांना उडवणारा तो मुलगा, खाली मांडलेले बरेचसे टेबल आणि खुर्च्या, त्यावर माणसांची गर्दी, टेबलवरचे पदार्थ, त्यांचा तेलकट वास,

आणि आपल्यासारखेच आजूबाजूला उडणारे अनेक जण. तो हे अद्भुत जग पहिल्यांदाच पाहत होता. त्याला अचानक मोठं झाल्यासारखं वाटू लागलं. खालून येणारी जाणारी रंगीबेरंगी रंगांचे कपडे घातलेली काहीशी जाडी माणसं आपल्याकडेच पाहतायत याचा त्याला अधिकच आनंद झाला. तो जसजसा खाली येऊ लागला तसं त्याला थोडी भीती वाटू लागली. तो गुबगुबीत मुलगा मात्र अजूनही तिथेच उभा होता आणि त्यानं आणखी काही जणांना हवेत सोडलं होतं. तो त्यांना पाहत खाली येऊ लागला तसा कुठून तरी थंड हवेचा झोत आला आणि तो आणखीनच वर उडाला. खाली एका कोपऱ्यातून ओरडण्या किंचाळण्याचा आवाज येतच होता. तिथं एक माणूस एका कठड्याभोवती आणि तिथल्या माणसांच्या मधून फिरत फिरत ओरडत होता. काही स्त्रिया त्या कठड्यावरच्या गोलात काहीतरी फेकून मारत होत्या आणि ते बसलं की त्या ओरडायच्या किंचाळायच्या. आता त्याला चांगलाच आकारही आला होता. त्याला एकदम गोलगोल गुबगुबीत असं वाटत होतं. आपण उगाचच घाबरत होतो. आधीपेक्षा आता हे फारच बरं छान आणि मस्त आहे असं त्याला वाटून गेलं. आणखी वर जावं का? पण त्याला ते शक्य होईना. जायचं कसं? त्याला स्वतःहून कुठे जाता येत नाही, फिरता येत नाही, याचं त्याला वाईट वाटलं. माणसं कशी चालतात फिरतात हवं तिकडं जाऊ शकतात याचा त्याला हेवा वाटू लागला. पण माणसांना तरी आपल्यासारखं उडतात तरंगता तरी कुठे येतं? या विचारानं त्याला बरं वाटलं. खालून जाणारा तो टम्म फुगलेला माणूस आपल्यासारखाच आहे, गोलमटोल, असं वाटून त्याला हसू आलं. पण त्याला धड सरळ चालताही येत नाहीये. हवेत उडणं तरंगणं तर दूरच. हळूहळू आपणही खाली येतोय याची त्याला जाणीव होऊ लागली. तसा त्याच्या पोटात गोळा येऊ लागला. या माणसांच्यात गेल्यावर हे आपल्याला काय करतील? खाऊन टाकतील? आजूबाजूची बहुतेक माणसं तर काही ना काही खातच आहेत. आपण त्यांच्या तोंडात सहज बसून जाऊ. या कल्पनेनंच त्याच्या अंगावर शहारे आले. जसजसा तो आणखी खाली येऊ लागला तसं दुरून एक मुलगी एका मुलाबरोबर हातात हात घालून हसत येताना त्याला दिसली. आपण याच वेगाने खाली आलो आणि तेही याच वेगाने सरळ आले तर आपला कपाळ मोक्ष नक्की, त्यानं गणित केलं. लागलं तर कदाचित उडताही येणार नाही आणि त्यांना किंवा तिला लागेल ते वेगळंच. त्यांना जर राग आला तर ते आपल्याला खाऊनही टाकू शकतील किंवा आणखी काय करतील माहीत नाही. डबीतून बाहेर येताना जशी भीती वाटली होती तशीच त्याला आताही वाटू लागली. आणि एकूण परिस्थिती पाहता आपली आणि त्या मुलीची धडक होणारच याची त्याला खात्री पटली. एवढ्यात त्याच्या लक्षात आलं की त्या दोघांनी वेग कमी केलाय आणि त्या दोघांचं लक्षही आपल्याकडेच आहे, त्यातल्या त्यात त्या मुलीचं जरा जास्तच. तिच्या चेहऱ्यावर काही वेगळेच भाव दिसत होते, त्या मुलाच्या चेहऱ्यावरती होते तसे. यावरून त्याची खात्री पटली की काही झालं तरी ते निदान आपल्याला खाणार तरी नाहीत. तिच्यातलं आणि त्याच्यातलं अंतर हळूहळू कमी होऊ लागलं. ती आता खूपच आनंदी आणि रोमांचित वाटत होती. त्यालाही थोडं वेगळंच वाटू लागलं. तिच्या बरोबरचा मुलगा मात्र तिला फक्त हसून प्रतिसाद देत होता आणि सारखं आजूबाजूला पाहत होता. आजूबाजूची काही माणसंही आता तिच्याकडेच पाहू लागली होती. काहींचं लक्ष आपल्याकडेही आहे याचं त्याला बरं वाटलं. तो हळूहळू खाली येत येत अगदी तिच्या जवळ पोहोचणार एवढ्यात तिनं त्याच्या दिशेनं हात उंचावला. त्याच्या पोटात गोळाच आला आणि आपण आणखी जड होऊन तिच्या दिशेनेच खेचले जातोय असं त्याला वाटू लागलं. तिचा चेहराही त्याला स्पष्ट दिसू लागला एवढ्या जवळून. त्या गुबगुबीत मुलाच्या चेहऱ्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या जवळून एका माणसाचा, मुलीचा चेहरा आणि तिचे ते नाजूक हात. तो अलगदपणे तिच्या हातावर उतरला. आजूबाजूच्या सगळ्यांचंच लक्ष फक्त ती, तिचा हात आणि तो यांच्यावरच असल्याचं त्याला जाणवलं. क्षणभरासाठी त्याला सगळंच थांबल्यासारखं झालं. त्या स्पर्शानं मात्र काहीतरी वेगळंच पहिल्यांदाच तो अनुभवत होता. तिने हळूच तिचा चेहरा त्याच्या जवळ आणायला सुरुवात केली तशी त्याच्या पोटात आधीचीच भीती दाटून आली. हिला भूक तर नसेल ना लागली, पण एवढ्या छान हातांची टपोऱ्या डोळ्यांची मुलगी असं काही करेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तिने जसा त्या मुलासारखा ओठांचा चंबू केला त्यावेळी त्याने डोळे मिटून घेतले. त्याला पोटात भीती असतानाही भलतंच रोमॅन्टिक वाटलं. पुन्हा एकदा ते पहिल्यांदा जाणवलेलं आता दुसऱ्यांदा जाणवलं. इतक्यात हवेचा एक झोत आला आणि त्याला उडवून गेला.
तो पुन्हा तरंगू लागला. आजूबाजूच्या माणसांच्या चेहऱ्यावर वेगळेच विजयी यशस्वी झाल्यासारखे भाव होते. काही मुलांनी टाळ्याही वाजवल्या, पण कुणासाठी हे काही त्याला कळलं नाही. त्याला पुन्हा हलकं हलकं वाटू लागलं. हा अनुभव आपल्यापैकी इतर कुणालाही न आलेला आणि युनिक म्हणतात तसंच होता याची त्याला खात्री पटली. हा आपण इतरांशी शेअर करू शकतो म्हणून त्यानं आजूबाजूला पाहिलं तर आधी जेवढे होते त्यातले काहीच शिल्लक होते. हे सर्व गेले कुठे याचं त्याला आश्चर्य वाटलं. आतापर्यंत तर सगळेच बाहेर पडले होते, असतील इकडे तिकडे असा त्याने विचार केला. तसा तो आणखी बराच वर आला होता. गर्दीही वाढतच होती. त्याच्या टेबलाजवळच्या एका मुलाकडे लक्ष गेलं आणि त्यानं जे पाहिलं त्यावर त्याचा विश्वासच बसेना. त्या मुलानं त्याच्यासारख्याच एकावर पकडण्याच्या नादात हात मारला आणि तो फुटला. दुसरा खाली जाता जाता खुर्चीच्या वरच्या टोकाला लागून फुटला. हा तर आपल्या बरोबर बाहेर पडलेला. क्षणभर त्याला काय करावं सुचेना. पुन्हा खाली जाण्याची प्रचंड भीती वाटू लागली. आजूबाजूला पाहिलं तर आता तो फक्त एकटाच राहिलाय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो गुबगुबीत मुलगाही आपल्याकडे पाहतच याच दिशेने जिना उतरत येतोय हे त्यानं पाहिलं. खालीही दोन तीन मुलं त्याच्याच खाली येण्याची वाट पाहतायत हे त्याला दिसलं आणि त्याला पकडण्यासाठी त्यांची चाललेली चढाओढ पाहून त्याचा जीवच अर्धा झाला. पहिल्यांदाच त्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली. आता आपण पुन्हा कधीच वर जाऊ शकणार नाही याची खात्री पटली. आता खाली येणं शेवटचंच. शेवटी फुटताना काय वाटतं? फुटतो म्हणजे काय? फुटल्यावर आपलं काय होईल? कसं वाटेल? किती तुकडे होतील? त्या मुलीच्या हातात वाटलं ते त्याचं काय? ही माणसं का फुटत नाहीत की ते फक्त फुगवतात आणि फोडतात स्वतःच्या मजेसाठी? पण का? असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात येऊन गेले. हळूहळू त्याच्यातलं आणि मुलांच्यातलं अंतर खूपच कमी झालं होतं. तसं मुलांच्यात खूपच चढाओढ वाढली आणि त्यातल्या एकाचा हात जोरानं त्याच्या दिशेने येतोय हे त्याला जाणवलं आणि बसणाऱ्या शेवटच्या तडाख्याच्या कल्पनेनंच त्यानं डोळे मिटून घेतले. क्षणभर सगळंच शून्य झाल्यासारखं त्याला वाटलं, डबीत असल्यासारखं. मुलाचा हात हवेत फिरला, कसलाच आवाज झाला नाही. मुलांचा एकच गलका झाला आणि तो वाढलेल्या संगीताच्या ठेक्यात मिसळून गेला. गर्दी वाढतच होती. आणखी एक मुलगा बुडबुडे उडवू लागला तशी ती मुलं पुन्हा तिकडे धावत गेली.

0: श्रोते हो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता बुडबुडा. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 MHz प्रसारित केला.
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
3: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 आणि सायंकाळी 4 रेडिओ मनभावन 90.8 FM.
0: श्रोते होत, ऐकूयात साप्ताहिक मालिका अर्थाच्या शोधात. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं आहे. संकलन सायली नागदेवे यांचं. आजच्या भागाचं शीर्षक आहे उंदीर.

उंदीर, आजूबाजूला पडलेले अनेक पेपर्स आणि त्यांचे घट्टे यातून मार्ग काढता काढता त्याची बरीच दमछाक झाली. सगळेच धावतायत म्हणून तोही त्या रेसमध्ये धावू लागला होता. काही वेळानं तो थांबला अचानकच, नेहमीसारखी लेट ट्यूब पेटल्यासारखा. त्याच्या लक्षात आलं की आपण का धावतोय याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं, जनरली नसतंच. युनिव्हर्सिटीच्या परीक्षा विभागाच्या त्या मोठ्या अंधाऱ्या गोदामात तो आणि इतर जण यांच्याशिवाय कुणीच नव्हतं. खिडक्या कायमच्याच बंद असल्यानं एक कुबटसा असा वास सगळीकडेच भरून राहिला होता. पेपर्सची नवीन गाडी आली की मगच काहीसा कमी होणारा. इतरांचं धावणं चालूच होतं. नवीन जुने, खूपच जुने अशा गठ्ठ्यांमधून वरून खालून कोपऱ्यातल्या लोखंडी रॅकवर चढून वरच्या कप्प्यातल्या गठ्ठ्याची दोरी त्याने सहजच कुरतडली, तशी ती तुटली. मग सगळे पेपर्स हळूहळू खालच्या फ्लोअरवर पसरून गेले. अंधारातही दिसत असल्यानं मग त्यानं एकावरचं सहजच वाचायचा प्रयत्न केला. त्यावर आत बरंच काहीसं लिहिलेलं होतं, नेहमीसारखंच, आणि अधेमध्ये लाल रंगाच्या पेन न केलेल्या खुणा आणि आकडे. लहानपणापासून तो ते पाहत होता. एवढ्या वर्षांपासून सगळं सारखंच होतं, दरवेळी फक्त पेपरचा चकचकीतपणा बदलायचा. बराच वेळ तो त्या पेपरवर वाचल्यासारखं करत फिरत राहिला. सकाळची वेळ असल्यानं बंद खिडक्यांच्या फटींमधून आणि त्या लोखंडी शटरच्या खालून काही उजेड आत येत होता, पण एकूणच आत अंधार कायम होता. शटर जवळ जाऊन मग त्यानं त्या खालच्या फटीतून बाहेर पाहिलं. लोखंडी गेटच्या बाहेर लांबवर काही कुत्रे आळस घालवत उभे होते, तर कावळ्यांचं अधूनमधून खाली उतरणं चालूच होतं आणि लहान कुत्र्यांचं त्यांच्या मागे धावणं. गेटवरचा खाकी कपड्यातला माणूसही रोजच्या सारखा निघण्याच्या तयारीत दिसत होता. त्यानं पुन्हा आत नजर टाकली. मगाची ती रेस जवळपास थांबलीच होती. नेहमीचेच एक दोन उत्साही अजूनही धावतच होते. एव्हाना त्यालाही भूक लागलीच होती. त्याच्या आधी कार्यक्रम उरकून घ्यावा म्हणून तो नेहमीच्याच कोपऱ्यात गेला, पण तिथे पंजा ठेवायलाही जागा नसल्यानं तो दुसऱ्या बाजूच्या कोपऱ्यात रॅकच्या आडोशाला जाऊन आला. त्याच्या त्या सार्वजनिक बिळात त्यानं काल लपवून ठेवलेला पावाचा तुकडा कुणीतरी केव्हाच पळवून नेला होता. समोरच्याच बिळात वरून खाली अर्धवट डोकावणारा चपातीचा तुकडा पळवावा असं त्याला वाटलं, पण असं करणं चूक असतं असं त्याला लहानपणापासूनच सांगितल्यानं त्याची हिंमत होईना. कुठल्या लहानपणात अडकलो चायला असं त्याला वाटून गेलं. स्वतःच्या सार्वजनिक जगण्याचा त्याला रागही आला. मग तो तिथून नाईलाजानं उठला, रॅकवर चढून त्या लोखंडी खिडकीत पोहोचला आणि कावळ्यांची नजर चुकवत कंपाऊंडच्या आत लावलेल्या झाडावर चढून पलीकडच्या बाजूनी खाली उतरला. कॅन्टीनच्या कडेच्या छोट्या छोट्या कुंड्यांच्या बाजूला येऊन थांबला. कॅन्टीनची वर्दळ अजूनही सुरू व्हायची होती. त्यानं वर पाहिलं. त्या मोठ्या पसरलेल्या वडाच्या झाडावरून कावळ्यांचा आवाज वाढतच होता. समोरच्या टेबलांवर बापाचीच जागा असल्यासारखं चिमण्या फिरत होत्या आणि एक दोन तुरळक माणसं काहीतरी खात पीत होती. या सगळ्यांच्या सारखं बिनधास्तपणे राहता आणि खाता पिता का येत नाही असा त्याला प्रश्न पडला. सरळ उठावं आणि आपल्या त्या आवडत्या गोल बिस्किटाचा तुकडा उचलून हे टेबलवरच खात बसावं असं त्याला वाटलं. एवढ्यात काउंटर जवळून जाणारा तो काळ्या पांढऱ्या रंगाचा बोका त्याला दिसला आणि त्यानं तो विचार तिथेच सोडून दिला. कुंड्यांमधून वाट काढत मग तो किचनच्या मागच्या बाहेरच्या बाजूला आला. तिथलाच एक रोटीचा तुकडा घेऊन तो आतल्या बाजूच्या बटाट्याच्या पोट्याच्या कडेला येऊन बसला. काही खाण्याआधी नेहमीसारखंच त्यानं पोतं कुरतडून दात साफ करून घेतले. त्यातून एक दोन बटाटेही बाहेर आले. त्यातही तो रोटीचा तुकडा अर्धाच खाऊनही त्याचं पोट भरलं. इतक्यात आणखी एक जण तिथे आला आणि तो उरलेला तुकडा घेऊन गेला. त्याला वाटलं आपण तो वाचवून ठेवायला हवा होता, पण नंतर त्याच्या लक्षात आलं की असं काही नसतंच. कुणीही कधीही कसंही काहीही उचलून नेऊ शकतं हे असं का याचा विचार करतच पाणी प्यायला म्हणून तो बेसिनच्या खालच्या गळक्या पाईपकडे गेला. बऱ्याच वेळानंतर तिथे तो प्लेट्स नेणारा आणणारा छोटासा मुलगा आला. कुरतडलेल्या नखांचा, अनवानी पायांचा, डाव्या पायाच्या एका बोटाला बारीकशी जखम झालेला. त्याला बस झालं तरी तो पाणी सोडतच होता. मग त्याच्या लक्षात आलं की हे सगळं पाणी ते ग्लास धुण्यासाठी चाललंय. आपल्याला काय त्याचं पाणी पिण्याशी मतलब
असा त्याने विचार केला. तो मुलगा जसा निघून गेला तसं त्याला काउंटरवर बसलेला बोका आपल्याकडेच पाहतोय असं दिसलं, तेही नेहमीसारखा डोळे मोठे करून. पण त्याचंही पोट भरलं होतं आणि एकूणच अंतर, वेग, परिस्थिती यांचा विचार करून त्यानं बसूनच राहणं पसंत केलं. मग त्याचाही आत्मविश्वास वाढला आणि तोही त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. पण खरंच वेळ आली तर हा आत्मविश्वास काही आपली साथ देणार नाही हेही त्याच्या काही वेळानं लक्षात आलं. मग त्यानं त्याची साथ सोडून बटाट्याच्या पोत्यांचा आश्रय घेतला. तिथं त्याला बरंच सेफ वाटलं, बिळात वाटतं तसं. माणसांचं जसं वेगवेगळं असतं तसं आपलंही वेगळं बीळ का असू नये असं त्याला वाटलं. दार लावून कुलूप लावता येईल असं वेगळं, किल्ली गळ्यात अडकवून ठेवायची, पाहिजे त्यावेळी उघडायचं, बंद करायचं, शिवाय खायचंही सेफ, हवं तेवढं हवं तेव्हा. पण साठवून ठेवून जगण्यात कसली आली आहे मजा, आणि मग माणसांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला असंही त्याला वाटून गेलं. एव्हाना दुपारही झाली होती, त्याच्याही पोटात कावळे ओरडू लागले होते. कॅन्टीनमधला कलकलाट बराच वाढला होता. वेगवेगळ्या डिपार्टमेंटची बरीच मुलं मुली आणि त्या परीक्षा विभागातली माणसं यांनी कॅन्टीन भरून गेलं होतं. वडाच्या झाडातून अर्धवट उजेड अर्धवट सावली असं सगळीकडे एकसारखं पसरलं होतं. तो मोठ्या मुश्किलीनं सगळ्यांचे पाय चुकवत कडेकडेने शेवटच्या टेबल शेजारी झाडाच्या कडेला असलेल्या एका ओळखीच्याच पण छोट्याशा बिळात येऊन बसला. एकतर तिथं बसणारे मुलं मुली बराच वेळ खात बसतात आणि उरलं तर ते कावळ्यांना कधी कधी कुत्र्यांना म्हणून टाकतात. पण आज बऱ्याच जणांचं खाण्यातही लक्ष नव्हतं, परीक्षा असावी बहुतेक त्यांना अंदाज केला. त्या बऱ्याच जणांचं लक्ष वह्या पुस्तकांमध्येच होतं, पण त्याचं आणि इतरांचं मात्र त्यांच्या खाण्यावर होतं. यांची रोजच परीक्षा असती तर सगळ्यांनाच असं भरपूर खायला मिळालं असतं, कुत्र्यांना, कावळ्यांना, आपल्याला, आणि त्याची इच्छा असेल तर त्या बोक्यालाही असं त्याला वाटलं. आणि कुणीच कुणाला घाबरण्याचंही काहीच कारण नसतं. एवढ्यात खाली टाकलेल्या चपातीचा तुकडा उचलायला एक कावळा तिथे उतरला तसा तो घाबरला आणि पुन्हा बिळात थोडा आत जाऊन बसला. बराच वेळ असं काही नसताना तसं का वाटतं याचा विचार करत काही वेळानं त्यानं हळूच मान बाहेर काढली. चपातीचा पडलेला एक शेवटचा तुकडा त्याला दिसत होता. हा आता आपल्यासाठीच उरलेला असं त्याला वाटलं. तेवढ्यात त्या बोक्यानं सहजच उचलून तो नेला, गंमत केल्यासारखा. मग तो शक्य तितक्या शांतपणे बाहेर आला. समोरचा टेबल पूर्णपणे रिकामा होता. वर कावळे एका पायाने चोच साफ करत होते. एका बाजूला कुत्रे जीभ बाहेर काढून बसले होते आणि तो बोका आळस देत आता झोपण्याच्या तयारीत होता. आजूबाजूची वर्दळ बरीच कमी झाली होती. एका टेबलवरच्या परीक्षा विभागाच्या दोन माणसांपैकी एकाच्या डब्यात तो डायरेक्ट घुसला आणि अर्ध्या चपातीचा तुकडा घेऊन बाहेर पडला. कुठलीही घाई गडबड नसल्यासारखा. पाठीमागं बराच गोंधळ झाल्याचं त्याला ऐकू आलं, पण त्याला त्याची फिकीर नव्हती. आरामात आता तो गोदामातल्या बिळाजवळ आला. हवं तेवढं खाऊन त्यानं तो उरलेला बराच मोठा तुकडा तसाच सोडून दिला. एवढा मोठा तुकडा तिथं त्या अंधाऱ्या जागेत पहिल्यांदाच येत होता. आता सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरच होतं. खरं काय ते त्यालाच माहीत होतं. एव्हाना तो तुकडाही इतरांनी संपून टाकला. तो मग सरळ उठून कॅन्टीनच्या बाजूच्या खिडकीत बाहेरच्या बाजूला येऊन बसला. बराच वेळ, संध्याकाळची वेळ असल्यानं त्या वडाच्या झाडावरचा कावळ्यांचा आवाज पुन्हा वाढला होता. कॅन्टीनमधली वर्दळ मात्र बरीच कमी झाली होती. तो नेहमीचा छोटा मुलगा फक्त टेबलं साफ करत होता. चित्रात दिसतं तसं सगळं छान दिसत होतं. आतून काहीतरी मोठा आवाज झाला तसं त्याचं लक्ष आतल्या बाजूला गेलं. त्या फटीतून तो आत आला. ते मोठं लोखंडी शटर उघडलं गेलं. बाहेरच्या बाजूनं ती नेहमीचीच उलटी लावलेली गाडी थोडीशी आत सरकली. त्यातल्या दोन माणसांनी पेपरचे नवीन गट्टे आत ठेवायला सुरुवात केली. बऱ्याच वेळानंतर ते गट्टे संपले, गाडी निघून गेली. मग खाकी कपड्यातल्या त्या माणसानं ते भलं मोठं शटर पुन्हा ओढून घेतलं. पुन्हा आत अंधार पसरला आणि नंतर अचानक एकच गलका झाला. नवीन गठ्ठ्यावर सगळे इतर जण तुटून पडले. त्यानंही जवळजवळ मग तो नवीन गठ्ठा आणि त्यातला कागद बघितला. वेगळ्याच वासाचा, जाड, नवीन, कुरकुरीत असा. पुन्हा एकदा तो गठ्ठ्याच्या वरच्या बाजूला गेला. चारी बाजूंनी इतरांचं कुरतडणं चालूच होतं.
त्यानं मग ती नायलॉनची घट्ट दोरी जशी तोडली तसा तो गोठा कोसळला अनेकांच्या अंगावर आणि ते सगळे पुन्हा धावू लागले. तो मात्र त्यातल्या एका पेपरवर पुन्हा वाचल्यासारखं करत फिरू लागला.

0: श्रोतेहो, अर्थाच्या शोधात या कार्यक्रमाचा आजचा विषय होता उंदीर. संकल्पना, लेखन आणि सादरीकरण विजय प्रकाश यांचं होतं. संकलन केलेलं होतं सायली नागदेवे यांनी. हा कार्यक्रम विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रानं FM बँडच्या 107.4 MHz प्रसारित केला.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेस.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: हाय, हॅलो, नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आर्ज शुभांगीचा नमस्कार. आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड. आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं. LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल. गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात. चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास.

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोर ऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM आर्ज शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी, गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर, ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी.

श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आर्जे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य. आहा हा, या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पींनी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं. लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे. नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा.

0: श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्विस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वाह. अँथनी गोन्सॉल्विस हे प्यारेलाल जींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtaposition by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: गोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राव
4: क्या
3: बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके।

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि एल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी एल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबुरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

नंतर आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दिदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कट जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी पॅरेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.

नमस्कार. रेडिओ मनभवन 90.8 FM मी आहे आरजे शुभांगी आणि आज घेऊन आली आहे तुमचा आवडता शो मूड्स अँड म्युझिक अ म्युझिकल जर्नी. यामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा एपिसोड आहे खास, कारण आज आपण बोलणार आहोत त्या सिनेमाबद्दल जो फक्त सिनेमा नाही तर एक भावनांचा झंझावात आहे. होय, आपण जातोय त्या काळात जिथे रंगमंचावरचं प्रेम आणि समाजाच्या चौकटीतलं सत्य भिडतं. म्हणजेच आजचा आपला खास चित्रपट मी निवडलाय पिंजरा. श्रोते हो नमस्कार. मूड्स अँड म्युझिकच्या आजच्या या म्युझिकल जर्नीमध्ये तुम्हा सर्वांचं मी आरजे शुभांगी मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अशा एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत ज्याने मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला. पिंजरा.

श्रोते हो, 1972 साली आलेला पिंजरा हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर तो एक सामाजिक आरसा होता। ही गोष्ट आहे एका आदर्शवादी शिक्षकाची, म्हणजेच मास्तरांची, ज्यांच्या तत्वांची गावात मोठी कीर्ती असते। पण जेव्हा गावात तमाशाची गाडी येते आणि त्यांची भेट लावणी सम्राज्ञी चंद्रकलेशी होते, तेव्हा एका ऋषितुल्य माणसाचा नैतिक संघर्ष सुरू होतो। एका बाजूला समाजाच्या चौकटी आणि दुसऱ्या बाजूला कलेचा मोह। यातून सुटण्यासाठी मास्तर स्वतःच स्वतःसाठी एक पिंजरा तयार करतात। तमाशाच्या फडावर जेव्हा चंद्रकला पहिल्यांदा समोर येते, तेव्हा तो फक्त डान्स नसतो तर ते एक आव्हान असतं, मास्तरांच्या तत्वांना दिलेलं ते पहिलं आव्हान।

तमाशाच्या फडावर पोहोचतात. पण तिथे त्यांचं अस्तित्व काय? ते स्वतःची ओळख लपवून एक वेडा म्हणून तिथं राहू लागतात. इथंच मानवी स्वभावातील द्वंद्व सुरू होतं. जेव्हा मास्तर स्वतःच्याच नजरेत पडतात तेव्हा त्यांच्या मनाची अवस्था या गाण्यातून व्यक्त होते.

आशा तिचा हा तमाशा जळून या गेली आता जगायची आशा जगायची आशा आज हुन

0: रचिले सरळ माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली माझ्या कर्म सोहळ्याची यात्रा चालली कशी नशिबान थट्टा आज मांडली कशी नशिबान थट्टा मांडली।
1: अतिशय सुंदर असं गीत, सुंदर अशी शब्दरचना आणि संगीत मनात घर करतं।

शोमध्ये पुढे जाताना पिंजरा आपल्याला शिकवतो की माणूस परिस्थितीचा गुलाम कसा होतो. मास्तरांचा अंत अतिशय हृदय द्रावक या चित्रपटात दाखवलेला आहे. ज्या हातांनी खडू धरला होता त्याच हातांनी त्यांना शेवटची शिक्षा भोगावी लागते. पण या सगळ्या प्रवासात महत्त्वाची ठरली ती म्हणजे यातील गाणी, ज्यांनी आजही मराठी मनावर राज्य केलेलं आहे.

श्रोते हो, तुम्ही ऐकताय मूड्स अँड म्युझिक, अ म्युझिकल जर्नी आर जे शुभांगीसोबत, फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM. चंद्राच्या ठसक्यानं संपूर्ण महाराष्ट्र आजही डोलतो या गाण्यावर.

श्रोते हो, ही कथा त्या पिंजऱ्याची जो आपण स्वतःभोवती नकळत विणत असतो. तुम्हाला आजचा हा पिंजरा स्पेशल एपिसोड कसा वाटला ते नक्की सांगा. मी आहे तुमची आरजे शुभांगी, ऐकत रहा मूड्स अँड म्युझिक फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, डॉक्टर श्रीराम लागू यांना जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा ते मराठी रंगभूमीवरचे दिग्गज नट होते. पण सिनेमात त्यांनी फारसं काम केलं नव्हतं. व्ही शांताराम बापूंनी त्यांना जेव्हा मास्तर म्हणून बघितलं तेव्हा ते म्हणाले, मला माझा मास्तर मिळाला या एका चित्रपटामुळे डॉक्टर लागू यांचं नाव घराघरात पोहोचलं. या चित्रपटाचं शूटिंग कोल्हापूरच्या प्रसिद्ध शालिनी सिनेटोनमध्ये झालं होतं. असं म्हणतात की त्या काळात तमाशाचा सेट इतका भव्य आणि खरा वाटत होता की कोल्हापूरचे लोक खरोखरच तिथं तमाशा बघायला गर्दी करायचे. निर्मात्यांना लोकांना सांगावं लागायचं की बाबांनो, हा तमाशा नाही आहे, चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. जेव्हा पिंजराची गाणी रेकॉर्ड झाली तेव्हा कोणालाच कल्पना नव्हती की ही गाणी इतिहास घडवतील. संगीतकार राम कदम यांनी यातील लावण्यांना असा काही साचा दिला की आजही अनेक वर्षांनंतर लग्नाची वरात असो वा सांस्कृतिक कार्यक्रम असो, दिसला गबाई दिसला किंवा छबीदार छबी वाजल्याशिवाय उत्साह पूर्ण होत नाही.

श्रोते हो, पिंजरा हा मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला पूर्णतः रंगीत चित्रपट होता. त्या काळच्या प्रेक्षकांसाठी मोठ्या पडद्यावर ते गडद रंग, तमाशाचा भपका आणि निळाशार आकाश पाहणं हा एक जादुई अनुभव होता.

तेव्हा श्रोते हो, आपणही कधी कधी स्वतःच्या विचारांच्या पिंजऱ्यात अडकतो ना, पण कधीतरी त्यातून बाहेर पडून कलेचा आणि संगीताचा आनंद हातर घ्यायलाच हवा हो ना, अगदी आजच्या आपल्या शो सारखाच. ऐकत रहा मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, फक्त आणि फक्त तुमचं माझं आवडतं रेडिओ चॅनल रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: आप सुन रहे हो रेडियो मन भावन 90.8 FM, अलवेज हार्ट टचिंग। आप लखानदेश, आपली मानसर।
1: नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, आर्ज शुभांगी सोबत। आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला। ती जोडी म्हणजे शंकर जय किशन। त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा। चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया। आर के फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है।

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले। ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं।

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: ट्यून इन एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत। जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी। शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते। नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती। ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी। पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं।

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: मी विभूती
1: आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
2: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।

0: आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
1: सुपरहिट गाणे इस चॅनल पर ही है सुनहरे गाणे और कुछ यादें। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन।

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग।
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण। राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय। मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 च्या दशकातलं हे गाणं।

0: கேளே ரேடியோ மன்பாவன் 90.8 FM, ஆல்வேஸ் ஹார்ட் டச்சிங்.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेश जींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब कुछ

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हा हा हा, आता जरा आठवतो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवतो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: RCB भूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व। ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत, पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आलीये। पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत। आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय, ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे, 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म।
2: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे। MBA, MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम, अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा। विजिट करा नेट ए ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव।
0: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत, दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30। सो don't forget to listen moods and music with RJ Shubhangi only on Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching। नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। आजच्या ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत। ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकणार आहोत एक सुरेल प्रवास। गीतकार मजरूह सुलतानपुरी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांनी आपल्या लेखणीनं जवळपास 6 दशकं रसिकांच्या मनावर राज्य केलं। त्यांचीच काही विशेष गाणी आता आपण ऐकूया। मजरूह सुलतानपुरी यांचं पूर्ण नाव असरार उल हसन खान, जन्म 1 ऑक्टोबर 1919, प्रसिद्ध उर्दू कवी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील महान गीतकार। मजरूह साहेबांनी सुरुवातीला हकीम होण्याचं शिक्षण घेतलं होतं, म्हणजेच डॉक्टर होण्याचं शिक्षण त्यांनी घेतलेलं, मात्र त्यांना कवितेची ओढ लागली आणि त्यांनी डॉक्टरकी सोडून साहित्याकडे वळण्याचा निर्णय घेतला। 1946 शहाजहाँ या चित्रपटातून त्यांनी गीतकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। या चित्रपटातलं जब दिल ही टूट गया हे गाणं प्रचंड गाजलं आणि मजरूह सुलतानपुरी हे नाव घराघरात पोहोचलं। त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांनी बदलत्या काळासोबत स्वतःला बदललं। 50s शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी असोत किंवा 70s आरडी बर्मन यांची रॉक गाणी असोत किंवा 90s पहला नशा सारखी रोमॅन्टिक गाणी असो, त्यांनी प्रत्येक पिढीच्या भावनांना शब्द दिले। मजरूह सुलतानपुरी हे चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मानानं सन्मानित झालेले पहिले गीतकार होते। त्यांचे काही गाजलेले चित्रपट म्हणजे CID, चलती का नाम गाडी, तीसरी मंजिल, पाकीजा, यादो की बारात, जो जिता वही सिकंदर। थोडक्यात सांगायचं तर मजरूह सुलतानपुरी हे शब्दांचे असे जादूगार होते ज्यांनी विरह, प्रेम, मैत्री आणि सामाजिक जाणीव या सर्व छटांना आपल्या गीतातूनच अजरामर केलं। रसिक हो, आपण ऐकताय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। ज्यांच्या शब्दांनी बॉलिवूडचा सुवर्णकाळ सजला, ज्यांनी कधी विरहाच्या वेदना मांडल्या तर कधी प्रेमाचा हळुवार ओलावा, असे थोर गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या गीतांची मैफिल घेऊन मी आज आली आहे ओल्ड इज गोल्डमध्ये। साध्या शब्दातून खोल अर्थ सांगण्याची त्यांची कला आजही आपल्याला मंत्रमुग्ध करते। चला तर मग सुरू करूया हा सुरेल प्रवास। सुरुवातीला ऐकूया गाणं इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा, चित्रपट पाकीजा, गायिका लता मंगेशकर। मजरूह साहेबांनी या गाण्यातून लखनवी नजाकत शब्दात उतरवली आहे, हे गाणं आजही तितकंच फ्रेश आणि एव्हरग्रीन वाटतं।

यादव की बारात या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीचं हे आयकॉनिक सॉन्ग, हे एक एव्हरग्रीन रोमॅन्टिक गाणं मानलं जातं.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर पापा कहते है बड़ा नाम करेगा, कयामत से कयामत तक चित्रपटातलं उदित नारायण यांनी गायलेलं हे गाणं नव्या पिढीसाठी मजरूह सुलतानपुरी यांनी किती तरुण विचार मांडलेत बघा ना या गाण्यातून, त्याचंच हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. या गाण्याने उदित नारायण यांना नवी ओळख दिली.

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपलं खानदेश, आपली माणसं.
1: आराधना चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आता आपण ऐकूया. या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर या गाण्यातली शब्दांची गुंफण आणि किशोरदांचा आवाज यामुळे हे गाणं भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक ठरलं. ऐकूया हे खास गाणं.

0: कोई बात है।
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड मध्ये राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही प्रेमी युगलांच्या ओठावर असतं। ऐकूया हे खास गाणं मेरे जीवन साथी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं।

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: श्रोते हो, शब्दांचा प्रवास इथेच थांबत नाही, कारण मजरूह सुलतानपुरी यांची गाणी काळाच्या पलीकडे जाणारी आहेत. त्यांनी 5 दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीने चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं. त्यांच्या या आठवणींना उजाळा देत आजची ही मैफल अशीच रंगतदार करूया. यानंतर ऐकूया आर पार या चित्रपटातलं गीता दत्त यांनी गायलेलं हे खास गाणं. गुरुदत्त यांच्या चित्रपटातील हे क्लासिक गाणं आजही ताल धरायला लावतं.

यानंतर ओल्ड इज गोल्डमध्ये ऐकूया विनोद आणि प्रेम यांचा सुंदर संगम या गाण्याच्या शब्दात दिसतो, ते म्हणजे चलती का नाम गाडी या चित्रपटातलं हाल कैसा है जनाब का हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: यानंतर ऐकूया पिया तू अब तो आजा, कारवा चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं हे कॅबरेट सॉन्ग असून मजरूह साहेबांनी यात पाश्चात्य ढब आणली आहे।

देखो देखो वो आ गया।

0: आपण ट्यून केलं आहे रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आपला खानदेश, आपली माणसं.
1: यानंतर ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात ऐकूया शम्मी कपूर यांची ऊर्जा आणि मजरूह सुलतानपुरी यांचे शब्द. यामुळं हे गाणं विशेष गाजलं. ते गाणं म्हणजे दिवाना मुझसा नाही, चित्रपट तिसरी मंजिल, गायक कलाकार मोहम्मद रफी.
2: दीवाना

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आर डी बर्मन यांच्या संगीतानं सजलेलं हे एक अत्यंत एनर्जेटिक गाणं. चित्रपट द ट्रेन, गायक कलाकार मोहम्मद रफी.

यानंतर मिलन चित्रपटातलं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे खास गाणं तुमच्यासाठी. ग्रामीण भाषेचा आणि निसर्गाचा सुंदर वापर या गाण्यात केलेला आपल्याला दिसतो. ऐकूया हे खास गाणं.

मित्रांनो, ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आता आपण ऐकूया ज्वेल थीप चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं हे गाणं. या गाण्यातून एक वेगळ्या प्रकारचा गूढपणा आणि मोहकता जाणवते.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभंगी सोबत. तर रसिक हो, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची ही गाणी, यांचा हा सुरेल प्रवास आपण ऐकतोय. त्यांच्या लेखणीत अशी जादू होती की ती प्रत्येक पिढीला आपलीशी वाटते, मग ती 50s च्या दशकातली शास्त्रीय गाणी असोत किंवा 90s च्या दशकातली पहला नशा. त्यांच्या शब्दांनी भारतीय संगीत विश्व अधिक समृद्ध केलं. यानंतर या कार्यक्रमात आता आपण ऐकूया शम्मी कपूर यांचा डान्स आणि आर डी बर्मन यांचं संगीत, याचा हा धमाका आहे. मजरूह साहेबांनी या गाण्यात अशा शब्दांची रचना केली आहे जे आजही क्लब गाण्यांमध्ये आघाडीवर आहे. गायक कलाकार मोहम्मद रफी आणि आशा भोसले.

श्रोते हो, मैत्री आणि त्यागाची ही गाथा आहे. या गाण्यासाठी मजरूह साहेबांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार मिळाला होता. हे गाणं आजही काळजाला भिडतं. ते म्हणजे दोस्ती या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं चाहूंगा मैं तुझे सांज सवेरे.

यानंतर आता आपण ऐकूया यादो की बारात या चित्रपटातलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणं. हे एक हाय एनर्जी सॉन्ग आहे. आर डी बर्मन आणि मजरूह सुलतानपुरी या जोडीनं या गाण्यातून एक नवा ट्रेंड सेट केला होता, जो आजही रिमिक्सच्या जगात तितकाच लोकप्रिय आहे.

0: ऐकते हो आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM. आर जे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आज आपण ऐकली गीतकार मजरूह सुलतानपुरी यांची काही अवीट गोडी असलेली गाणी. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर आम्हाला कळवा. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994933. या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला ते नक्की कळवा. तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेजसुद्धा पाठवू शकता. नक्कीच तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा करते. तेव्हा मी आरजे शुभांगी आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284994933. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

0: श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284449433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
2: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
3: किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात. सनम तेरी कसम या चित्रपटामधलं गुलशन बावरा यांच्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: റേഡിയോ മൻഭാവൻ 90.8 FM ഓൾവേസ് ഹാർട്ട് ടച്ചിംഗ്.
1: ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत. गुलशन बावरा यांची शब्दरचना, राहुल देव बर्मन यांचं संगीत आणि चित्रपट आहे ये वादा रहा.

0: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट. म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा केसी इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसने.
1: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू. सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स. उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे जळगाव.
2: उमरावजान या चित्रपटामधलं शेहरे यार यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आशा भोसले यांच्या आवाजामध्ये गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

श्रोते हो नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आर जय शुभांगी. ओल्ड इज गोल्डच्या आजच्या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोतांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग एका अशा अवलियाला समर्पित आहे ज्याने आपल्या शब्दांनी शब्दांच्या पलीकडचं जग आपल्याला दाखवलं. चित्रपटसृष्टीतील एक असं नाव ज्यांच्या लेखणीत कधी पावसाचा सुगंध असतो तर कधी जुन्या आठवणींचा ओलावा. हो, आपण बोलतोय शब्दांचे जादूगार गुलजार साहेबांबद्दल. त्यांचे शब्द म्हणजे केवळ गाणी नसून ते जगण्याचे अनुभव आहेत. चला तर मग सुरू करूया गुलजार साहेबांच्या सदाबहार गाण्यांचा हा सुरेल प्रवास. ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. श्रोते हो, कधी कधी दोन माणसं एकमेकांपासून वेगळी होतात पण त्यांच्यातील आठवणी मात्र कधीच पुसल्या जात नाहीत. अशाच एका प्रवासात एकमेकांना भेटलेल्या जोडप्याची ही आर्त हाक. या गाण्यामागची गोष्ट अशी, या चित्रपटात अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा लुक तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी मिळता जुळता होता, ज्यामुळे चित्रपट वादात सापडला होता. या गाण्यातील एक ओळ, अगर आप शायर न होते तो बडे ही ऑर्डिनरी होते, ही प्रत्यक्ष गुलजार यांच्या पत्नी राखी यांनी त्यांना म्हटली होती, जी गुलजार यांनी संवादात वापरली. तर आज आपण आता सुरुवातीला ऐकणार आहोत आंधी चित्रपटातलं हे गीत. गायक कलाकार लता मंगेशकर आणि किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग
1: ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात आपण ऐकत आहात शब्दांचे जादूगार गुलजार साहेब यांची गीत तुझसे नाराज नहीं जिंदगी गायक कलाकार लता मंगेशकर अनूप घोषाल संगीतकार आर डी बर्मन श्रोते हो आयुष्य आपल्यासमोर अनेक पेच उभं करत असतं कधी ते आपल्याला रडवतं तर कधी हसवतं पण शेवटी आपण आयुष्यावर रागवू शकत नाही कारण तेच आपल्याला जगण्याची संधी देतं तुझसे नाराज नहीं जिंदगी या गाण्याचे दोन भाग आहेत अनूप घोषाल यांनी गायलेलं गाणं वडिलांच्या हतबलतेचं चित्रण करतं तर लता दिदींचं गाणं एका स्त्रीच्या वेदनेचं चित्रण करतं जिला पतीच्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलाचा स्वीकार करायचा असतो ऐकूया हे खास गाणं

0: ऐकून गेलाय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: यानंतर गोलमाल या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे पुढचं गाणं आने वाला पल जाने वाला है. खरंय, वर्तमान हेच सर्वात मोठं सत्य आहे. जो क्षण आता आहे तो पुढच्या क्षणी आठवण बनणार आहे. चला तर मग या क्षणाला भरभरून जगूया. हे गाणं एका विनोदी चित्रपटात असून सुद्धा अतिशय खोल अर्थ देऊन जात असतं. अमोल पालेकर आणि बिंदिया गोस्वामी यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला 1980 फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.
2: कुछ नहीं ठहरता ना पंचम, कभी भी कहीं भी, न तुम ठहरे न मैं ही रुकूंगा. मैं क्या बताऊं कि बहता दरिया जब आ रहा था तो जा

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्डमध्ये आर जे शुभंगी सोबत. यानंतर आता ऐकूया मुसाफिर हूं यारो. गायक कलाकार किशोर कुमार, संगीतकार आर डी बर्मन. ज्यांचं घर नाही आणि पत्ता नाही, तरीही ज्यांच्या पावलात जग जिंकण्याची जिद्द आहे, अशा भटक्या आत्म्यांचं हे गाणं म्हणायला हवं असं म्हटलं जातं की जेव्हा गुलजार, किशोर कुमार आणि आर डी बर्मन मुंबईला कारने प्रवास करत होते तेव्हा प्रवासातच या गाण्याची चाल आणि शब्द सुचले होते. म्हणूनच यात प्रवासाचा तो वेग आणि ताजेपणा सुद्धा जाणवतो. तेव्हा ऐकूया हे छानसं गाणं.

0: स्वरा आपण ठेवून गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, काही गाणी कविता असतात तर काही कविताच गाणी बनतात। यमक नसलेल्या शब्दांनाही संगीत कसं लाभू शकतं याचा हा एक उत्तम नमुना ते गाणं म्हणजे मेरा कुछ सामान, इजाजत चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं आणि आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे खास गाणं। जेव्हा गुलजार यांनी हे नॉन रायमिंग गाणं आर डी बर्मन यांना दाखवलं तेव्हा ते मजेशीरपणे म्हणाले, उद्या तुम्हाला वर्तमानपत्राची हेडलाईन आणून देशील आणि त्यावरही संगीत द्यायला लावशील, हे काय गाणं आहे, मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है, वगैरे वगैरे। पण आशाताईंनी ते गाणं गुणगुणायला असहज सुरुवात केली आणि अवघ्या 15 मिनिटात पंचमदांनी त्याची चाल तयार केली होती। ऐकूया हे सुंदरसं गाणं।

वन ऑफ द मोस्ट ब्यूटिफुल सॉन्ग्स। नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा, मेरी आवाज़ ही पहचान है अगर याद रहे। चेहरा बदलेल, नाव पुसलं जाईल, पण जो आवाज मनाचा ठाव घेतो तो कायमस्वरूपी आपली ओळख बनतो। मेरी आवाज ही पहचान है ही ओळ गुलजार यांनी खास लता दीदींसाठी लिहिली होती। आज ही ओळ लता मंगेशकर यांच्या आवाजाची जागतिक ओळख बनली आहे।

कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं घर या चित्रपटातलं. डोळे मनाचा आरसा असतात आणि ओठांनी जे सांगता येत नाही ते कधीकधी डोळे सांगून जात असतात, हो ना? अशाच गूढ डोळ्यांवर भाष्य करणारं हे गाणं. गुलजार यांनी हे गाणं रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर चित्रित केलं होतं. या गाण्यातल्या शब्दांची गुंफण इतकी तरल आहे ना की आजही हे गाणं रोमॅन्टिक गाण्यांच्या यादीत अव्वल स्थानी असतं.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत. श्रोतेहो, यानंतर या कार्यक्रमात आपण ऐकूया खुशबू या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं ओ मांझी रे हे गाणं. जीवन ही एक नदी आहे आणि आपण तिचे नावाडी. किनारा कुठे आहे हे कुणालाच ठाऊक नाही आहे, पण प्रवाह आपल्याला पुढे घेऊन जात असतो. हे गाणं किशोरदांच्या सर्वात गंभीर आणि प्रभावी गाण्यांपैकी एक मानलं जातं. या गाण्याने हे सिद्ध केलं की किशोर कुमार केवळ चंचल गाणीच नाही तर अत्यंत गहन भाव असलेली गाणीही तितक्याच ताकदीनं गाऊ शकत असत. सुंदर असं गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात गुलजार यांची गाणी. यानंतर मौसम या चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दिल ढूंढता है, संगीतकार मदन मोहन. धकाधकीच्या आयुष्यात जेव्हा मन थकतं तेव्हा ते पुन्हा त्या निवांत क्षणांकडे वळतं जिथं केवळ शांतता आणि आपली प्रिय व्यक्ती असते. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी प्रसिद्ध कवी मिर्झा गालिब यांच्या शेरावरून घेतलेल्या आहेत. गुलजार यांनी गालिब यांच्या कल्पनेला पुढे नेत आधुनिक काळातील विरहाची जोड दिली आहे.

आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. मी आहे तुमची आरजे शुभांगी. मित्रांनो, गुलजार साहेब म्हटलं की आपल्याला वाटतं फक्त पाऊस, चहा आणि विरह आणि ते प्रेम. पण थांबा, गुलजार साहेब जेव्हा मूडमध्ये असतात ना, तेव्हा ते असे काही शब्द खेळवतात की ऐकणारा म्हणतो बॉस, हे फक्त यांनाच सुचू शकतं. चला तर मग आज थोडा मूड बदलूया, गुलजार साहेबांच्या वेगवेगळ्या गाण्यांचा आस्वाद घेऊया. आता ऐकूया पडोसन चित्रपटातलं किशोर कुमार मन्नाडे यांनी गायलेलं हे सुंदर गाणं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलं आहे. चला आता एक म्युझिकल वॉर करूया, साऊथ विरुद्ध नॉर्थ, मन्नाडे विरुद्ध किशोरदा. या सगळ्यांच्या मध्ये अडकलेले आपले मास्टरजी महमूद, हसून हसून पोट दुखेल तुमचं हे नक्की. हे गाणं म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कल्ट क्लासिक आहे. गुलजार यांनी या गाण्याच्या सिच्युएशनसाठी जे मुकाबला स्टाईल संवाद आणि शब्द दिलेत, त्याने या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.

0: ಗೋಳ ಚತುರ ಬೋಲ್ಲ ಗಾ
1: ಯಾಕ ಚತುರನಾ.

यानंतर ऐकूया मासूम चित्रपटातलं भूपिंदर सिंग आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे खास गाणं, हुजूर इस कदर भी ना इतरा के चलिए. हे गाणं खऱ्या अर्थानं गझल कव्वालीचा फ्युजन आहे. नसरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही पार्टीची शान ठरतं.

0: चले।
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरती शुभांगी सोबत। गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेली गाणी म्हणजे साधे शब्द नाहीत, तर त्या जिवंत भावना असतात। ओल्ड इज गोल्ड मध्ये अनेक गाणी आज आपण त्यांची ऐकणार आहोत। यानंतर ऐकूया तेरे बिना जिया जायना, गायिका लता मंगेशकर, संगीतकार आर डी बर्मन। श्रोते हो, कधी कधी घर अगदी भरलेलं असतं, माणसं आजूबाजूला असतात, पण एका खास व्यक्तीशिवाय ते घर घर वाटत नाही। रेखाजींच्या डोळ्यातली ती ओढ आणि गुलजार साहेबांचे हे शब्द ऐकूया, मनाला स्पर्श करणारं हे गाणं। आणि हो, या गाण्यात गुलजार यांनी जिया शब्दाचा वापर इतक्या नजाकतीनं केलाय की लता दिदींच्या आवाजात तो थेट काळजाला भिडतो। हे गाणं आजही प्रत्येक होमसिक व्यक्तीचं लाडकं गाणं ठरतं।

श्रोते हो, जळगावच्या रस्त्यांवरून फिरताना किंवा आयुष्याच्या प्रवासात आपण सगळेच मुसाफिर आहोत, हो ना? ज्याचं घर नाही आणि ठिकाणही नाही अशा एका मुक्त मुसाफिराचं हे गाणं. चला, किशोरदांच्या या सफारीत सामील होऊया. असं म्हटलं जातं की हे गाणं रेकॉर्ड करताना किशोर कुमार इतके मूडमध्ये होते की त्यांनी अनेक ओळी त्यांच्या स्वतःच्या स्टाईलमध्येच इम्प्रूवाइज केल्या होत्या, ज्या गुलजार साहेबांना प्रचंड आवडलेल्या.

संगीतकार राजेश रोशन. मंडळी, सध्याच्या धावपळीच्या युगात आपण खूप गोष्टींच्या मागे धावतोय, पण खरं सुख कशात आहे? जे आहे त्यात समाधान मानण्यात. खट्ट्या मिठ्या आठवणींना उजाळा देणारं हे अतिशय पॉझिटिव्ह गाणं. गुलजार यांनी हे गाणं एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या रोजच्या संघर्षाला आणि आनंदाला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेलं होतं. या गाण्यामुळेच मिडल क्लास हॅपीनेस ही संकल्पना पडद्यावर अजरामर झाली. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया बंदिनी चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं, संगीतकार एस डी वर्मन, मोरा गोरा अंग लैले. थोडं आणखी मागे जाऊया, 1963 वर्ष. गुलजार साहेबांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं ते या पहिल्या गाण्याने. एका तरुणीच्या मनातलं काहूर आणि चंद्राच्या प्रकाशाची उपमा. वा वा, काय सुंदर, काय दर्जा आणि काय तिलेखणी. खरंच अप्रतिम.

हे गुलजार साहेबांनी लिहिलेलं सर्वात पहिलं गाणं होतं. दिग्दर्शक बिमल रॉय यांना एका गाण्यासाठी नवीन कवी हवा होता आणि गुलजार यांनी या संधीचं असं सोनं केलं की त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड मध्ये आरजे शुभांगी सोबत. यानंतर आंधी चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम आ गए हो नूर आ गया है, किशोर कुमार आणि लता मंगेशकर, संगीतकार आर.डी. बर्मन. श्रोते हो, तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिच्या येण्यानं सगळं वातावरण उजळून निघतं? नसेल तर हे गाणं ऐका, तुम्हाला त्या व्यक्तीची नक्की आठवण येईल. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांची ती मॅच्युअर केमिस्ट्री आणि हे अजरामर गाणं. आंधी चित्रपटातली सगळीच गाणी सुंदर आहेत आणि तसंच राजकीय पार्श्वभूमीवर असली तरी गुलजार यांनी त्यातली प्रेमभावना इतकी जिवंत ठेवली की ती गाणी आजही तितकीच रोमॅन्टिक वाटतात. हो ना?

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, गुलजार साहेबांची गाणी म्हणजे जणू शब्दांचा पाऊस, जो भिजवत नाही तर मनाला ओलावा देऊन जातो। आपण ऐकताय रेडिओ मन भावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत। श्रोते हो, तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आणि यामधील सर्वात जास्त आवडलेलं गाणं कुठलं तेही आम्हाला जरूर कळवा। तुमचे अभिप्राय, तुमचं मत नक्कीच आमच्यासाठी महत्वाचे आहेत। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9284994433। या क्रमांकावर नक्की संपर्क साधा आणि तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत।
2: आप सुन रहे हो रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग। आपला खानदेश, आपली माणसं।
3: करिअरची योग्य सुरुवात म्हणजेच उज्ज्वल भविष्याची पहाट, म्हणून आता आपल्या करिअरची योग्य सुरुवात करा KC इज ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या विविध करिअर ओरिएंटेड कोर्सेसनी।
4: MBA, MCA सारखे PG कोर्सेस तसेच MCA इंटिग्रेटेड BBA, MBA, BMS, BCA सारखे UG कोर्सेस साठी प्रवेश सुरू, सोबतच 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स। उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड ने सन्मानित कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्रा मागे, जळगाव।
1: हाय, हॅलो, नमस्कार। रेडिओ मनभावनच्या सर्व रसिक श्रोत्यांना आरजे शुभांगीचा नमस्कार। आपण ऐकत आहात ओल्ड इज गोल्ड। आजचा आपला शो खूप खास आहे, कारण आज आपण अशा जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तब्बल 3 दशकं बॉलिवूडवर राज्य केलं। LP म्हणजेच लक्ष्मीकांत प्यारेलाल। गल्लीतल्या पोरांपासून मोठ्यांच्या ओठांवर यांची गाणी असतात। चला तर मग व्हॉल्यूम वाढवा आणि ऐका ही सुरेल गाणी, कारण आता सुरू होतोय सुमधूर गाण्यांचा, मनभावन गाण्यांचा हा सुपरहिट प्रवास।

लक्ष्मीकांत पेरेरार यांनी संगीत दिलेलं, गीतकार असद भोपाली यांचं गीत, गायक कलाकार लता मंगेशकर आणि कमल बरोट. ऐकूया हसता हुआ नूरानी चेहरा.

ज्या गाण्याने एल पी जोडीचं नशीब चमकवलं ते हेच गाणं. हे गाणं रेकॉर्ड करण्यासाठी लक्ष्मीजींकडे साधी सायकलसुद्धा नव्हती, ते चालत स्टुडिओला जायचे, पण या गाण्याने त्यांना थेट कारमध्ये बसवलं. यानंतर ऐकूया सावन का महिना, मिलन चित्रपटातलं हे गाणं. गीतकार आनंद बक्षी, गायक मुकेश आणि लता मंगेशकर. बिहारचा लहजा आणि श चा स करण्याची ती गंमत ऐकच या गाण्यात. मुकेशजींना शोरऐवजी सोर म्हणायला खूप त्रास झाला होता, पण एल पींनी त्यांच्याकडून ते इतकं गोड करून घेतलं की ते गाणं अजरामर झालं. ऐकूया हेच गाणं.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आर्जे शुभांगी सोबत. दो रास्ते या चित्रपटातलं बिंदिया चमकेगी गीतकार आनंद बक्षी आणि गायक कलाकार लता मंगेशकर ज्या गाण्याने लग्नाळू मुलांच्या रात्रीची झोप उडवली ते हेच गाणं. मुमताजच्या त्या प्रसिद्ध साडीची आणि या गाण्याच्या तालाची इतकी क्रेज होती की त्यावेळी बिंदियाच्या विक्रीमध्ये मोठी वाढसुद्धा झाली होती. बिंदिया चमकेगी

तर श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. खोटं बोलणाऱ्यांनो सावधान, कारण आता येतोय तो काळा कावळा. राज कपूर यांनी जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हा ते तालावर इतके नाचले की स्टुडिओतला एक टेबल तुटला होता असं म्हणतात. तर हे गाणं आहे झूठ बोले कौवा काटे, बॉबी चित्रपटातलं. गीतकार विठ्ठलभाई पटेल, गायक कलाकार लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग.

यानंतर ऐकूया ऋषी कपूर यांचा तो डफलीचा थाप आणि जयाप्रदाचं सौंदर्य. आहा हा. या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी एल्पींनी खरोखरच्या 15 डफलीवाल्यांना स्टुडिओत बोलावलं होतं. लक्षात आलंच असेल ते गाणं कुठलं आहे. नक्कीच सरगम चित्रपटातलं डफलीवाले डफली बजा.

0: श्रोते हो ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अमर अकबर अँथनी या चित्रपटातलं माय नेम इज अँथनी गोन्सॉल्वेस. अमिताभ बच्चन आणि त्यांचा तो अतरंगी इंग्रजी डिक्शन, वा. अँथनी गोन्सॉल्वेस हे पॅरेलालजींच्या खऱ्या म्युझिक टीचरचं नाव होतं. त्यांनी दिलेली ही श्रद्धांजली त्यांच्यासाठी खास.
1: You see, the whole country of the system is juxtapositioned by the hemoglobin in the atmosphere because you are a sophisticated rhetorician intoxicated by the exuberance of your own verbosity.
2: What?
3: My name is Anthony Gonsalves.
4: Gonsalves?
3: Right. My name is Anthony Gonsalves.

0: गोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
0: ओह यस, एंथनी गोंसाल्वेस।
2: यानंतर बॉबी या चित्रपटातलं हम तुम एक कमरे में बंद हो, चुकून चाबी हरवली तर काय होतं, ऐका या गाण्यातूनच। या गाण्याचं शूटिंग गुलमर्गमध्ये होणार होतं, पण बर्फ नसल्यामुळे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये सेट लावून ते शूट केलं होतं।
3: सोची तो राव
4: क्या
3: बाहर से कोई अंदर ना आ सके, अंदर से कोई बाहर ना जा सके।

यानंतर आपण ऐकणार आहोत मिथुन चक्रवर्ती आणि एल्पिनचा डिस्को बिट. बप्पी लहरी जरी डिस्को किंग असले तरी एल्पिननी या गाण्यातून सिद्ध केलं की तेही काही कमी नाही आहेत. डिस्को डान्सर चित्रपटातलं आय एम अ डिस्को डान्सर हे गाणं आता आपण ऐकूया.

रोटी कपडा और मकान या चित्रपटातलं हाय हाय ये मजबूरी, पाऊस आणि झिनतमान एल्पिनी यात कमाल केली आहे. गाण्यातला पावसाचा आवाज क्रिएट करण्यासाठी स्टुडिओत बादल्यांनी पाणी ओतलं जात होतं असं म्हणतात. तर ऐकूया हे सुंदर गाणं.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड. आज आपण ऐकत आहोत लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीची अवीट गोडी असलेली गाणी. मोहम्मद रफींच्या आवाजातली ही कव्वाली म्हणजे मास्टरपीस. या कव्वालीसाठी लक्ष्मीकांतजींनी स्वतः कित्येक रात्री कव्वाल लोकांच्या बैठकीत घालवल्या होत्या. पर्दा है पर्दा, अमर अकबर अँथनी.

आता ऐकूया एक भक्तिगीत जे घराघरात आजही वाजत असतं. लता दीदींनी हे गाणं गाताना डोळे मिटून पूर्णपणे भक्तीत बुडून रेकॉर्डिंग केलं होतं. ते गाणं म्हणजे यशोमती मैयासे बोले नंदलाला सत्यम शिवम सुंदरम.

श्रोते हो, ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत. यानंतर ऐकूया मिस्टर इंडिया चित्रपटातलं हवा हवाई हे गाणं. श्रीदेवीच्या बिजली अवतारासाठी एल्पींनी अतरंगी म्युझिक दिलंय.

यानंतर ऐकूया मेरी जंग या चित्रपटातलं जिंदगी हर कदम एक नई जंग है. अनिल कपूर यांच्या करिअरला या गाण्याने एक वेगळी उंची दिली.

आणि खरं तर जेव्हा तुम्ही जाता ट्रीपला, पिकनिकला, तेव्हा खास एक गाणं नक्कीच आठवतं प्रवास करत असताना. ते म्हणजे हसते हसते कट जाय रस्ते, खून भरी मांग चित्रपटातलं लक्ष्मीकांतजी प्यारेलालजी यांनी संगीतबद्ध केलेलं हे सुंदर गाणं.

0: डिस्कोच्या दुनियेतलं एल्पिनचं सर्वात मोठं योगदान म्हणजे ओम शांती ओम हे गाणं कर्ज चित्रपटातलं आपण आता ऐकूया. तर श्रोते हो, लक्ष्मीकांत प्यारेलाल जोडीची जादू कधीच कमी होणार नाही. ऐकत रहा तुमचा आवडता शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगीसोबत, फक्त आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से. एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
2: आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8:00 आणि सायंकाळी 4:00 रेडिओ मनभावन 90.8 FM वर.
3: आजवर हजारो विद्यार्थ्यांचे यशस्वी करिअर घडवणारे 100% ट्रेनिंग अँड प्लेसमेंट असिस्टन्स करणारे उत्तर महाराष्ट्रातील बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्डने सन्मानित कॉलेज केसेस ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जे आहे विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवणारे प्लॅटफॉर्म.
4: अशा या उज्ज्वल भविष्य देणाऱ्या कॉलेज मध्ये प्रवेश सुरू आहे. MBA MCA सारखे PG कोर्सेस, तसेच BBA BMS BCA सारखे UG कोर्सेस, सोबतच MCA इंटिग्रेटेड प्रोग्राम अशा अनेक डिमांडिंग कोर्सेस साठी तेव्हा आजच प्रवेश घ्या आणि आपले फ्युचर सिक्युअर व ब्राइट करा. विजिट करा NAC A ग्रेड अँड MBA फॉर MBA प्रोग्राम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च, जिल्हा उद्योग केंद्र मागे, जळगाव.
1: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मनभावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.
0: हाय हेलो नमस्ते दोस्तों, आदाब और सत श्री अकाल. मैं हूं आपकी अपनी आरजे शुभांगी और आप सुन रहे हैं रेडियो का फेवरेट शो ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी के साथ. आज हम किसी मामूली इंसान की बात नहीं कर रहे हैं, आज हम बात कर रहे हैं उस आवाज़ की जिसे सुनकर पत्थर भी पिघल जाए और सभी मुस्कुरा भी दें. जी हाँ, द वन एंड ओनली मोहम्मद रफ़ी साहब. रफ़ी साहब की आवाज़ में वो जादू था कि अगर वो पहाड़ को सलाम कर देते तो पहाड़ भी झुक कर कहता, भाई साहब एक गाना और हो जाए.

खडकात केलं खोदकाम, दगडात मंडपी खांब, दगडात मंडपी खांब, वाघ शिंव हत्ती लई मोठ, दगडात भव्य मुकवट।

महडगावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लई साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी या व्हॉट्सअप नंबर वर मेसेज किंवा कॉल करा. संपर्क क्रमांक 92 84 49 94 33. ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM. ऑलवेज हार्ट टचिंग.